103 मेगाहर्ट्ज एफएम वनिला हरिण वर आकाशवाणी हे चंद्रपूर केंद्र आहे. आज मंगळवार भारतीय सौर 22 वैशाख शके 1948 अर्थातच 12 मे 2026 सकाळचे 5:58 मिनिट झालेली आहेत. आमच्या प्रसारणाला मंगल वाद्यानं सुरुवात करीत आहोत.

आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून बोलत आहोत. श्रोते हो, यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्राहून समाचार सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो नमस्कार. मंगल प्रभात या कार्यक्रमात आपलं स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गोरा कुंभार यांचा अभंग ऐकूया फैयाज यांच्या स्वरात.

मंगल प्रभात या कार्यक्रमात अजित कडकडे यांच्या स्वरातील स्मिता म्हात्रे यांची रचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती अजित कडकडे यांनीच. मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकूया माणिक वर्मा यांच्या स्वरातील ही रचना.

अच्युत ठाकूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील रचना आपण ऐकलीत. मंगल प्रभात या कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरातील देशभक्ती गीत.

0: मंगल प्रभात. हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून. सकाळच्या 6:30 झालेत. प्रसारित करीत आहोत चिंतन. आजच्या कार्यक्रमात अरुणा कल्लूरवार यांचं प्रेम याविषयीचं चिंतन आपण ऐकूया.
1: प्रेम, प्रेम या अडीच अक्षरात काय जबरदस्त शक्ती आहे हो. अखिल ब्रह्मांड सुखी करण्याची क्षमता या शब्दात आहे. सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेला माणूस आपल्या घरट्याकडे वापस येतो कुटुंबियांच्या प्रेमापोटीच ना. पक्षी सायंकाळी परततात पिल्लांच्या प्रेमापोटीच. खूप मोठा बंगला, गाडी, बाग, बगीचे आहे, परंतु त्या कुटुंबात एकमेकांबद्दल प्रेमभावना नसेल तिथे सुख शांती नसते. पण या उलट झोपडीत राहणारे पण एकमेकांबद्दल जीवापाड प्रेम असणारे कुटुंब त्यात सुखाचा, मनशांतीचा गार वारा झुळझुळ झुळझुळ वाहतो. माणूस, पशु, पक्षी सारेच प्रेमाचे भुकेले असतात. एकमेकांप्रती असणाऱ्या प्रेमासाठी ते वाटेल तो त्यागही करायला तयार असतात, आणि त्या त्यागातही तृप्ततेची ढेकर असते. आपण काहीतरी खूप मोठा त्याग करतो कोणातरी साठी अशी अहंकाराची भावना तर मुळीच नसते तिथे. एवढंच नव्हे तर त्रिभुवनाचा स्वामी परमात्मा परमेश्वर त्याला कशाची कमी असते. सगळ्या सृष्टीचा तोच रचयिता पालन करता असतो, पण तोही असतो प्रेमाचा भुकेला. त्याला फक्त हवं असतं त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी भक्तमंडळी. मग तो आपल्या या प्रेमी भक्तांसाठी सर्वस्व अर्पण करायला तयार असतो. पुराणातील एक प्रसंग आठवतो. श्री विष्णूचे असीम भक्त श्री भृगु ऋषी ते आले विष्णूकडे. भगवान विष्णू शिष्यावर पहुडलेले होते. माता लक्ष्मी त्यांचे पाय चुपत होती. भृगु ऋषी आले आणि त्यांनी ती श्री विष्णूच्या छातीवर ताडकन आपला पाय मारला. तेव्हा भक्तांवर असीम प्रेम करणारे श्री विष्णू म्हणाले, वत्सा, अरे तुझे पाय कोमल आहेत, माझं हृदय कठीण आहे, तुला लागलं तर नाही ना. आणि ते स्वतः भृगु ऋषींचे पाय चेपू लागले. धन्य ते शांत स्वभावाचे मृदू हृदयाचे श्री विष्णू. खरंच ऋषींवर रागवणं तर सोडाच, त्याचीच विचारपूस करू लागले ते. खरंच देवही भक्ताच्या प्रेमाचा भुकेला असतो. त्याला फूल, हार, पंचपक्वान्ने काही काही नको असतं. त्याला त्याच्यासाठी हवे असते त्याच्यासाठी गाळलेले दोन अश्रू आणि त्याच्यासाठी गहीवरून आलेलं हृदय. खूप दिवसांनी माहेरी आलेल्या मुलीला बघून आईचे डोळे कसे झरझर झरझर वाहू लागतात ना. प्रेमापोटीच हो, जिथं प्रेम असतं तिथं औपचारिकता पूर्ण संपुष्टात येते. प्रेमासाठी जीवही द्यायला तयार असतात तरुण मंडळी, पण तिथे असतं एकमेकांबद्दलचं तीव्र आकर्षण. पण मातापित्यांचं प्रेम, गुरुजनांचं प्रेम निर्व्याज, निरपेक्ष, निस्वार्थी असतं. त्यांना फक्त देणं आणि देणंच माहीत असतं, बदल्यात कसलीच अपेक्षा नसते. खरंच प्रेमानं एकमेकांची केलेली विचारपूस मनाला किती दिलासा देऊन जाते ना. दोन शब्द प्रेमाचेच की नाही, ते द्यायला का मोल लागतं का हो. प्रेमानं आजारी माणसाची केलेली विचारपूस, प्रेमानं मुलानं आईवडिलांची केलेली विचारपूस, प्रेमानं सुनेनं सासूबाईंची केलेली विचारपूस मनाला कशी सुखद गारवा देऊन जाते. औषधांपेक्षाही जास्त फायदेशीर ठरतात हो प्रेमाचे दोन शब्द. आणि खरं सांगू का, सासूबाईंनीसुद्धा प्रेमानं सुनबाईच्या पाठीवर आईच्या मायेनं हात फिरून, अगं नाराज कशाला होतेस तू, पुन्हा प्रयत्न कर, जमेल नक्कीच, प्रॅक्टिसने माणूस परफेक्ट होतो ना, असं मायेनं म्हटलं तर किती बरं वाटेल ना त्या सुनेला. खरंच एकमेकांच्या अंगावर ओरडण्यापेक्षा एकमेकांना समजून घेऊन प्रेमळ भाषेत समजावून सांगितलं तर बरेच वाद टळतील.

0: वाद नको तर संवाद हवेत, आणि तेही संवाद कसे? सुसंवाद. सुसंवाद असेल तर ते घर खऱ्या अर्थानं घरकुल बनेल. होळी किती सार्थ वाटतात ना. घर असा घरासारखे, नको तर नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. प्रेमात सारं जग जिंकण्याची ताकद असते. विश्वातील सारी युद्ध, गैरसमज, वादावादी, भांडण, तंटे, तुझं माझं सारं सारं लयाला जाऊन घराघरात, समाजात, देशात शांतीपूर्ण वातावरण राखण्याची क्षमता फक्त आणि फक्त प्रेमातच असते. म्हणूनच साने गुरुजींनी म्हटलं आहे, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पावे.
1: प्रेम याविषयी अरुणा कल्लूरवार यांचं चिंतन आपण ऐकलं आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून. श्रोते हो, सकाळचे 6:35 झालेली आहेत. आता जाणून घेऊया आजचे काही आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 आपण ऐकू शाल कृषीवाणी. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. सकाळी 6:55 आमचा कार्यक्रम सुप्रभात आपल्याला ऐकता येईल. बातम्या सहक्षेपित होतील नेहमीच्याच वेळेवर. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. सुगम संगीत आपल्याला ऐकता येईल 7:40. 8:15 हिंदी चित्रपट संगीत प्रसारित करू. 8:40 सुगम संगीताचा आस्वाद आपल्याला घेता येईल. सकाळी 9:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. सकाळी 10:00 प्रसारित करू हिंदी चित्रपट संगीत. 10:30 गीत सरिता श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. सकाळी 11:00 जागतिक परिचारिका दिनानिमित्त माया अत्राम सहाय्यक अधिसेविका सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करू. सकाळी 11:30 माझी आवड हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आजच्या कार्यक्रमात रेखा धानकुटे यांचे विचार आणि त्यांच्या आवडीची गाणी आपण ऐकूया. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. दुपारी 1:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. संध्याकाळी 5:30 युवा श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित होईल. 7:30 किसान वाणी कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सौजन्यानं हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करू. आजच्या कार्यक्रमात मृदा आणि जलसंधारण या विषयावर स्नेहा वेलादी कृषी अभियांत्रिकी के व्ही के सिंदेवाई यांचं भाषण प्रसारित करू. तर श्रोते हो, हे होते आमचे आजचे कार्यक्रम.

12 मेचे काही दिनविशेष आपण ऐकूया. महाराष्ट्रातील कृतिशील विचारवंत आत्माराम रावजी भट यांची आज जयंती. भट यांनी 1934 साली पुण्याला मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीची स्थापना केली. महाराष्ट्रातील कारखानदारी फुलावी, नवे उद्योजक निर्माण व्हावेत आणि त्यांना सर्व तऱ्हेचं प्रोत्साहन मिळावं अशी चेंबर स्थापण्यामागची त्यांची भूमिका होती. आजचा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. परिचारिका आणि शुश्रूषा सेवेची जननी फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा आज जन्मदिवस. प्रत्यक्ष रणांगणावर जाऊन तिथल्या जखमी सैनिकांची शुश्रूषा सेवा त्यांनी मोठ्या प्रेमाने केली. अवघडलेल्या माता, अनाथ महिला, बालकं यांच्या शुश्रूषेसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची आवश्यकता त्यांनी पटवून दिली आणि परिचारिका सेवा

0: शास्त्राची मुहूर्तमेळ रोवली. तर हे होते 12 मेचे काही दिनविशेष. आपण ऐकलेत आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून. सकाळची 40 मिनिटं झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कृषी वाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये जाणून घेऊया भाजीपाला प्रक्रिया उद्योग याबद्दलची माहिती. कालच्या कृषीवाणीमध्ये भाजीपाल्याची नासाडी होण्यामागे कोणकोणती कारणं आहेत याबद्दलची माहिती आपण जाणून घेतली. आज जाणून घेऊया भाजीपाल्यावर प्रक्रिया करण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत याबद्दलची माहिती. फळं आणि भाजीपाला यावर प्राथमिक आणि दुय्यम प्रकारच्या प्रक्रिया करता येतात. प्री कुलिंग करणं, वर्गीकरण करणं, पॅकिंग वाळवून ठेवणं आणि निर्जलीकरण करणं. याशिवाय मॉडिफाईड ॲटमॉस्फेरिक स्टोरेज आणि कंट्रोल ॲटमॉस्फेरिक स्टोरेज, इंटरमिडिएट मॉइश्चर पदार्थ, उष्णतेचा वापर, ॲसेप्टिक पॅकेजिंग, उच्च दाब वापरून तयार केलेले पदार्थ, दाब आणि तापमानाचा वापर करून केलेले पदार्थ, कमी तापमानामध्ये साठवणूक करणे, गोठवून ठेवणे, आंबविणे, कमीत कमी प्रक्रिया किंवा काळजीपूर्वक प्रक्रिया करणं, याशिवाय हर्डल टेक्नॉलॉजी म्हणजेच अडथळा तंत्रज्ञान या प्रकारची प्रणाली वापरून आपल्याला शेती उत्पादनाचा साठवणुकीचा काळ आणि प्रत सुधारता येते आणि त्यापासून विविध पदार्थ तयार करता येतात. आता भाजीपाल्यावर प्राथमिक प्रक्रिया कोणकोणत्या करता येतात याबद्दल माहिती जाणून घेऊया. वेळेवर आणि शास्त्रोक्त पद्धतीनं पिकांची काढणी करणं अत्यंत महत्वाची बाब आहे, कारण काढणीनंतर आपण सहसा शेतमालाची प्रत सुधारू शकत नाही. नाशवंत वर्गात मोडत असलेल्या भाजीपाल्याची काढणीनंतर विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. आपल्या देशामध्ये सध्या प्राथमिक अन्न प्रक्रिया म्हणजेच तोडणी, स्वच्छ करणे, थंड करून ठेवणं, वर्गीकरण करणं, साठवणूक आणि विक्री केल्या जाणाऱ्या पदार्थांचा 85% वाटा आहे. ग्रामीण भागात तयार होणाऱ्या भाज्यांवर स्थानिक पातळीवर प्रक्रिया करून मूल्यवर्धित पदार्थ तयार केले तर भाज्यांची साठवण आणि वाहतुकीचा खर्च कमी करता येतो. तसंच त्या भागामध्ये असलेल्या उद्योजकाला रास्त भावामध्ये कच्चा माल देखील उपलब्ध होईल. सोबतच त्यांची विक्री जर स्थानिक शहरी भागामध्ये केल्यास कमी भावामध्ये असे पदार्थ ग्राहकांसाठी वर्षभर उपलब्ध होऊ शकतात. निरनिराळ्या भाजीपाल्यांपासून अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात. जसं टोमॅटोपासून केचप, सॉस, प्युरी, पेस्ट, टोमॅटो पावडर, टोमॅटो पेस्ट, टोमॅटो चटणी इत्यादी प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात. पालेभाज्या वाळवून आणि त्यांची पावडर करून टिकवून ठेवता येतात. याशिवाय भेंडी, कारली, कांदा, कढीपत्ता, मेथी यासारख्या भाज्या वाळवून पावडर करून साठवून ठेवता येतात. तसंच भेंडीचे काप, कारलीचे काप करून वाळवून साठवून ठेवता येतात. काही भाजीपाल्यांपासून लोणचं तयार करता येतं. मिरची, काकडी, कारली यापासून लोणची तयार करून विकता येतात. तर बटाट्यांपासून वेफर्स तयार करून त्याची विक्री करता येते. तर शेतकरी बंधू भगिनींनो आपण जाणून घेत आहोत माहिती भाजीपाला प्रक्रिया उद्योग याबद्दलची. याबद्दलचीच आणखी माहिती आपण जाणून घेऊया उद्याच्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.
0: कृषीवाणी आपण ऐकलेत, वाचन केलं होतं गौरी गोबाडे यांनी. हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते श्रोते हो आज आपण हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शाह नमस्कार डॉक्टर
1: नमस्कार
0: डॉक्टर आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की उपचार पद्धतीमध्ये आपण म्हणालात की फिजिओथेरपीचा पण रोल महत्वाचा असतो तर फिजिओथेरपीचा रोल कुठल्या प्रकारच्या हातापायाला मुंग्या महत्वाचा असतो आणि ती किती कालावधी करता फिजिओथेरपी घेण्यात यावी काय सांगाल
1: तर शियाटिका सर्वांनी ऐकलं असेल की सडनली कमरेपासून खालपर्यंत एकदम सिव्हिअर पेन होतं मागच्या साईडनं तर असं एका साईडलाच होत असेल तर तेव्हा शियाटिका किंवा लंबर स्पॉन्डिलॉसिसचे चान्सेस जास्त असतात सिमिलरली सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसमध्ये तुम्हाला एका हातालाच मुंग्या येणार किंवा एका हाताचं ग्रीप कमी होणार तुम्हाला एका वस्तू पकडता येणार नाही तर हे सर्व कारण असतात सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसचे तर त्याच्यामध्ये तुम्ही बेसिकली डिस्क जी असते दोन व्हर्टिब्राच्या मध्ये तर डिस्क थोडी सरकलेली असते त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम होतो तर फिजिओथेरपीने नेक मसल स्ट्रॉंग होतात स्पाइन मसल स्ट्रॉंग होतात आणि मग हळूहळू बॉडी त्या डिस्कला हँडल करते तर हे फिजिओथेरपी तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 महिने कंटिन्यू करावी लागते त्याने मग हळूहळू तुमचा पेन कमी होतो मेडिसिनचे रिक्वायरमेंट कमी होतो आणि हा प्रॉब्लेम भरपूर वेळेला कम्प्लिटली सॉल्व्ह होतो
0: त्यानंतर हातापायाला मुंग्या येणं हे किती घातक ठरू शकतं
1: काही काही कारण असतात जसं सडनली कधी कधी स्ट्रोक मध्ये पण असं होतं स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस कधी कधी ब्रेन मध्ये कुठल्या एका भागाला ब्लड फ्लो कमी गेलं तर सडनली एका हातापायाला मुंग्या येऊ शकते एका हातापायाचं ग्रीप कम्प्लिटली जाऊ शकते त्याच्या व्यतिरिक्त वेगळे पण काही सिम्प्टम्स असतात जसं स्लरिंग होणं म्हणजे बोलण्यात लडखडात येणं किंवा एकदम सडनली बेडवर तर मला उठता आलं नाही किंवा मग माझं सेन्सोरी थोडंसं डिसबॅलन्स झालं तर अशा वेळेला इमिजिएटली आपल्या लोकल फिजिशियनला कन्सल्ट करून आपल्याला स्ट्रोक करता पण इव्हॅल्युएट करावं लागेल
0: डॉक्टर आता हा पायाला मुंग्या येणं यावर जे जे वेगवेगळे प्रकार आपण सांगितलेत म्हणजे बी12ची कमतरता थायरॉइड डायबिटीज आणि स्पॉन्डिलोसिस तर या सगळ्या गोष्टींमध्ये एकदा उपचार झाल्यानंतर काय काळजी घ्यावी लागते
1: तुम्हाला जर माहिती पडलं की तुमचं व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी आहे त्याच्यामुळे तुम्हाला न्यूरोपॅथी होते तर त्याचं मिनिंग की एकदा जर तुम्हाला बी12 कमी झालं असेल तुम्ही व्हेजिटेरियन्समध्ये खूप कॉमन असतं व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी व्हेजिटेरियन डाएटमध्ये फक्त दहीमध्ये थोडंसं बी12 असतं आणि मिल्कमध्ये थोडंसं बी12 असतं बाकी व्हेजिटेरियन फूडमध्ये तेवढं बी12 नसतं तर एकदा जर तुम्हाला डेफिशियन्सी असेल बी12नी तर तुम्ही एकदा जर बी12चं ट्रीटमेंट घेतलं तर त्याचं मिनिंग हे नाही की पूर्ण आयुष्यभर तुमचं बी12 नॉर्मलच राहील बी12चं स्टोअर बॉडीमध्ये 6 ते 8 महिनेच राहतं लिव्हरमध्ये स्टोअर राहतं तर तुम्हाला प्रत्येक 5 to 6 months नंतर बी12चे इंजेक्शन्स परत परत रिपीट घ्यायला पाहिजे कंटिन्युअसली फॉर दी एंटायर लाईफ बिकॉज एकदा जर डेफिशियन्सी असेल तर तुम्हाला टेंडन्सी आहे तर बी12 खूपच सेफ मल्टीव्हिटॅमिन आहे वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन आहे त्याची कधी टॉक्सिसिटी होत नाही तर बी12 रिप्लेसमेंट मधून मधून इधर चेक करून घ्यायला पाहिजे किंवा तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता
0: आणि थायरॉइड आणि डायबिटीज मध्ये
1: थायरॉइडचं औषध घेत असेल तर आयडियली एव्हरी 3 to 6 months तुम्ही थायरॉइडचं एक टेस्ट करायला पाहिजे TSH आपण सांगतो TSH फ्री T4 हे टेस्ट करायला पाहिजे आणि बघायला पाहिजे की तुमचं थायरॉइड कंट्रोलमध्ये आहे का जर तुमचं थायरॉइड कंट्रोलमध्ये असेल तर तुम्हाला थायरॉइडमुळे होणारे न्यूरोपॅथीचे चान्सेस कमी राहतात आणि ते तुम्ही अवॉइड करू शकतो डायबिटीजमध्ये तुमचं डायबिटीज खूप कंट्रोल असायला पाहिजे HbA1c तुमचं 6.5 जवळपास असायला पाहिजे डायबिटीज कंट्रोल हा खूप मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे डायबिटीज ज्या हिशोबाने वाढते खूप लोकांना होते अनकंट्रोल ठेवल्यामुळे त्यांना न्यूरोपॅथीचे पण चान्सेस खूप जास्त येतात
0: आणि स्पॉन्डिलोसिसमध्ये काय काळजी घेऊ शकतो डॉक्टर
1: पोषण

0: करेक्शन हा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. रात्री झोपताना तुमचं स्पाईन, जर तुम्ही फ्लॅट झोपत असाल तर आयडियली एकदम पातळ पिलो घ्यायला पाहिजे, किंवा तुम्ही एका कुशीवर झोपत असेल तर थोडंसं थिकनेस अप्रोप्रिएट असायला पाहिजे की सर्वायकल स्पाईन तुमची स्ट्रेट असायला पाहिजे. त्याच्यानंतर झोपताना जर तुम्हाला लंबर स्पॉन्डिलोसिसचा त्रास असेल तर दोन्ही पायांमध्ये एक पिलो ठेवा, त्याच्यामुळे तुमचं लंबर स्पाईन पण झोपताना सरळ राहील जर तुम्ही एका कुशीवर झोपत असाल तर. त्याच्यानंतर जर फोनवर बसत असाल किंवा खूप कम्प्युटरवर काम करत असाल तर आयडियली अर्गोनॉमिक चेअर्स तुम्ही वापरा. अर्गोनॉमिक चेअर्समध्ये इन्व्हेस्ट करणं हे खूप चांगलं आहे, बिकॉज पोश्चर करेक्शन तुमचं बरोबर राहिलं तर तुम्हाला स्पाईनमुळे होणारे प्रॉब्लेम्स थोडे कमी राहतील.
1: डॉक्टर उत्कर्ष शहा, आपण इथे आलात आणि हातापायाला मुंगे येणे, कारणे आणि उपचार या विषयावर सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: Борисе?
1: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो सादर करतोय वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयी माहिती आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग चौथा आज आपण ऐकूयात. नमस्कार.
2: नमस्कार.
1: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: सर, वर्षा जल संचयन करण्यासाठी लोकसहभाग कसा महत्वाचा आहे आणि तो कसा वाढवता येईल?
2: यामध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी आपल्याला विविध उपाय करावे लागतील. जसे जनजागृती आणि शिक्षा, ज्याला आपण अवेअरनेस आणि एज्युकेशन असे म्हणत असतो, यासाठी शाळा कॉलेज तसेच ग्रामीण व शहरी भागात व्यापक मोहीम राबवावी लागेल. नंतर आर्थिक प्रोत्साहन, कर सवलत किंवा अनुदाने, ज्याला आपण सबसिडी म्हणतो, त्याची सुद्धा आपल्याला प्रावधान करावे लागेल. नंतर ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्था ज्याला यांचा सहभाग वाढवावा लागेल. नंतर तांत्रिक सहाय्य आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागेल, जेणेकरून लोकांना वापरण्यास सोपे जाईल. जल जागरूकता मोहीम, अशा अनेक गोष्टींचा समावेश करून आपल्याला वर्षा जल संचयनासाठी लोकसहभाग वाढवता येऊ शकतो.
1: सर, वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याकरिता कोणते सरकारी उपक्रम आहेत?
2: जलसंधारणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारद्वारे जल शक्ती अभियान, ज्याला आपण कॅच द रेन, ही मिशन 29 मार्च 2022 रोजी देशात सुरू झाली. यामध्ये देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये जल संधारण आणि पावसाचे पाणी साठवण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे. नंतर राष्ट्रीय धोरण, राष्ट्रीय जल धोरण, जेथे जलसंधारण आणि पावसाच्या पाण्याच्या संचयनाचे समर्थन करते. त्याचप्रमाणे अटल मिशन फॉर रिज्युविनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन, ज्याला आपण अमृत मिशन असे म्हणत असतो. तसेच अटल भूजल योजना, हे देखील पावसाच्या पाण्याच्या साठवणीवर लक्ष केंद्रित करत असते. अशा विविध योजना भारत सरकार वर्षा जल संचयनाकरिता राबवित आहे.
1: सर, महाराष्ट्रात भूजल पुनर्भरण वाढवण्यासाठी कोणते असे उपक्रम आहेत जे राबवले जातात?
2: मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान, तसेच मृदा व जलसंधारण विभागामार्फत रिचार्ज पीट, ज्याला आपण शोष खड्डे असे म्हणत असतो, याची निर्मिती केल्या जाते. तसेच लोकसहभागातून नदी तसेच नाले यांचे पुनरुज्जीवन करणे, तसेच खडकाळ जमिनीत वॉटर प्रूफिंग करून तलाव तयार करणे, आणि हे कार्य शाळा आणि कॉलेजच्या माध्यमातून सुद्धा लोकसहभाग आणि लोकजागृती करून महाराष्ट्र सरकार अनेक प्रकारे आपल्याला वर्षा जल संचयन तसेच भूजल पुनर्भरण यासाठी हातभार लावत असते.
1: नक्कीच, म्हणजे सरकारद्वारे वेगवेगळे उपक्रम नक्कीच राबवले जातात. लोकांनी सुद्धा आपला जर सहभाग नोंदवला तर रेन वॉटर हार्वेस्टिंग हे खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. श्रोते हो, आपण ऐकत होतात परिसर या कार्यक्रमांतर्गत वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत यांच्याशी.

ही बातचीत केली होती शामली राऊत यांनी. या मुलाखतीचा भाग चौथा आज आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 6:55 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुप्रभात. श्रोतेहो नमस्कार. सुप्रभात या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, 12 मे हा दिवस संपूर्ण जगभर जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. मानव सेवेचं व्रत स्वीकारून रुग्णांची काळजी घेणाऱ्या आणि रुग्णांना आधार देणाऱ्या तसंच संकटाच्या काळात धीर देणाऱ्या सगळ्या परिचारिकांच्या कर्तृत्वाचा आदर्श सगळ्या जगासमोर मांडण्याचा हा दिवस. श्रोते हो, 12 मे हा दिवस आधुनिक परिचर्या सेवेच्या जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. त्यांनी परिचर्या सेवेला एक सन्माननीय आणि शिस्तबद्ध स्वरूप दिलं. त्यांच्या कार्यामुळं आज परिचारिका हा आरोग्य व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ बनला आहे. रुग्णालयामध्ये डॉक्टर उपचार करतात, पण रुग्णांच्या मनाला धीर देण्याचं, त्यांची काळजी घेण्याचं आणि सतत सेवेत तत्पर राहण्याचं महान कार्य परिचारिका करत असतात. रात्र असो वा दिवस, संकट असो वा आपत्ती, परिचारिका सदैव सेवेसाठी सज्ज असतात. कोरोना महामारीच्या कठीण काळात आपण सर्वांनी परिचारिकांचे अथक परिश्रम अनुभवले. स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता त्यांनी हजारो रुग्णांची सेवा केली. अनेक वेळा कुटुंबापासून दूर राहून त्यांनी मानवतेचे कर्तव्य निभावले. त्यामुळंच परिचारिका म्हणजे सेवा, समर्पण आणि संवेदनशीलतेचं प्रतीक असं म्हटलं जातं. आज आरोग्य क्षेत्रात परिचारिकांची भूमिका अधिक व्यापक होत आहे. रुग्णसेवा, जनजागृती, आरोग्य शिक्षण, लसीकरण मोहिमा, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अशा क्षेत्रात त्या महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. श्रोते हो, परिचारिका हा केवळ एक व्यवसाय नाही, तर ती मानव सेवेची एक पवित्र भावना आहे. रुग्णांच्या वेदना समजून घेऊन त्यांना मानसिक आधार देण्याची ताकद परिचारिकांकडे असते. मानव सेवेपेक्षा मोठी सेवा नाही हे वाक्य आपल्या कार्यातून खऱ्या अर्थानं सिद्ध करणाऱ्या सगळ्या परिचारिकांना जागतिक परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण ऐकत होतात कार्यक्रम सुप्रभात. लेखन आणि निवेदन स्मिता घुमळे यांचं होतं.

0: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 7 वाजलेत. आता ऐकूया काही संदेश.
1: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो.
2: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
2: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर. जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
3: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठे मिळेल याचं समाधान
3: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
3: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 07172254634 या नंबरवर.
3: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
3: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर.

सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी दोन क्षण काढूया.
1: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम,
0: चालता बोलता.
1: रस्त्यावर चालताना,
0: कॉलेजच्या परिसरात,
1: बाजारात किंवा चौकात
0: आम्ही भेटणार आहोत
1: थेट तुम्हाला.
0: काही हलक्या फुलक्या गप्पा,
1: काही रंजक प्रश्न
0: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं,
1: तुमची गोष्ट,
0: तुमचा आवाज
1: आणि तुमचंच गाणं
0: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.
1: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
0: चालता बोलता.
2: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी, घोटपेठ, चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी. डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेज कडे.
0: आता ऐकूया सुन कल्याणपूर यांच्या स्वरातील ही रचना.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील रचना आपण ऐकले. संत तुकाराम यांची संगीतबद्ध केली होती कमलाकर भागवत यांनी. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राहून प्रादेशिक मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

0: येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
1: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल त्या प्रत्येक महिलेला पोशाख लागू.
0: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौवंदना प्रदीप हके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण

कॅश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम उद्या मेला संध्याकाळी 6:30 पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.

0: शेतकरी राहील आता कायम खुशहाल.
1: आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, पंतप्रधानांचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. भविष्यातील अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि विकसित भारत जीरामजी कायद्याची अधिसूचना जारी, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. आता सविस्तर बातम्या. पश्चिम आशियातील संघर्ष हा या दशकातला सर्वात मोठ्या संकटांपैकी एक आहे. या पार्श्वभूमीवर देशातल्या साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी देशवासियांनी एकत्र यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमध्ये वडोदरा इथं सरदारधाम वसतिगृहाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील संकटाच्या प्रतिकूल परिणामांना सामोरं जाण्यासाठी त्यांनी केलेल्या आवाहनाचा पुनरुच्चारही यावेळी पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले,
2: पेट्रोल डिझेल का उपयोग कम करें, इलेक्ट्रिक बस और पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें, कार पुलिंग को बढ़ावा दें. ये जरूरी है कि सरकारी और प्राइवेट दोनों ही दफ्तरों में वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए. मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेज की व्यवस्था पर काम करें. मैं आप सबसे आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो, हम सोने की खरीद को टाले.
1: तत्पूर्वी काल पंतप्रधान सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी झाले होते. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी मंदिरामध्ये पूजा केली. पंतप्रधानांच्या उपस्थितीत मंदिराच्या कळसावर 11 तीर्थक्षेत्रांमधून आणलेल्या जलाचा अभिषेक करण्यात आला. यावेळी हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टीही करण्यात आली. भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण पथकानं चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या. सोमनाथ अमृत पर्व पुढची 1000 वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं. ते म्हणाले,
2: आजादी के समय सरदार साहब ने 500 से ज्यादा रियासतों को जोडकर एक भारत का आधुनिक स्वरूप घडा था. तो साथ ही सोमनाथ के पुनर्निर्माण से उन्होंने दुनिया को बताया था, भारत केवल आजाद नहीं हुआ है, भारत अपने प्राचीन गौरव को पुनः हासिल करने के मार्ग पर भी अब आगे बढ़ चुका है.
1: सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला 75 वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधत काल मुंबईमध्ये श्री धाकलेश्वर मंदिरातही एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा या कार्यक्रमाला उपस्थित होते. अनेक आक्रमणांनंतरही सोमनाथ मंदिर आज दिमाखात उभं आहे हीच भारताच्या सनातन शक्तीची साक्ष आहे असं प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड इथल्या ऐतिहासिक कुणकेश्वर मंदिर परिसरातही सोमनाथ स्वाभिमान पर्वानिमित्त काल धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकार

सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनीही आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना याबाबत माहिती दिली. देशात पेट्रोलियम आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठाही सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध असल्याचं रसायन आणि खत मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी सांगितलं. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आपला प्रस्तावित कान दौरा रद्द केला आहे. तसंच त्यांच्या विभागासाठी इंधन बचतीचे 3 महत्वाचे निर्बंधही लागू केले आहेत. भविष्यात देशाचं आर्थिक नेतृत्व करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुढील युगासाठी महाराष्ट्र सज्ज असून त्यासाठी सर्व आघाड्यांवर जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही त्यांनी दिली. नवी दिल्लीमध्ये भारतीय उद्योग महासंघानं आयोजित केलेल्या शिखर परिषदेमध्ये ते काल बोलत होते. 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आणि 2047 पर्यंत जगातल्या सर्वात महत्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्राचा समावेश करण्याचं उद्दिष्ट असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका अभियान ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरामध्ये हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल असं यासंदर्भात निवेदन देताना केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सलग तीन दिवस झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रत्नागिरी जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या हापूस आंब्याचं उत्पादन यंदा मुळात 15-20% अपेक्षित होतं. त्यात आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना हाताशी येणार असलेले तयार आंबे अवकाळी पावसाने अक्षरशः धुडामलेत. रातांब्यांसारख्या पिकांचंही खूप नुकसान झालंय. हापूस बागांचे तातडीने पंचनामे करून सरकारने कोणत्याही अटी न घालता सरसकट नुकसान भरपाई जाहीर व्हावी अशी मागणी माजी आमदार बाळमाने यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, खेड, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांमध्ये जोरदार पावसामुळे विजेचे 300 अधिक खांब पडले, तारा तुटल्या आणि वीज पुरवठा बराच काळ खंडित झाला होता. महावितरणचं 80 लाख रुपयांचं नुकसान झालं. महामार्गाचं काम अर्धवट असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं, काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं, वीज पडून किंवा झाडं कोसळून गोठे कुक्कुटपालन केंद्रांचं नुकसान झालं. एकंदरीतच 3 दिवसातल्या या पावसाने नागरिकांचे मोठे हाल झाले असून कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे आकाशवाणीनं रसिक श्रोत्यांसाठी आज अगर है शौक मिलने का या सांगीतिक मैफिलीचं आयोजन केलं आहे. आज संध्याकाळी 6 वाजता कोथरूडच्या बालशिक्षण मंदिर सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. नाशिकमध्ये TCS कंपनीतल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला काल नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती. मुदत संपल्यानं काल तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. दरम्यान TCS प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे. कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. आज जागतिक परिचारिका दिन आहे. यानिमित्तानं धुळ्यात परिचारिका संघटना, जिल्हा रुग्णालय तसंच भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज यांनी संयुक्तपणे रक्त

रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. यामध्ये 30 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. क्रिकेट. आयसीसीनं नुकत्याच जाहीर केलेल्या पुरुषांच्या एकदिवसीय सामन्यांच्या सांघिक क्रमवारीत भारतानं अव्वल स्थान कायम राखलं आहे. टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या क्रमवारीतही भारतानं वर्चस्व राखत अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे. आज सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या संसाधनांवरचा ताण कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, पंतप्रधानांचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. भविष्यातल्या अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना जारी, 1 जुलैपासून अंमलबजावणी होणार. आकाशवाणी पुणे केंद्रावर प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
1: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
2: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
0: मग
2: मग काय,
0: स्वतः पासून सुरुवात कर.
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
4: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
5: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक शिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.

हा दिवस परिचारिका दिवस म्हणून निवडण्यात आला. हा दिवस आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक फ्लॉरेन्स नाइंटिगेल यांचा जन्मदिवस आहे. श्रोत्याहो, नर्सिंग हा केवळ एक व्यवसाय नसून ती मानवी सेवेची आणि करुणेची एक अनमोल कला आहे. नर्स म्हणजे परिचारिका, रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातला एक महत्त्वाचा दुवा आहे. म्हणजे जे दिवसाचे 24 तास आणि वर्षाचे 365 दिवस रुग्णांची काळजी घेत असतात. अनेक परिचारिकांना, नर्सेसना, रुग्णांना बरं होताना पाहण्यात आणि त्यांना मदत करण्यात खरा आनंद मिळतो. रुग्णांच्या शारीरिक जखमांवर मलमपट्टी करण्यासोबतच त्यांच्या भावनिक वेदना समजून घेऊन त्यांना आईसारखी माया देण्यामध्येच परिचारिकांचं मोठंपण आहे. आणि म्हणूनच हा दिवस कृतज्ञता म्हणून आपण साजरा करतो.

आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी ट्यून केलेली आहे 526.6 meters अर्थात 558 kHz पर. श्रोते हो, आज 12 मे जानेवारी 1974 मध्ये 12 मे

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. भारताची स्टार्टअप परिसंस्था वेगाने विकसित होत असताना राष्ट्रीय स्तरावर जाहीर झालेल्या स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 मध्ये महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखत अग्रस्थान सिद्ध केलं आहे. उद्योग, नवीन उपक्रम आणि धोरणात्मक पाठबळ यांचा संगम घडवून आणण्यात राज्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. याच संदर्भात माहिती देण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील यांना.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर आपण बघतो की हल्ली स्टार्टअप हे खूप तरुणाईला एक आकर्षित करणारी गोष्ट आहे. तर जेव्हा आपण स्टार्टअप म्हणतो तर त्याच्या काही डेफिनेशन्स असतात का, काही व्याख्या असतात का?
2: स्टार्टअपची आपण टेक्निकली पाहायला गेलो तर व्याख्या आहे, पण आपण हा कार्यक्रम महाराष्ट्रासाठी करतोय आणि आमचाही उद्देश असा आहे की ग्रामीण भागातल्या तरुणाला सुद्धा स्टार्टअप म्हणजे काय कळालं. तर मुख्यतः याच्यामध्ये साधारणतः चार स्टेजेस असतात. एक तर आयडिएशन स्टेज असते, दुसरी इन्व्हेन्शन असते, इनोव्हेशन आणि नंतर स्टार्टअप. पण एखादी कुठलीही संकल्पना जर असेल आणि त्या मुलाला त्या संकल्पनेला कमर्शलाइज करायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही मदत करतो. ग्रामीण भागातली संकल्पना असो, शहरी भागातली संकल्पना असो, या संकल्पनेवर आम्ही काम करतो, त्याला सपोर्ट करतो आणि ती संकल्पनेचं रूपांतर एखाद्या व्यवसायात करण्यासाठी त्याला जी काही मदत लागत असेल, आर्थिक सहाय्य असेल, मार्गदर्शन असेल, त्याला टेक्नॉलॉजिकल सपोर्ट लागत असेल, तो सर्व सपोर्ट आम्ही स्टार्टअपच्या माध्यमातून करतो.
1: आणि जर यासाठी काही वयोमर्यादा असते का की स्टार्टअप काही वयापर्यंतच सुरू करू शकतो की आपण कधी?
2: नाही, वयोमर्यादा तशी काही नाहीये. म्हणजे जेव्हा 18+ जे आपण म्हणतो, साधारणतः सरकारी सगळ्या स्कीमसाठी कौशल्य विकासाच्या असो, रोजगाराच्या असो, त्याला 18 वर्षाची मर्यादा आहे. त्याच्या पुढे स्टार्टअप
1: किमान मर्यादा आहे,
2: किमान मर्यादा
1: पण कमाल मर्यादा
2: अशी काही फिक्स नाही.
1: महाराष्ट्र म्हणजे राष्ट्रीय स्तरावर 2026 मध्ये जे रँकिंग झालं त्यामध्ये महाराष्ट्राला लीडर्स या कॅटेगरीमध्ये स्थान मिळालेलं आहे आणि ही अतिशय प्रत्येकासाठी, महाराष्ट्रीय माणसासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. तर त्यात नेमक्या कुठल्या गोष्टी जास्त फोकस केल्या गेल्या की जेणेकरून हे स्थान आपण राखलं?
2: महाराष्ट्राचं आमचं सर्वांचं भाग्य असं आहे की महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीचे अध्यक्ष आता

माननीय मुख्यमंत्री साहेब आणि ही इज ॲक्च्युली अ व्हेरी टेक्नोक्रॅट लीडरशिप, ज्यांना टेक्नॉलॉजी विषय खूप आवडतो, इनोव्हेशन खूप विषय आवडतो आणि ह्या संपूर्ण संकल्पनेला आता त्यांच्याकडनं मूर्त स्वरूप मिळतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करतोय आणि मंगलप्रभात लोढासाहेब मंत्री आहेत, त्यांचा पण सपोर्ट या सगळ्या इनोव्हेशन सोसायटीच्या ॲक्टिव्हिटीजसाठी असतो. याच्यासाठी मुख्यतः आम्ही 4-5 विषयांवर जे काम केलेलं आहे की ग्रामीण भागापर्यंत स्टार्टअप इकोसिस्टीम बिल्ड व्हावी याच्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर काम होतात. जसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक स्टार्टअपची

0: करता येतील. तर पॉलिसीमधले इंटरव्हेन्शन असेल, पॉलिसीचं फ्रेमवर्क एक नीट झालेलं आहे, पॉलिसी ग्रामीण भागापर्यंत कशी पोहोचेल, आणि जे मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहे, डीप टेक आहे, फिनटेक आहे, मेडिकल टेक्नॉलॉजीजवर आपण काम करतोय, या सगळ्या टेक्नॉलॉजीजचा पण एक अद्ययावत उपयोग करून महाराष्ट्र सर्व क्षेत्रात काम करल्यामुळं आणि सगळ्यांचं मार्गदर्शन असल्यामुळं मला असं वाटलं की सक्सेस मिळाला असेल.
1: नक्कीच खूप अभिमानाची गोष्ट आहे. पण मागील काही वर्षात देखील महाराष्ट्राने स्टार्टअप क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेली आहे, तर त्याबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: महाराष्ट्र काम सतत करतोय, म्हणजे आपण मुंबईला आर्थिक राजधानी म्हणतो आणि त्या माध्यमातनं सर्वांचं एक पॉइंट ऑफ अट्रॅक्शन असतं की मुंबईमध्ये जायचं, मुंबईमध्ये काम करता आलं पाहिजे. आणि जनरली मी स्वतःही ग्रामीण भागातून येतो, तर मला असं एक त्या भागात फिरताना जाणवतं की आपलं विजिटिंग कार्डवर मुंबईचा पत्ता असावा. तर मुंबई आणि महाराष्ट्र हे सगळ्यांना मॅग्नेट आहे आणि या संदर्भामध्ये आपलं महाराष्ट्र इतकं लकी आहे की आपल्याकडे बऱ्याच शहर आहे, जसं नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, नागपूर आहे, नवी मुंबई आता मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे, तर आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं या संधी लवकर मिळतात.
1: सर, आता तुम्ही सांगितलं की गेल्या काही वर्षांपासून सातत्यपूर्ण उत्तम कामगिरी महाराष्ट्र करत आहे, तर राज्याच्या दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता?
0: आपल्या सर्वांना माहित आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी $1 trillion इकॉनॉमीचं लक्ष ठेवलेलं आहे आणि हे लक्ष साध्य करण्यासाठी त्यांनीच बऱ्याच प्लॅटफॉर्मवर सांगितलं की आपल्याला टिपिकल मॅन्युफॅक्चरिंग ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्याच्या व्यतिरिक्त हे जर महाकाय उद्देश आपल्याला साध्य करायचा असेल तर आपल्याला काहीतरी नवीन करावं लागेल. आणि त्यांच्यामुळे त्यांचाच हा कानमंत्र घेऊन आम्ही पुढे जातोय की इनोव्हेशन लेड इकॉनॉमी. तर इकॉनॉमी जी आहे ती इनोव्हेशन बुस्टर घेऊन आली पाहिजे आणि हे वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला इनोव्हेशन आणावे लागतील, जेणेकरून आपण जर पाहलो तर जगभरात अमेरिकेचा दबदबा याच्यासाठी आहे की त्यांच्याकडे प्रॉडक्ट लीड कंपनीज आहेत, ॲपल आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, फेसबुक आहे, सगळ्या प्रॉडक्ट बेस्ड कंपनीज आहेत. पण आपण सर्व्हिस बेस्डवर जास्त आहे. पण आपल्याकडच्या ज्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपनीज आहेत यांना इनोव्हेटिव्ह आयडियाज देऊन इनोव्हेशन प्रॅक्टिसेस इस्टॅब्लिश करून आपल्याला इकॉनॉमीशी जोडता येईल आणि जे $1 trillion इकॉनॉमीचं आपण लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतोय, मला असं वाटतं की ते 29 पूर्वी इनोव्हेशन लेड इकॉनॉमी हे जर आपण कानमंत्र स्वीकारला आणि त्या पद्धतीने काम केलं तर नक्कीच आपण त्या दिशेने जाऊ शकतो.
1: नक्कीच सर. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी याचा ह्या सगळ्यामध्ये कसा हातभार आहे आणि कसा सहभाग आहे?
0: हे आमचं ऑब्जेक्टच आहे, आमचा उद्देशच इनोव्हेशन स्टार्टअप्स असल्यामुळे आम्ही पूर्ण वेळ त्याच्यातच काम करतोय. आणि विकसित महाराष्ट्राची जी संकल्पना राज्यांनी मांडलेली आहे त्याच्यात लार्जर रोल हा इनोव्हेशन सोसायटीचाही आहे, स्टार्टअप्सचाही आहे, इनोव्हेशनचाही आहे. त्या माध्यमातून आम्ही राज्याचे जे उद्देश आहेत त्याच्याशी आम्ही संलग्न होऊन काम करण्याचा प्रयत्न करतोय.
1: सर, आता 2024 ते 2029 जे नवीन धोरण आलेलं आहे तर ह्यामध्ये काही बदल वेगळे करण्यात आलेत का?
0: आत्ता आम्ही थिमॅटिक इन्क्युबेशन हा कॉन्सेप्ट प्रयत्न करतोय, जेणेकरून आत्ता आपल्याला माहीत आहे की मी आत्ता मागच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की आपण प्रोडक्ट लेड इनोव्हेशन कमी करतोय, त्याच्यामुळे आता आम्ही काही स्पेसिफिक एरियाज घेण्याचा प्रयत्न करतोय की डीप टेक टेक्नॉलॉजीजवर सगळीकडे आत्ता एक लक्ष चालू आहे, जगभरात काम चालू आहे. फिनान्शियल टेक्नॉलॉजीजमध्ये खूप क्रिप्टोग्राफी असेल, क्रिप्टो करन्सी असेल, हे सगळे विषय आता डिजिटल करन्सीच्या वरचे विषय झालेले आहेत. तर याच्यामध्ये आपण स्वतःही मुंबई म्हणून आर्थिक राजधानी आहोत, सगळे फायनान्शियल हूज हू आपल्या मुंबईमध्ये आहे, तर मोठमोठ्या टेक्नॉलॉजीज प्लॅटफॉर्म्सवर आपल्याला काम करावं लागणार आहे आणि त्याच्यात काय काय इनोव्हेशन्स आणता येतील आणि ते इनोव्हेशन्स राज्याच्या विकासासाठी कसे हातभार लावू शकतात यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे.
1: बरोबर आहे. सर, आता आपण बघतोय की AI आहे, ॲग्रीटेक आहे, डीप टेक आहे, EV आहे, तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तंत्रस्नेही ज्याला आपण म्हणू शकतो अशा गोष्टी आहेत आणि त्या गोष्टींचा आपण आपल्या विकासामध्ये कशा पद्धतीने वापर करतोय?
0: मी जसं सांगितलं की संभाजीनगर आता खूप मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पुढे येत आहे आणि ऑटोमोबाईल हब म्हणून पण पुढे येत आहे. तिथे सगळं मर्सिडीज आहे, TVS आहे, सगळ्या कंपनीज ऑटोमोबाईलच्या तिथे आहेत. नाशिकमध्ये पण काही प्रमाणात आहे आणि पुण्यात तर एक शिक्षणाचंही माहेरघर आहे आणि आता औद्योगिक आणि स्टार्टअपचं पण माहेरघरच असल्यासारखं आहे. त्याच्यामुळं आपल्याला जे येणारे संशोधन आहे, आता तुम्ही मागच्या 15-20 वर्षात पाहण्याचा प्रयत्न जर केला किंवा त्याचं जर अवलोकन केलं तर फ्युल ट्रान्समिशन हा विषय आहे. आपण डिझेलवर होतो, त्याच्यानंतर इमिडिएटली LPG वर आलो, नंतर CNG वर आलो, नंतर आता इलेक्ट्रिकल व्हेकल.

0: आणि आता आमच्या काही स्टार्टअप्स अशा आहेत जे हायड्रोजन फ्युलवर काम करतात. आता हे सगळे फ्युल ट्रान्समिशन पूर्वी 10-10, 5-5 दशकात होत होते, आता काही दिवसात होतं, काही वर्षात होत आहे. ती ही अडॅप्टेबिलिटी पण आपल्याला समजून घेऊन या रिलेटेड आम्ही एक इनोव्हेशन इकोसिस्टम बिल्ड करण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, इन्क्युबेशन आहे, सेंटर ऑफ एक्सिलन्स आहे, तर या गोष्टींचा विस्तार कशा पद्धतीने होतोय?
0: आम्ही आता काय करतोय की जसं एखाद्या ग्रामीण भागातला तरुण असेल आणि त्याच्या मनात एखादी संकल्पना असेल, तो मे बी मराठवाड्यातला असेल, विदर्भातला असेल, आणि त्याची एखादी आयडिया असेल, तर तो प्रत्येकदा काही मुंबई पुणे इकडे येणार नाही की माझी आयडिया आहे आणि मी काय करू. तर आम्ही असा विचार करतो की रिच टू अनरिच्ड, जिथे पोहोचलो नाही तिथे पोहोचण्याचा सोसायटीचा उद्देश आहे. तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक इन्क्युबेटर, मायक्रो इन्क्युबेटर करायचा प्रयत्न करतो. म्हणजे जी छोटीशी आयडिया असेल, त्याची संकल्पना असेल, ती त्याच्या जिल्ह्यातच त्याला एक्सप्लोर करता आली. त्याच्यानंतर हे 36 इन्क्युबेटर करण्याचा प्रस्तावित आहे. त्याच्यानंतर आम्ही रिजनल इनोव्हेशन हब करायचा प्रयत्न सुरू आहे की ज्या आयडियाज मॅच्युअर्ड झाल्या त्या आयडियाला कुठेतरी एक मोठी प्लॅटफॉर्म लागणार आहे एक्सप्लोअर करायला, त्याच्यावर अजून नर्चर करण्यासाठी. तर ते प्लॅटफॉर्म मी रिजनल लेवलला करतोय. सब विदर्भाचे काही प्रश्न आहेत, मराठवाड्याचे काही प्रश्न आहेत, तिथली सभोवतालची एज्युकेशन सिस्टीम आहे, अवेलेबल इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या तिन्हीचा संगम करून तिथे इनोव्हेशन कसं करता येईल. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर देवेंद्रजींनी संभाजीनगरमध्ये सांगितलं की आम्ही फंड ऑफ फंड करतोय आणि प्रत्येक विभागाला आम्ही 50 कोटी रुपये स्टार्टअप्स आयडिया इन्कल्केट करण्यासाठी देतो. तर हे 300 कोटीचं पण एक आम्ही काम करतोय की प्रत्येक विभागात एक इनोव्हेशनसाठी सपोर्ट मिळावा.
2: श्रोते हो, राष्ट्रीय स्टार्टअप दिन 2026 निमित्त महाराष्ट्राला लीडर्स श्रेणीत अग्रक्रम मिळालेला आहे. या यशामागे काय काय प्रमुख घटक आहेत ते आज आपण जाणून घेतलं. विषयाची व्याप्ती पाहता आपण उद्याही या विषयावर बोलणार आहोत. डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांना मनापासून धन्यवाद देते. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. मुंबई केंद्राचा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आमच्या केंद्राहून सहक्षेपित करण्यात आला. श्रोते, सकाळचे 7:40 झाले. प्रसारित करीत आहोत सुगम संगीत.

0: सुरेश वाडकर यांनी गायलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत विजय मोरे यांचं होतं. सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.
1: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो.
2: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतात.

0: मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
0: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर.

0: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
1: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
0: प्रत्येक फील्डमध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
1: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
2: करिअरच्या नव्या दिशा.
3: सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.
4: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
3: श्रोते हो, कार्यक्रमात एक निवेदन ऐकूया. हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाबाबतचं हे निवेदन आहे. श्रोते हो, तुम्हाला सतत शंका येतात का? नाक वाहणे किंवा डोळ्यातून पाणी येण्याच्या त्रासाने तुम्ही त्रस्त आहात का? साधी सर्दी समजून तुम्ही ॲलर्जीकडे दुर्लक्ष तर करीत नाही ना? श्रोते हो, तुमच्या याच शंकांचं निरसन करण्यासाठी आकाशवाणी चंद्रपूर घेऊन येत आहे विशेष फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. या भागात आपण संवाद साधणार आहोत प्रसिद्ध नाक कान घसा तज्ज्ञ डॉक्टर अजय कांबळे यांच्याशी. विषय आहे ॲलर्जी, सतत सर्दी राहणे आणि त्यावरील उपचार. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल 13 मे 2026. वेळ आहे 10:30 ते 11 या दरम्यान. फोन करण्यासाठी आमचा फोन नंबर आहे 07172254634. तेव्हा श्रोते हो, लक्षात ठेवा 13 मे 10:30 ते 11 या वेळेत आमच्या फोन नंबरवर फोन करा आणि ॲलर्जी, सततची सर्दी आणि त्यावरील उपाय यावरील शंकांचं डॉक्टरांकडून थेट निरसन करून घ्या. तेव्हा नक्की सहभागी व्हा हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात. निवेदन संपलं.
4: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
4: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
2: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
4: WCL, CGSS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
4: विश्वासाचं ठिकाण,
2: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.
5: वर्ग 11वी, BA, BCom आणि BSc करिता प्रवेश देणे सुरू आहे. आजच संपर्क करा डॉक्टर खत्री महाविद्यालय तुकुम चंद्रपूर येथे.

या गीतासोबतच गम संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 8 वाजत आहेत. दिल्ली केंद्राहून समाचार प्रभात काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत.

0: हेलो
1: हेलो फरमाइश
0: हेलो
1: हेलो आपली आवाज
0: मलाही फोन करायचा आहे मलाही फोन करायचा आहे
1: कुठे
0: हेलो फरमाइश आणि हेलो आपली आवड या कार्यक्रमात
1: वाह छान
0: अरे पण कुठे आणि फोन नंबर
1: 07172254634 या फोन नंबर वर
0: आता

0: वेळही सांगून दे.
1: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाईश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपल्याला म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो.
0: अरे वा, मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे.
1: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत.
0: हॅलो,
2: हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया जबरदस्त या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह सुल्तानपुरी यांचं गीत. संगीत आर डी बर्मन यांचं आहे.

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले. चांगलेच अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले.
1: अरे
0: ठेवला
3: बाबा, घरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: हॅलो.
7: हॅलो, फरमाईश.
6: हॅलो.
7: हॅलो, आपली आवाज.
6: मलाही फोन करायचा आहे, मलाही फोन करायचा आहे.
7: कुठे?
6: हॅलो फरमाईश आणि हॅलो आपली आवड या कार्यक्रमात.
7: वा छान.
6: अरे पण कुठे आणि फोन नंबर?
7: 0717225463 या फोन नंबर वर.
6: आता वेळही सांगून दे.
7: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 वेळेत फोन करायचा. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाईश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो.
6: अरे वा, मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे.
7: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत.
6: हॅलो.
3: दहावी झाली, 12वी झाली, आता पुढे काय?
7: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
8: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर करतात आणि मग रिग्रेट फील करतात.
9: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
8: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
9: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
10: करिअरच्या नव्या दिशा.
11: श्रोते हो, यासोबतच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून. सकाळचे 8:30 होत आहेत. पुणे केंद्राहून राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना केलं एकजुटीचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही. 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. पंतप्रधान येत्या शुक्रवारपासून 5 देशांच्या दौऱ्यावर. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा आज शपथविधी. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर. आता सविस्तर बातम्या. पश्चिम आशियातील संघर्ष हा या दशकातील सर्वात मोठ्या संकटांपैकी एक आहे. या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी देशवासियांनी एकत्र यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमध्ये वडोदरा इथं सरदारधाम वसतीगृहाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील संकटाच्या प्रतिकूल परिणामांना सामोरं जाण्यासाठी त्यांनी केलेल्या आवाहनाचा पुनरुच्चारही यावेळी पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले,
1: पेट्रोल डिझेल का उपयोग कम करें, इलेक्ट्रिक बस और पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें, कार पुलिंग को बढ़ावा दे. ये जरूरी है कि सरकारी और प्राइवेट दोनों ही दफ्तरों में वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए. मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेज की व्यवस्था पर काम करें. मैं आप सबसे आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो हम सोने की खरीद को टाले.
0: तत्पूर्वी काल सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी झाले होते. सोमनाथ अमृत पर्व पुढची 1000 वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं. गेल्या काही वर्षात देशातल्या अनेक पवित्र तीर्थस्थळांचा कायापालट करण्यासाठी झालेल्या विकासकामांची पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात अर्थात UAE, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी UAE पोहोचतील. तिथे त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाह्यान यांची भेट नियोजित आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटन यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टन यांच्यासह पंतप्रधान द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. चौथ्या टप्प्यात सोमवारी पंतप्रधान नॉर्वेमध्ये 3रा भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होतील. भारताच्या पंतप्रधानांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल. आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान इटलीचे राष्ट्रपती सर्जिओ मॅटारेला यांची भेट घेतील आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील. अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनीही आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना याबाबत माहिती दिली. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठाही सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध असल्याचं रसायन आणि खत मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी सांगितलं. आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मा आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. गुवाहाटी इथल्या खानापा

भंडारा पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर या शपथविधी सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे. आसाममध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सलग तिसऱ्या कार्यकाळाची तसंच शर्मा यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या सलग दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात होणार असून राज्याच्या इतिहासात या पदावर सलग दोनदा विराजमान होणारे ते पहिलेच बिगर काँग्रेस नेते ठरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर जाणार आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं काल याबाबत अधिकृत माहिती दिली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा हा गेल्या 9 वर्षातला पहिला चीन दौरा आहे. ट्रम्प यांनी 2017 त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चीनला भेट दिली होती. तैवान आणि इराणबरोबर दोन्ही देशांच्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामाबाबत साशंकता व्यक्त केल्यानंतर जागतिक तेल बाजारावर काल परिणाम झाला. कच्च्या तेलाच्या किमती 4% जास्त वाढून काही काळ प्रति बॅरल $105 वर गेल्या होत्या. इराणनं पाठवलेल्या शांतता प्रस्तावावरील प्रतिसादातील अटी पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविरामावर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांनाही मोठ्या प्रमाणात बसला. सेन्सेक्स 1,313 अंकांनी घसरून 76,015 अंकांवर बंद झाला तर निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23,816 अंकांवर बंद झाला. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत आहे. नियमित 9 आणि 1 रिक्त जागेची पोटनिवडणूक अशा 10 जागांसाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे 10 अर्ज दाखल झाले आहेत तर 5 अपक्षांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेले आहेत. दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान आणि आवश्यकता भासल्यास सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका अभियान ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल असं यासंदर्भात निवेदन देताना केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल IIT मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घर बांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढील महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे ICC नं पुरुषांच्या 1 दिवसीय क्रिकेट संघाची क्रमवारी जारी केली असून यामध्ये भारताचा प्रथम क्रमांक कायम राहिला आहे. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. IPL क्रिकेटमध्ये काल रात्री दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज संध्याकाळी अहमदाबादमध्ये सामना होणार आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे तर येत्या 2 दिवसात आसाम, मेघालय, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्लीसह चंदीगड, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि उत्तराखंड तसंच ईशान्येकडील काही भाग, अंदमान आणि निकोबार बेटं, आंध्र प्रदेश, भार, झारखंड, लक्षद्वीप, ओडिशातही विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना केलं एकजुटीचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. पंतप्रधान येत्या शुक्रवारपासून 5 देशांच्या दौऱ्यावर. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा शर्मा यांचा आज

0: शपथ विधी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे 8:40 झालेत. आता ऐकूया सुगम संगीत.

0: कायदेविषयक मोफत सल्ल्यासाठी नालसाच्या जागृती युनिटशी संपर्क साधा. कायदेविषयक मदतीसाठी 1500 वर कॉल करा.
1: सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाबाबतचं निवेदन ऐकूया. श्रोते हो, तुम्हाला सतत शिंका येतात का? नाक वाहणे किंवा डोळ्यातून पाणी येण्याच्या त्रासाने तुम्ही त्रस्त आहात का? साधी सर्दी समजून तुम्ही ॲलर्जीकडे दुर्लक्ष तर करत नाही ना? श्रोत्यांनो, तुमच्या याच शंकांचं निरसन करण्यासाठी आकाशवाणी चंद्रपूर घेऊन येत आहे विशेष फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. या भागात आपण संवाद साधणार आहोत प्रसिद्ध कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर अजय कांबळे यांच्याशी. विषय आहे ॲलर्जी, सतत सर्दी राहणे आणि त्यावर उपचार. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवारी 13 मे 2026. वेळ आहे सकाळी 10:30 ते 11 या दरम्यान. फोन करण्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0717225463434. तेव्हा श्रोते हो, लक्षात ठेवा, बुधवारी 13 मे सकाळी 10:30 ते 11 या वेळेत या नंबरवर फोन करा आणि ॲलर्जी, सततची सर्दी आणि त्यावर उपाय यावरील शंकांचं डॉक्टरांकडून थेट निरसन करून घ्या. तेव्हा नक्की सहभागी व्हा हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात. निवेदन संपलं.
2: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
3: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
2: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
3: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
2: WCL, CGSS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
3: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
2: विश्वासाचं ठिकाण,
3: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.

मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करी मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेज कडे.

0: दहावी झाली बारावी झाली आता पुढे काय
1: आर्ट्स कॉमर्स सायन्स नाहीतर तू तुझं पाय
2: कन्फ्युजन ही कन्फ्युजन है सॉल्यूशन कुछ पता नहीं
3: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरन किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात
4: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं
3: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची
4: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
5: करिअरच्या नव्या दिशा
6: श्रोते हो हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाबाबतचे आपण निवेदन ऐकूया श्रोते हो तुम्हाला सतत शिंका येतात का नाक वाहणे किंवा डोळ्यातून पाणी येण्याच्या त्रासाने तुम्ही त्रस्त आहात का साधी ॲलर्जी साधी सर्दी समजून तुम्ही ॲलर्जीकडे दुर्लक्ष तर करत नाही ना श्रोत्यांना तुमच्या याच शंकांचं निरसन करण्यासाठी आकाशवाणी चंद्रपूर घेऊन येत आहे विशेष फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर या भागात आपण संवाद साधणार आहोत प्रसिद्ध कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर अजय कांबळे यांच्याशी विषय आहे ॲलर्जी सतत सर्दी राहणे आणि त्यावर उपचार या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवारी 13 May 2026 वेळ आहे 10:30 to 11 या दरम्यान आणि त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 07172254634 तेव्हा लक्षात ठेवा बुधवारी 13 May 10:30 to 11 या वेळेत या नंबरवर फोन करा आणि ॲलर्जी सततची सर्दी आणि त्यावरील उपाय यावरील शंकांचं डॉक्टरांकडून थेट निरसन करून घ्या तेव्हा नक्की सहभागी व्हा हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात निवेदन संपलं
5: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो
0: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता
5: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका
0: सोबतच फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
5: आकाशवाणी चंद्रपूर
6: श्रोते हो यासोबतच सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून सकाळचे 9 वाजत आहेत आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत

घरोंदा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोतिक निवेदन ऐकूया. हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाबाबतचं हे निवेदन आहे. श्रोते हो, तुम्हाला सतत शिंका येतात का? नाक वाहणे किंवा डोळ्यातून पाणी येण्याच्या त्रासाने तुम्ही त्रस्त आहात का? साधी सर्दी समजून तुम्ही ॲलर्जीकडे दुर्लक्ष तर करत नाही ना? श्रोत्यांनो, तुमच्या याच शंकांचं निरसन करण्यासाठी आकाशवाणी चंद्रपूर घेऊन येत आहे विशेष फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. या भागात आपण संवाद साधणार आहोत प्रसिद्ध कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर अजय कांबळे यांच्याशी. विषय आहे ॲलर्जी, सतत सर्दी राहणे आणि त्यावरील उपचार. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवारी 13 मे 2026. वेळ आहे सकाळी 10:30 ते 11 या दरम्यान. फोन करण्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0717225463 4. तेव्हा श्रोते हो, लक्षात ठेवा, बुधवारी 13 मेला सकाळी 10:30 ते 11 या वेळेत या नंबरवर फोन करा आणि ॲलर्जी, सततची सर्दी आणि त्यावरील उपाय यावरील शंकांचं डॉक्टरांकडून थेट निरसन करून घ्या. तेव्हा नक्की सहभागी व्हा हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात. निवेदन संपलं. हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं शहर यार यांचं गीत. उमराव जान या चित्रपटासाठी गीताला संगीत खय्याम यांचं आहे.

उमरावजान या चित्रपटातील आशा भोसलेंनी गायलेलं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात ऐकूया काही संदेश. वर्ग 11वी BA BCOM आणि BSC करिता प्रवेश देणे सुरू आहे. आजच संपर्क करा डॉक्टर खत्री महाविद्यालय तुकोम चंद्रपूर येथे. श्रोते आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात एक निवेदन ऐकूया. केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील सवलतीस पात्र नवउद्योजक तरुणांना मार्जिन मनी उपलब्ध करून देण्याबाबतची योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील सवलतीस पात्र

18 वर्षावरील नवउद्योजक तरुणांनी 10% स्वहिस्सा भरणा केल्यानंतर आणि बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत 75% कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रंट एंड सबसिडी अनुषंगाने नवउद्योजकांना प्रकल्प मूल्यांच्या 15% हिस्सा राज्य शासनामार्फत देण्यात येईल. सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचना सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय अन्वये शासन स्तरावरून निश्चित करण्यात आले आहेत. सदरचा शासन निर्णयाचा शासनाचा www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पात्र इच्छुक नवउद्योजक तरुणांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण चंद्रपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन दूध डेअरी समोर चंद्रपूर या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि सदर योजनेचा लाभ घ्यावा, असं सहाय्यक आयुक्त समाज कल्याण चंद्रपूर यांनी आवाहन केलेलं आहे. निवेदन संपलं. हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया तोहफा या चित्रपटातील हे गीत.

लता मंगेशकर, किशोर कुमार आणि बेबी कविता यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं तोहफा या चित्रपटातलं. हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया त्रिदेव या चित्रपटातील श्रीदेव या चित्रपटातील गीत आता ऐकूया. मोहम्मद अजीज आणि साधना सरगम यांनी गायलेलं, आनंद बक्षी यांचं गीत संगीत कल्याणजी आनंदजी यांचं आहे.

त्रिदेव या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं आणि यासोबतच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. श्रोते आपण ऐकत होतात हिंदी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.

103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, सकाळची 10:30 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीत सरिता, श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

श्रोते हो नमस्कार. गीत सरिता या कार्यक्रमात मी स्मिता आपलं स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया सुहासचंद्र कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं तुझ्या वाचून कर्मिना या चित्रपटातील सुधीर मोघे यांचं गीत गायलंय अनुराधा पौडवाल यांनी. आणि या गीताची आवड करणारे आमचे हे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट गोवर्धन तालुका रिसोड जिल्हा वाशिम इथून रवींद्र पवार मीना रवींद्र श्रीकांत एकनाथ काळे आणि त्यांची मित्रमंडळी.

भले बुरे जे घडू न गेले विस

0: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
1: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
2: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
3: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
2: प्रत्येक फील्डमध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
3: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
4: करिअरच्या नव्या दिशा.
5: श्रोते, आपण ऐकत आहात गीत सरिता हा कार्यक्रम. या कार्यक्रमात आता ऐकूया मानाचं कुंकू या चित्रपटातील गीत. आणि या गीताची आवड करणारे आमचे हे श्रोते आहेत वरुड जवळिका इथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखेडे.
6: अगं पर काय झालं
7: आला शेजारी
6: असं होय.

गीत सरिता हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूया. गम्मत जम्मत या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि सचिन यांनी गायलेलं गीत आहे. शांताराम नांदगावकर यांचं संगीत अरुण पौडवाल यांनी दिलंय. या गीताची आवड करणारे आमचे हे श्रोते आहेत. तालुका माजलगाव, जिल्हा बीड इथून नारायण चिरके, चंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगर्डे, समर्थ उमरे. तसंच हे गीत ऐकायचं आमच्या या श्रोत्यांना म्हैसवाडी तालुका मलकापूर इथून शत्रुघ्न धाडे, वाल्मिक धाडे, नीनाजी धाडे, स्वप्नील धाडे आणि अजय खिरोडकर यांना. ऐकूया गम्मत जम्मत या चित्रपटातील हे गीत.

0: हेलो
1: हेलो फरमाइश
0: हेलो
1: हेलो आपली आवाज
0: मलाही फोन करायचा आहे
1: कुठे
0: हेलो फरमाइश आणि हेलो आपली आवड या कार्यक्रमात
1: वाह छान
0: अरे पण कुठे आणि फोन नंबर
1: 0717225463 या फोन नंबर वर
0: आता वेळही सांगून दे
1: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाइश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो
0: अरे वा मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे
1: सांगतो ना प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत
0: हॅलो
2: श्रेयो गीतसरिता या कार्यक्रमात यानंतर गीत ऐकवित आहोत अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं अरे संसार संसार या चित्रपटातलं विठ्ठल वाघ यांचं गीत आहे. संगीत अनिल अरुण यांनी दिलं आहे आणि या गीताची आवड करणारे आमचे हे श्रोते आहेत. मुक्काम पोस्ट बोरी खुर्द तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथून सुधाकर राजे जाधव प्रशांत राजे जाधव

जगुताई राजे जाधव, संचित वायाळ, प्रथमेश देशमुख, सोहम देशमुख, प्रणाली देशमुख, सानवी देशमुख आणि समस्त मित्रमंडळी. तसंच या गीताची आवड करणारे हे श्रोते आहेत औरंगाबाद इथून राजेश साबळे, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश गुंजेवाडी इथून, निजाम शेख नुपूर, वरुण साबळे आणि उद्धव साबळे. ऐकूया अरे संसार संसार या चित्रपटातील हे गीत.

0: हेलो
1: हेलो फरमाइश
0: हेलो
1: हेलो आपली आवाज
0: मलाही फोन करायचा आहे मलाही फोन करायचा आहे
1: कुठे
0: हॅलो फरमाइश आणि हॅलो आपली आवड या कार्यक्रमात
1: वा छान
0: अरे पण कुठे आणि फोन नंबर
1: 07172254634 या फोन नंबर वर
0: आता वेळही सांगून दे
1: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाइश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो
0: अरे वा मग ते ऐकायचं कधी तेही सांगून दे
1: सांगतो ना प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत
0: हॅलो
2: श्रोते हो कार्यक्रमात एक निवेदन ऐकूया हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाचं हे निवेदन आहे श्रोते तुम्हाला सतत शिंका येतात का नाक वाहणे किंवा डोळ्यातून पाणी येण्याच्या त्रासाने तुम्ही त्रस्त आहात का साधी सर्दी समजून तुम्ही ॲलर्जीकडे दुर्लक्ष तर करत नाही ना श्रोत्यांनो तुमच्या याच शंकांचं निरसन करण्यासाठी आकाशवाणी चंद्रपूर घेऊन येत आहे विशेष फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर या भागात आपण संवाद साधणार आहोत प्रसिद्ध कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर अजय कांबळे यांच्याशी विषय आहे ॲलर्जी सतत सर्दी राहणे आणि त्यावरील उपचार या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवारी 13 मे 2026 वेळ आहे 10:30 ते 11 या दरम्यान फोन करण्यासाठी आमचा फोन नंबर आहे 07172254634 तर श्रोते हो लक्षात ठेवा बुधवार 13 मे 10:30 ते 11 या वेळेत या नंबरवर फोन करा आणि ॲलर्जी सततची सर्दी आणि त्यावरील उपाय यावरील शंकांचं डॉक्टरांकडून थेट निरसन करून घ्या तेव्हा नक्की सहभागी व्हा हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात निवेदन संपलं

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले।

श्रोते हो, गुपचुप गुपचुप या चित्रपटातील सुरेश वाडकर यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अनिल अरुण यांचं होतं आणि हे गीत ऐकायचं होतं आमच्या या श्रोत्यांना मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायळ, सुनीताबाई घायळ, सानिका घायळ आणि गजानन घायळ यांना. तसंच गवई रेडिओ श्रोता संघ इथून घाटंजीवरून सर्वेश, शर्वरी, शौर्या, सानवी, सपना, लीना, भारती, आरती, बंटी आणि त्यांची मित्रमंडळी. बरं आहे तर श्रोते हो, यासोबतच कार्यक्रमाची वेळ आता संपत आली. तेव्हा आपला निरोप घेत आजचा गीतसरी हा कार्यक्रम इथे समाप्त करून मी स्मिता आपला निरोप घेते. नमस्कार.

0: गीत सरिता श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून. श्रोते हो, 103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे ठीक 11 वाजले, प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विविधा. पण तत्पूर्वी ऐकूया हे संदेश.
1: केवायसी अपडेटच्या मेसेजकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे BC कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची सघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: केंद्रीय सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
2: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
1: WCL CGSS रेल्वे PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: विश्वासाचं ठिकाण
2: आरोग्य याची खात्री मानवटकर हॉस्पिटल.
3: श्रोतेहो आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विविधा. आजच्या कार्यक्रमात जागतिक परिचारिका दिनानिमित्त माया आत्राम सहायक अधिसेविका सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
4: श्रोतेहो नमस्कार. कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, एखादा आजार झाला किंवा काही त्रास जाणवला तर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरांकडे गेलं की ते औषध उपचार करत असतात. श्रोते हो, याच डॉक्टरांसोबत अतिशय महत्वाची असलेली एक व्यक्ती त्यांच्यासोबत असते ती म्हणजे परिचारिका, म्हणजेच ज्याला आपण नर्स म्हणतो. आणि श्रोते हो, आज आपण बघतो आहोत की महिलांसोबत पुरुष देखील हे काम आज करत आहेत. तर आज आहे 12 मे, आज आपण परिचारिका दिन साजरा करतो आहोत. तर श्रोते हो, याच अनुषंगाने आज आपण आकाशवाणी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे माया मनोज आत्राम यांना. श्रोते हो, 2013 पासून त्या परिचारिका म्हणून काम करत होत्या आणि 2023 मध्ये त्यांचं प्रमोशन झालेलं आणि त्या आज सहायक अधिसेविका म्हणून सामान्य रुग्णालय चंद्रपूर इथे कार्यरत आहे. माया मॅडम, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार.
5: नमस्कार मॅडम. धन्यवाद
4: मॅडम. आज आपण परिचारिका दिन साजरा करतो आहोत तर सर्वप्रथम तुम्हाला आणि सर्व परिचारिकांना खूप खूप शुभेच्छा देत आहे.
5: धन्यवाद मॅडम.
4: आज आहे परिचारिका दिन तर आपण काय सांगाल, आजच्या या दिवसाची पार्श्वभूमी काय आहे, इतिहास काय आहे?
5: आज आपण परिचारिका दिन साजरा करत आहोत. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन हा जगभरातील परिचारिकांचा कार्याचा सन्मान साजरा करण्यासाठी हा विशेष दिवस आहे. तो या दिवसाची सुरुवात आधुनिक परिचर्या शास्त्राच्या जनक मानल्या जाणाऱ्या आमच्या फ्लॉरेन्स नायटिंगल यांच्या स्मरणार्थ त्यांचा हा वाढदिवस म्हणून आपण हा साजरा करतो. आणि त्यांचा फ्लॉरेन्स नायटिंगल या आमच्या आधुनिक परिचर्याच्या जनक आहेत आणि त्यांचा जन्म 12 मे 1820 रोजी इटली इथे झालेला. लहानपणापासूनच एक रुग्णसेवा किंवा लोकांची समाजकार्य करण्याची आवड होती. त्या खूप श्रीमंत घरच्या होत्या, तरी सुद्धा पहिलेच्या काळामध्ये जसं नर्सेसला खूप महत्व नव्हतं, त्या काळामध्ये त्यांनी ठरवलं का मला लोकसेवा समाजकार्य करायचं आहे. त्यांच्या आईवडिलांचा नकार असतानाही त्यांनी हे क्षेत्र निवडलं. त्यांचा जन्म 1820 मध्ये झाला 12 मे ला आणि त्या ट्रेनिंगला 1851 मध्ये त्या नर्सिंग ट्रेनिंग घेतल्या. 1853 मध्ये त्या जॉईन झाल्या इंग्लंडला. 1853 ते 1856 च्या काळामध्ये जो महायुद्ध झाला त्या काळामध्ये मिलिटरी सैनिक खूप जखमी झालेले होते. त्या काळामध्ये ब्रिटिश सरकारनी त्यांना बोलावण्यात आलं होतं.
4: अच्छा.
5: तर तेव्हा त्यांची टीम घेऊन आपल्या सोबच्या नर्सेसला घेऊन त्या तिथं जॉईन झाल्या. त्यांना दुरुस्त करणे किंवा त्यांची सेवा करणे खूप कठीण होतं. त्या काळामध्ये त्यांनी काही सुविधा नसताना सुद्धा गंभीर परिस्थितीमध्ये त्यांनी जी सेवा केली त्यांच्या स्वच्छतेमुळे किंवा त्यांच्या काळजीमुळे तरी पर्सेंटनी मृत्यूदर कमी झाला. त्याच्यानंतरचा जो काळ आहे त्यांना हे लक्षात आलं का आपल्या हॉस्पिटलमध्ये किंवा त्या रुग्णालयामध्ये हे अशी व्यवस्था नव्हती, म्हणून त्यांनी ब्रिटिश सरकारला पत्र लिहिले तुम्ही त्याच्यामध्ये कशी सुधारणा करता येईल. त्यांच्या सन्मानार्थ आपण हा दिवस साजरा करण्यात येतो.
4: नक्कीच. नेमकं या दिवसाचं महत्व काय सांगाल मॅडम? तसं
5: आपण आरोग्य परिचारिका आरोग्य सेवेचा कणा समजला जातो.
4: बरोबर.
5: डॉक्टर उपचार करत असतील, डायग्नोस करत असतील, पण रुग्णांसोबत जे 24 आवर्स जे राहतात ते आपल्या परिचारिकाच आहे. त्यांचे सुख दुःख समजणारं, त्यांचे प्रॉब्लेम समजणारे आणि त्यांचं प्रत्येक गोष्ट समजून घेणारी ही जवळची जी असते ती परिचारिकाच असते. परिचारिकांच्या सेवाभावाचा आपण सन्मान करतो या दिवसानिमित्त आणि आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची जाणीव करून देतो या दिवशी. आणि नवीन पिढीला आपण परिचर्या क्षेत्राकडे आपण प्रेरित करणे आणि परिचारिकांविषयी आदर निर्माण करणे, आरोग्य सेवेमध्ये मानवतेचे महत्व पटवून देणे, सगळं समाजामध्ये चांगला आपला जो सन्मान मिळायला पाहिजे तो सन्मान कोविडच्या काळामध्ये परिचारिकेला मिळाला.
4: बरोबर. ही जी परिचारिका असते ही नेमकी कोण असते, तिचं कार्य काय असतं ते सांगा ना.
5: परिचारिका म्हणजे रुग्णांची शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक या दृष्टीने जे प्रशिक्षित आरोग्य सेविका आहे ती पूर्णपणे काळजी घेत असते, तिलाच आपण नर्स म्हणतो. रुग्णाची प्रकृती तपासणे, टीपीआर आहे, प्रतपीआर आहे, सगळ्यांचे ऑब्झर्वेशन पासून पेशंट रुग्ण जेव्हा हॉस्पिटलमध्ये भरती होतो तेव्हापासून त्यांच्याजवळ असणारी ती परिचारिकाच असते. त्यांच्या ऍडमिशन पासून ते त्यांच्या डिस्चार्ज पर्यंत रुग्णाची प्रत्येक वेळी डॉक्टरांच्या सूचनेनुसार

0: औषध देणे, इंजेक्शन देणे, फ्लुइड्स देणे आणि उपचार देणे हे सर्व करत असताना आपत्कालीन सेवेमध्ये इमर्जन्सी परिस्थितीमध्ये समजा रुग्णाला काही झालं, अडचण आली तर तेव्हा त्या फर्स्ट एड आणि सीपीआर देणं पण हे तातडीची मदत सुद्धा परिचारिका करीत असते. त्यासोबतच रुग्ण आणि कुटुंबियांना धीर देणे आणि समुपदेशन करणे, कारण आजाराची माहिती नसते त्यांना, घाबरलेले असतात रुग्ण, तर त्याच्याबद्दल एक मानसिक आधार देणं हे परिचारिकेचं मुख्य कार्य आहे. आणि स्वच्छता राखणे, रुग्ण जेव्हा येतो आपल्याकडे तेव्हा त्याचं बेड पासून सगळ्या गोष्टीपासून स्वच्छता बघणे, रुग्ण जिथे राहतो तो परिसर वार्ड स्वच्छता ठेवणे, कारण यासाठीच इन्फेक्शन कंट्रोल, त्यामुळेच रुग्ण लवकर बरा होऊ शकतो असं सिद्ध झालेलं आहे. रुग्णांना आरोग्य शिक्षण देणे, रुग्णांना आहाराबद्दल, औषधीबद्दल, त्यांची काळजी कशी घ्यायची याबद्दल आरोग्य शिक्षण देणे हे महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत आपण रुग्णाला समजून सांगू नाही तोपर्यंत त्यांना त्यांच्या मनातली भीती कमी होणार नाही किंवा त्यांना माहिती होणार नाही. प्रत्येकच रुग्ण सारख्या शिक्षित नसतात, काही अशिक्षित असतात, तर त्यांचा जो नॉलेज आहे आपला नॉलेज त्यांना आपण देत असतो आणि त्यांच्यामधली सुधारणा आपण बघत असतो. तर हे आपल्या चांगल्या गोष्टीमुळं त्या रुग्ण लवकर बरा होऊन घरी गेला पाहिजे हे आपले कर्तव्य असते. आपण कोणत्या वेळेस इंजेक्शन दिलो, कोणत्या वेळेस टॅबलेट दिलो, कोणत्या वेळेस त्याला ताप आला, कोणत्या वेळेस आपण डॉक्टरांनी सांगितलं हे सर्व नोंदी ठेवल्या जातात केस पेपरला.
1: अच्छा,
0: त्याचा आपल्याला मग नंतर अहवाल पण सादर करायचा असतो. या सर्व गोष्टी परिचारिका करत असतात.
1: परिचारिकामध्ये आज आपण बघतो की जनरली आपल्याला लेडीज दिसतात, महिला दिसतात, आज पुरुषांचं देखील प्रमाण येत आहे, तर काय सांगाल आपण?
0: तर आधी पुरुषांना नर्सिंग मध्ये नव्हतं, त्यांना म्हणजे त्या परमिशन नव्हती किंवा ते
1: तेवढा वाव
0: मिळत नव्हता. नर्सिंग केअर म्हटलं की पहिले नर्स लेडीज याला महत्व जास्त होतं, पण कालांतराने मग असं माहीत झालं का, वाटलं सर्वांना का आपल्याकडे पेशंट पुरुष रुग्ण पण असतात.
1: बरोबर
0: आहे, त्यांच्यासाठी पण आपण पुरुषांना एक संधी द्यायला पाहिजे, कारण त्यांच्यामुळे पण एक सपोर्ट सिस्टीम आहे. जसे डॉक्टर लोक आहे त्याप्रमाणे पुरुष पण आहेत, पुरुषांमुळे पण पुरुषांना पुरुष लोक पुरुषांचं जे आहे तर ते त्यांच्याशी स्पेसिफिक बोलू शकतात, हा एक फायदा आहे.
1: संवाद
0: साधून त्यांना मदत होते.
1: नक्कीच,
0: 10 सिस्टर मागे एक ब्रदर या रेशोनी ट्रेनिंगला घेण्यात आलं. जसं आमच्याकडे आता डिची बॅच आहे, तर आमच्या एका बॅचला 4 ब्रदर्स आहे. हा, अशाप्रमाणे आता ब्रदर्स लोकांची पण संख्या वाढत गेलेली आहे आणि त्यांचा पण सहभाग तेवढाच आहे. मिळूनच सर्व समानतेने आम्ही कार्य करत असतो आणि त्यांना पण सर्व शिक्षण दिले जाते, जसं महिलांना दिलं जातं तसं त्यांना पण दिलं जातं, ते पण ट्रेन असतात.
1: अच्छा,
0: अजून पुन्हा समोर त्याची संख्या वाढणार कालांतराने, आता सर्व समानता येत आहे तर जरुरी आहे.
1: बरोबर आहे, परिचारिका संदर्भात बोललो, जसं ब्रदर्स आहेत ते देखील काम करत असतात. यात विविध आजार किंवा विविध ऑपरेशन्स असतील किंवा डिलिव्हरी असेल, असे वेगवेगळे प्रकार असतात, यात मग वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण दिलं जातं का? वेगवेगळ्या परिचारिका, वेगवेगळे बॉयज तसे नेमल्या जातात का?
0: तर आपलं जर ट्रेनिंग आहे, जीएनएम आहे, एएनएम आहे, एएनएमचं ट्रेनिंग म्हणजे 2 वर्षाचं असतं, त्याच्यामध्ये फक्त मिडवाईफ्री, त्याच्यामध्ये मेल नर्स नाहीये, फक्त मिडवाईफ्री आहे. मिडवाईफ मध्ये ते फक्त गायनिक विषयी सांगितलं जातं, फक्त हे सर्व लेडीज बद्दल शिकवलं जातं आणि ग्रामीण भागामध्ये त्यांची पोस्टिंग असते.
1: अच्छा,
0: पीएससी आहे, सेक्टर आहे, अशा भागामध्ये त्यांची पोस्टिंग असते. तर ते लसीकरण म्हणा, एमसीएच प्रोग्राम सगळं, मुलांना लसीकरण द्यायचं आहे, आईचं एएनसी क्लिनिक आहे, मातांना तपासणी आहे, मातांची डिलिव्हरी आहे, हे सर्व होम व्हिजिट देऊन ते लोक सातत्याने कार्य करत आहेत. जसं ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यामध्ये ज्या आमच्या भगिनी आहेत त्या एएनएम झालेल्या आहेत, तर त्याच पद्धतीने तिथे एमपीडब्ल्यू म्हणून त्यांच्या सोबतीला दिलेला आहे, एमपीडब्ल्यू वर्कर्स त्यांच्या सोबतीला एमपीडब्ल्यू वर्कर्स म्हणून काम करतात ग्रामीण भागामध्ये समाजामध्ये. तर आपलं हे जीएनएम ट्रेनिंग आहे, जनरल नर्सिंग ट्रेनिंग, याच्यामध्ये तो अभ्यासक्रम मेडिसिन, सर्जरीमध्ये सर्वच गोष्टीचं नॉलेज दिला जातो, मेंटल हेल्थ सगळं, पेडियाट्रिक आणि अॅडल्ट, याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये वार्डवाईज, जसं आता वार्डमध्ये आपलं पोस्टिंग आहे, जसं डिपार्टमेंटनुसार असते, प्रत्येक वार्डमध्ये प्रत्येका स्टुडंटची ड्युटी लावल्या जाते, ट्रेनिंग याच्यामध्ये तेव्हाच ते ट्रेन होऊन जातात. त्यांचं प्रशिक्षण जरी थिअरॅटिकल आपण शिकवलं जाते पण त्यांना प्रॅक्टिकलसाठी वार्डमध्ये प्रॅक्टिससाठी पाठवतो तेव्हाच अनुभव येतो. पण जेव्हा त्यांची पोस्टिंग होते तेव्हा आरएच लेवलवर किंवा सब डिस्ट्रिक्ट लेवलवर असं काही स्पेसिफिक नाही आहे, तिथे असं स्पेसिफिक नाही राहत. पण ज्यांना इंटरेस्ट आहे किंवा स्टाफ कमी असतात ते सगळे शिकवले जातात. ऑलरेडी आम्ही ट्रेनिंग मध्ये शिकवलोच असतो, प्रत्येक डिपार्टमेंटचं आपल्या नॉलेज असते, ओटी मध्ये असते, गायनिक मध्ये असते, सगळ्या डिपार्टमेंटचा नॉलेज घेत त्यानुसार मग आपण पोस्टिंगला

0: जातो तेव्हा मग स्पेशली ओटी आहे, ओटीचं नॉलेज, ज्यांना आयसीयू आहे, आयसीयू मध्ये स्पेसिफिक ट्रेनिंग पण असते याचं, पण ते जॉब लागल्यानंतर मग ते ऑफिसियली पाठवल्या जातात हॉस्पिटलकडनं, नाहीतर मग अनुभवानुसारच आपण प्रत्येक डिपार्टमेंटला ट्रेन होत जातो. जसं मी ओटीमध्ये 7 वर्ष ड्युटी केली, 12 वर्ष मी बाहेरच होते म्हणजे ग्रामीण भागात, तिथं जनरल पेशंट असतात, सर्व आजाराचे पेशंट आपल्याला ते ट्रीट करायचे असतात, तर आपण त्याच्यामधून आपण शिकत असतो सुरुवातीच्या काळामध्ये. डिलिव्हरी असू द्या, ऍक्सिडेंट असू द्या, काही पण असू द्या, ते सर्व आपण आत्मसात करत असतो, कारण सगळ्या गोष्टी आपल्यातून ते सर्व पेशंट आपल्या डोळ्यासमोरून गेलेले असतात. आणि हे स्पेसिफिक म्हटल्यानंतर जेव्हा जनरल हॉस्पिटलला येतो तेव्हा इथे स्पेशल विशेष प्रत्येक आजाराची वाढ वेगवेगळी असतात, मेडिसिनचा वाढ वेगळा, सर्जरीचा वाढ वेगळा, ओटी वेगळी, गायनिक वेगळं, हे सगळं डिपार्टमेंटचं स्पेशलायझेशन असते. त्याच्यामध्ये प्रत्येकाला मग तिथं टाकल्या जाते, प्रत्येक स्टाफ नवीन स्टाफ असते तेव्हा आम्ही त्यांना रोटेशन देत असतो.
1: अच्छा,
0: म्हणजे त्यांना या वार्डचा अनुभव आलेला पाहिजे, 3-3 वर्षाचं असते. तर मग ओटीमध्ये सगळं वार्ड त्यांना अनुभव यायसाठी आपण पूर्ण रोटेशन असते त्यांचं, आणि त्या ज्यांना तिथं मग इंटरेस्ट आहे ते ऍक्टिव्ह आहे त्या वार्डमध्ये आपण तिथं ठेवतो त्यांना. हा, तर तसं आपली डेअरिंग वाढते आणि आम्ही त्याच्यामध्येच मग ट्रेंड होऊन जातात. 7 वर्ष ओटीला केले, त्याच्यामुळे मला आज पण ओटीचं काही विचारलं तर आपण सांगू शकतो, किंवा आज पण आपल्याला कुठे जायचं असलं तर कोणतं काम असलं, जसं मी इन्चार्ज झाल्यानंतर सुद्धा माझ्या स्टाफ तेवढ्या ट्रेंड नव्हत्या तेव्हा मी ओटी तिथे केली.
1: अच्छा,
0: म्हणजे आमचे सर गायनेकॉलॉजिस्ट होते, त्यांना हिस्टेरेक्टॉमी करायची होती, सीजर करायची होती, अशा वेळेस मी तिथे असिस्ट होऊन त्यांना असिस्ट केलं आणि आपण जे रुग्ण होते त्यांचे हे करून दिलं. तसंच आम्ही मग बाकीच्या स्टाफला आम्ही शिकवलं, तसे त्यांना ट्रेन करण्यात आलं.
1: अच्छा,
0: तर असं याच्यानुसार असते, प्रत्येक डिपार्टमेंट वाईज असते ते.
1: अच्छा, मग जेव्हा शिक्षण घेण्यात येतं तेव्हा सर्वांना समान शिक्षण
0: देण्यात येतं.
1: त्याच्यात जीएनएम
0: आपल्या नर्सिंगमध्ये एएनएम, जीएनएम, बीएससी नर्सिंग, त्याच्यानंतर बीएससी नर्सिंग सुरू झालं. पोस्ट बीएससी नर्सिंग हा 4 वर्षाचा कोर्स आहे.
1: अच्छा,
0: त्याच्यामध्ये पण तसंच सर्व शिकवल्या जाते. बेसिक बीएससी नंतर ते पोस्ट बीएससीला जातात, मग त्याच्यामध्ये परत ते ट्युटरशिप करतात.
1: अच्छा,
0: म्हणजे आपण जे नर्सिंग स्टुडंट तयार करणार आहोत त्याच्यासाठी सुद्धा टीचर म्हणून, ट्युटर्स म्हणून, हे आमचे जे पोस्ट बीएससी नर्सिंग झालेले, एमएससी नर्सिंग झालेले, हे जे स्पेशलायझेशन करण्यात आलेले आहे एमएससी नर्सिंग किंवा पोस्ट बीएससी नर्सिंग, त्यांना आम्ही तिथे डेप्युटेट करतो, किंवा शासनाने तिथं नर्सिंग कॉलेजला त्यांना पोस्ट दिलेली आहे, त्याच्यानुसार ते काम सुरू असते. प्रत्येक डिपार्टमेंटला स्पेशालिटी आहे. माझं पीएचएन पण झालेलं आहे, पब्लिक हेल्थ नर्स, एक डिप्लोमा कोर्स आहे, हा पेडेटिक्सचा पण डिप्लोमा कोर्स आहे, सायकॅट्रिकचा पण डिप्लोमा कोर्स आहे. हे सगळे स्पेशलायझेशन झालेले लोकच स्पेसिफिक त्या डिपार्टमेंटमध्ये काम करतात.
1: अच्छा,
0: नर्सिंग आता छोटा नाही राहिलेला आहे, तो विस्तारित झालेला आहे.
1: जसं आपण बघतो सरकारी याच्यात असेल किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलला असेल, किंवा आज आपण बघतो की घरी देखील नर्स जे बॉईज आहे ते पाठवल्या जातात, आपण काय सांगाल? मग यात देखील काही फरक असतो का, शिक्षणाचा असेल किंवा प्रशिक्षणाचा असेल?
0: नर्सिंग मध्ये कॉम्पिटिशन झालं प्रायव्हेटायझेशन, जसं प्रायव्हेटच्या संस्था, पहिले नर्सिंग म्हटलं की गव्हर्नमेंटला, आता तुम्ही सगळीकडे बघा, आपल्या चंद्रपुरातच बघा किती संस्था आहे, बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, कितीतरी कॉलेजेस झाले आहेत, आणि तेवढ्या कॉलेजमध्ये सुद्धा गर्दी आहे आज, है ना, ऍडमिशनची, ऍडमिशन मिळत नाही. तर म्हणजे लोकांचा कल बघ हा कसा बदललेला आहे.
1: अगदी अगदी अगदी.
0: एक डिप्लोमा झाल्यानंतर किंवा डिग्री झाल्यानंतर त्यांना एक कॉन्फिडन्स आहे का, आपलं आपण खाली नाही राहू शकत, आपण कुठे ना कुठे प्रायव्हेटमध्ये म्हणा किंवा कुठे ना कुठे आपण जॉब करून आपण स्वतःच्या पायावर स्वतःचं भविष्य बनवू शकतो.
1: बरोबर.
0: तर या उद्देशाने प्रत्येक जण, गव्हर्नमेंटला जरी कॉम्पिटिशन आहे, पर्सेंटेज लागतात, म्हणून काही लोक प्रायव्हेटमध्ये वळलेले आहेत.
1: अच्छा,
0: प्रायव्हेटमध्ये त्यांना स्कॉलरशिपची सोय आहे.
1: बरोबर.
0: आणि तसे ते लोक प्रायव्हेटवाले जसे ट्युटर्स लोक घेतात, जे बीएससी झालेले, एमएससी झालेले, ते लोक घेतात, त्याच्यामध्ये त्यांचं पण शिक्षण चांगलं आहे. ज्या लोकांना गव्हर्नमेंट सर्व्हिस करायची नाही ते लोक काय करतात, बीएससी झाल्यानंतर प्रायव्हेट कॉलेजेस जॉईन करतात.
1: अच्छा, कॉलेज.
0: हा, कारण त्यांना रुग्ण म्हणजे हॉस्पिटल साईडचं नाही पाहिजे आहे, काही कोणा लोकांना जॉब नाही मिळालं असेल काही कारण असतं, तर असे लोक आहेत का ते प्रायव्हेटमध्ये टीचिंगचं काम करत आहेत.
1: बरोबर.
0: तर तशा ते लोक असे संस्था म्हणजे संस्था प्रमुखांनी त्यांना अपॉइंटमेंट करून तिथे त्यांचे बॅचेस सुरू केलेले आहे, आणि पुष्कळ लोक असे प्रायव्हेट याच्यातून निघालेले आहे.
1: अच्छा.
0: हा, तर मग आता आपण प्रायव्हेटमधून निघाल्यानंतर तर आता संख्या वाढलेली आहे. डीएचएस म्हणजे आमच्या आरोग्य सेवा विभागाच्या जे जागा निघतात त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सीईटी आहे ऍडमिशनसाठी.

0: अच्छा
1: तर दोन दोन वर्षात तीन तीन वर्षामध्ये जागा नाही. जसं डीएमईआर आहे, डीएचएस आहे, एम्स आहे, रेल्वेमध्ये आहे, असे पोलीसमध्ये आहे, असे भरपूर डिपार्टमेंट आहे, मिलिटरीमध्ये आहे, अशा पुष्कळ ठिकाणी जागा निघत असतात. तर तेव्हा त्यांना एक्झाम पण द्यावी लागते, असा अभ्यास पण करावा लागतो. तर जे लोक अभ्यास करून जातात ते सिलेक्ट होतात, आणि जे लोक त्यांचे तेवढं होत नाही तोपर्यंत ते अभ्यासच करत राहतात आणि समोरसमोर ते जाऊन परीक्षा देतात. अशा वेळेस त्यांना मग कुठून ऑफर आली, घरी जाऊन कोणाला गरज आहे. प्रायव्हेट नर्सिंगमध्ये पुष्कळ डॉक्टरांकडे आमच्या स्टुडंट काम करतात प्रायव्हेट नर्सिंगच्या. जोपर्यंत त्यांना जॉब मिळत नाही तोपर्यंत ते खाली बसत नाही, ते आपलं अनुभव घेतात, एक्सपिरियन्स साठी ते लोक जाऊन शिकतात. आणि ह्या आमच्या फील्डमध्ये एक्सपिरियन्स खूप महत्वाचा आहे.
0: बरोबर,
1: कारण प्रॅक्टिसेस शिवाय तुम्हाला कॉन्फिडन्स येणार नाही. जे आपण, कारण हे जे प्रोसेस करतो आम्ही ते 100% बरोबरच असायला पाहिजे, नाही का? त्यामध्ये हयगय झालेली जमणार नाही.
0: बरोबर,
1: म्हणून ह्या सर्व गोष्टी करायसाठी जेव्हा ट्रेनिंग करत होते त्यांचं, तर तेव्हा ते लोक आपला स्वतःच पाया मजबूत करायसाठी ते ट्रेनिंग प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये किंवा कोणाला गरज असेल, कोणी आजारी व्यक्ती असेल, गरजू असेल, तिथे जाऊन ते सेवा देत असतात.
0: अच्छा, माहिती, आपण परिचारिका म्हणून काम करत आहात, तर किती वर्षापासून हे काम करत आहात आणि आपल्याला पहिलेपासूनच आवड होती का?
1: त्यांना मदत करणं हे आवडतं मला पहिलेपासूनच. घरामध्ये सगळे टीचर होते, शिक्षक होते, त्याच्यामुळे मला टीचर कडे जायची इच्छा होती, शिक्षिका बनायची होती. पण ते शिक्षिका बनणं नाही, माझ्या नशिबामध्ये बहुतेक नर्सच बनायचं असेल कदाचित, तर म्हणून मी इकडे नर्स या आरोग्य डिपार्टमेंटला आले. हे सर्व माझ्या मिस्टरांमुळे झालं, कारण मिस्टरांनी मला इकडे आरोग्य डिपार्टमेंटला टाकलं. माझे मिस्टर पण डॉक्टर आहेत, पण मला ते डॉक्टर बनायचं नव्हतं कारण मी त्याकडे गेली नाही. मला टीचर बनायचं होतं म्हणून मी टीचरच्या हिशोबाने ते शिक्षण घेतलं. माझ्या आईला पण वाटत होतं की मी करू शकते बा, डॉक्टर बनू शकते. पण ऍक्च्युली डॉक्टरसाठी सायन्स पाहिजे असते, तर मग माझ्या मैत्रिणीने सायन्स नाही घेतलं. तेव्हा माझी मैत्रीण कोणी सोबत नव्हती म्हणून मी सायन्स नाही घेतलं. आता कॉमर्स घेतल्यानंतर मग मला 12वी नंतर, म्हणजे जेव्हा मला मार्क्स वगैरे मिळाले, फर्स्ट क्लासमध्ये मी पास झाली, ती ऍडव्हर्टाईज आली ओपन लिस्ट, म्हणून नर्समध्ये फॉर्म भरण्यात आला. फर्स्ट सिलेक्शन झालं इथेच गव्हर्नमेंट नर्सिंग चंद्रपूरला. त्याच्यानंतर 3 वर्ष ट्रेनिंग केलं. ट्रेनिंग नंतर लगेचच 4-5 महिन्यांनी पोस्टिंग आली. 1995 नंतर माझं लग्न झालं, लहान लहान लेकरं झाली. ह्या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला मॅनेज करणं खूप कठीण असते. तर माझी बहीण होती माझ्यासोबत, माझे मिस्टर पण होते, तर त्यांनी सांभाळलं सर्व. माझं इन्चार्ज म्हणून प्रोमोशन झालं. माझ्याकडे अपघात विभागाचा इन्चार्ज म्हणून चार्ज देण्यात आला. 2013 पासून मी आजपर्यंत इथेच आहे, सामान्य रुग्णालय चंद्रपूर इथे. आणि 9 वर्ष मी इन्चार्जशिप केले अपघात विभागाला.
0: अच्छा,
1: त्याच्यामध्ये मग आपल्याकडे 2015 पासून मेडिकल कॉलेज सँक्शन झालं गव्हर्नमेंट. तेव्हा त्यांचे तिथल्या स्टाफ वगैरे भरायच्याच होत्या. आणि तेव्हा 2017 माझ्याकडे एमसीचा चार्ज आला.
0: अच्छा,
1: ऍज अ मेट्रन म्हणून, म्हणजे इन्चार्ज सिस्टर प्लस मेट्रन, जीएमसीच्या मेट्रन आणि जेएचच्या पण मेट्रन, म्हणजे असे इन्चार्ज तीन चार्ज सांभाळले मी 5 वर्ष. तर त्या काळामध्येच मग कोविड पण आलं.
0: बरोबर,
1: कोविडच्या काळामध्ये सुद्धा खूप कमी स्टाफ असल्यामुळे खूप त्रास झाला सगळ्या डिपार्टमेंट सांभाळायला. पण तो पण काळ असा निघून गेला, इतकं बिझी बिझी शेड्यूल मध्ये निघाला. आमचे वरिष्ठांनी आम्हाला खूप मदत केली, सर्व गोष्टी चांगल्या झाल्या. पण त्या पिरियड मध्ये माझी फॅमिली कोविड पॉझिटिव्ह होती, त्याच्यात मी पण होती. कोविडनी माझ्या सासूबाई डेथ झाल्या, माझे दीर डेथ झाले, हे सर्व आपण त्या याच्यामध्ये अनुभवलं. खूप म्हणजे खूप कठीण काळ होता. त्या काळामध्ये आपण स्वतःसाठी काय विचार करायचा हेच नव्हतं, वेळच नव्हता. सकाळी 8 वाजता पासून आल्यानंतर संध्याकाळची 8 वाजत होती घरी जायला.
0: अच्छा,
1: तो पिरियड खूप भयानक होतं. आपण त्याच एक आठवलं तरी आपल्याला तो दृश्य म्हणजे भीती वाटते
0: खरंच.
1: तर आम्ही त्याच्यातून निघालो. आमचे जे सर आहेत, आमचे सीएस सर म्हणा, आमचे मेडिकल सुप्रिटेंडेंट, त्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला. म्हणजे त्यांना, आम्हाला असं वाटत होतं की माझ्या मिस्टरांचा बायपास झालेला आहे सर्जरी, तर त्यांना वाटत होतं की यांना काही व्हायला नाही पाहिजे. तर आमचे डॉक्टर सोनारकर सर आहेत, डॉक्टर ज्युनियर सर आहेत, यांनी आमची खूप केअर घेतली. तर त्यांना म्हणजे एक म्हणजे तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण एवढं आपलं कामाचं योगदान देत आहोत, तर आपल्याला पण

0: आधार मिळतो
1: बरोबर
0: हे नक्कीच आहे ते आपण जेव्हा प्रामाणिकपणानं काम करतो तर त्याचं नक्कीच आपल्याला फळ मिळत असते. तर हे जे मला आम्हाला मिळालेलं आहे त्याच्यातून आम्हाला सर्व खूप चांगल्या पद्धतीने आमची काळजी घेतली आणि आम्ही बरे झालो. पण त्याच्यानंतर जे पोस्ट कोविडचे कॉम्प्लिकेशन झाले, पोस्ट कोविड आर्थरायटिस झालं मला, खूप साऱ्या गोष्टी झाल्या. मग त्याच पिरियडमध्ये 2021 मध्ये माझं प्रोमोशन झालं असिस्टंट मॅट्रॉन म्हणून. तर तेव्हा बुलढाण्याला झालं.
1: अच्छा,
0: बुलढाण्याला झालं. पण त्या पिरियडमध्ये माझी तब्येत चांगली नव्हती आणि घरी मिस्टरांचं अनमोलं मुंबईला शिकत होते.
1: अच्छा,
0: तर त्याच्यामुळे मिस्टरांना एकटं ठेवून मला बुलढाणा जाणं पॉसिबल नव्हतं. मग तेव्हा मी प्रयत्न केलं आणि मग 2023 ला जॉईन झाले. 17 ऑगस्टला 2023 ला जॉईन झाले सहाय्यक अधिसेविका म्हणून. आता ऍज अ मेट्रो म्हणून मी काम करत आहे. माझ्या अंडर 100 स्टाफ आहे माझ्या.
1: अच्छा,
0: सगळ्या NHMच्या आणि माझ्या DHSच्या आणि बाकीचे इतर इंच्या सिस्टर सर्व आणि व्यवस्थितपणे सुरळीतपणे सुरू. याच्यानंतर सुद्धा आता 5 वर्ष राहिलेले आहे बाकी, ते दिवस सुद्धा इथेच निघणार असं वाटते.
1: नक्कीच नक्कीच. आणि पुढील त्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
0: थँक्यू.
1: आज आपण हा जो परिचारिका दिन साजरा करतो हो, तर कोणते दिवस म्हटलं की त्या दिवसाची थीम असते? या वर्षीच्या परिचारिका दिनाची थीम नेमकी काय?
0: दरवर्षी परिचारिका दिनाची थीम परिचारिकांचे आरोग्य, सामाजिक योगदान आणि आरोग्य व्यवस्थेतील महत्व अधोरेखित करण्यासाठी निश्चित केली जाते. ही थीम परिचारिकांना प्रेरणा देणारी असते आणि समाजामध्ये जागरूकता निर्माण करणारी असते. यासाठी या वर्षीची थीम दिलेली आहे अवर नर्सेस अवर फ्युचर, एम्पावर नर्सेस सेव लाईफ. म्हणजेच आमच्या परिचारिका आमचे भविष्य, सक्षम परिचारिका आणि जीव वाचवतात अशी या वर्षीची थीम आहे. यासाठी प्रत्येक परिचारिकेला वाटते का आपलं भविष्य आपल्यालाच बनवायचं आहे आणि आपण सक्षम असलो की आपण रुग्णाचा जीव वाचवू शकतो.
1: बरोबर.
0: तर हे थीम या वर्षीची आहे. तर याच्यासाठी याचनुसार आपण काम करत आहोत आणि सतत काम करत राहणार आहोत आपण समोर.
1: तर माहिती कार्यक्रमाच्या सरतेशेवटी आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगाल? बरेच व्यक्ती आज या क्षेत्राकडे वळतात आहे. आज आपण बघतो आहोत की बरेच आजार वाढलेले आहे आणि या आजारांमुळे देखील जसं डॉक्टरांसोबत नर्स परिचारिका असणं फार महत्वाचं आहे, कारण की त्यांची फार महत्वाची भूमिका ठरते. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणजे परिचारिका असते. काय सांगाल आपण?
0: सर्वप्रथम तर सर्व परिचारिका आणि आरोग्य सेविकांना परिचारिका दिनांच्या हार्दिक शुभेच्छा. रुग्णसेवा हीच खरी मानवसेवा आहे. समाजानेही परिचारिकांच्या कार्याचा आदर करून त्यांना सहकार्य करावे असाच हा माझा संदेश आहे सर्वांसाठी. कारण आपल्या या परिचारिकाला सांभाळून, कुटुंबांना सांभाळून आणि आपल्या रुग्णसेवा देत असतात निरंतर. कितीही दुःख असले, कितीही काही असलं तरी ते कौटुंबिक प्रॉब्लेम आपल्या ड्युटीमध्ये किंवा आपल्या कार्यामध्ये अडचण निर्माण करत नाही. तेवढं त्यांनी शिफ्ट ड्युटी असते, त्यांची नाईट ड्युटी असते, मॉर्निंग शिफ्ट असते, ह्या सर्व शिफ्टमध्ये त्यांना एक नियोजन करून हे काम कार्य करत असतात. फॅमिलीमध्ये फॅमिलीचं पण त्यांना कुटुंब सांभाळायचं आहे. कुटुंब सांभाळायचं आहे म्हणजे स्वतःची सेवा पूर्ण करून, स्वतःची ड्युटी पूर्ण करून त्या कुटुंबाकडेही त्याचप्रमाणे लक्ष द्यायचं. मी हे सांगणार की आमचं परिचारिका नर्सिंग प्रोफेशन खूप चांगला आहे, खूप आव्हानात्मक आहे आणि याच्या मागे आपण रुग्ण सेवा करतो ते
1: हे
0: देवाचं आपल्याला एक आशीर्वाद मिळतं. याच्यामध्ये आपण कितीही कठीण याच्यामधून जात असते परिस्थितीमधून तरी पण आपल्याला कुठे ना कुठे मार्ग निघते, कारण हे आपले केलेलं पुण्य आहे. कुठे ना कुठे आपण कोणाचं जीव वाचवत आहोत, कोणाचे दुःखांत कमी करत आहोत. आपण बाकी काहीच नाही करत, फक्त 2 शब्द चांगलं बोलणं किंवा त्यांच्याशी जो संवाद साधतो किंवा त्यांच्या ज्या वेदना दुःख कमी करायसाठी आपण त्यांच्याशी समुपदेशन करतो किंवा आरोग्य शिक्षण देतो किंवा त्यांना एक चांगल्या प्रकारचं मानसिक आधार देतो समजून सांग, ते हे आमचं मोठं कार्य आहे.
1: अगदी.
0: जेव्हा की आता तुम्ही कोविडच्या वेळेत बघितले, घरातले लोक सुद्धा त्यांना तेवढं प्रायोरिटी नाही दिली, पण ह्या सर्व गोष्टी आमच्या परिचारिकेने केलेल्या आहेत.
1: बरोबर.
0: आणि नर्सिंग प्रोफेशन कॅडर खूप मोठा आहे, विस्तारित आहे. याच्यामध्ये तुम्ही खूप समोर जाऊ शकता, PhD करू शकता. आज आमच्या नर्सिंग कॅडरच्या डायरेक्टर मॅडम आहेत, डॉक्टर सोनवणे मॅडम म्हणून आहेत आमच्या. तर हे आम्हाला खूप गौरवाची गोष्ट आहे.
1: अगदी.
0: आमच्या कॅडरचे लोक सुद्धा एवढ्या वर पोहोचलेले आहे आणि भरपूर

0: याच्या ब्रांचेस आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये नर्सिंगमध्ये येऊन तुम्ही स्वतःचा प्रोग्रेस करू शकता आणि त्यानिमित्तानं आपण समाजाची सेवा करू शकतो. त्यानिमित्तानं आपण देशाला पण मदत करत आहोत, देशाचं पण कार्य आपण पूर्ण करत आहोत कोणत्या ना कोणत्या रूपाने. किंवा आपल्याला जरी मोबदला मिळत असेल तरी सुद्धा हा आपला, आणि याच्यासाठी इथं नर्सिंगमध्ये यासाठी आपल्याला आपल्या मनामध्ये थोडासा सेवाभाव असायला पाहिजे.
1: बरोबर आहे.
0: भावना, सहनशीलता ह्या सर्व गोष्टी असणं आणि जबाबदारी असणं खूप गरजेची आहे. तेव्हाच आपण ह्या प्रोफेशनमध्ये येऊन आपण समाधानी, इथं आले लोक सगळे समाधानीच आहे. आपल्याला असं वाटते का खूप काम आहे, खूप जबाबदाऱ्या आहे, पण असं नाही. त्याच्यापासून सुद्धा आपल्याला एक जो समाधान मिळते तो कुठंच नाही मिळत.
1: बरोबर आहे.
0: लोकांच्या हातून आपण म्हणतो का ही नर्स खूप चांगले काम आमची सेवा केली, तर तो आनंद आपल्याला वेगळा असतो.
1: बरोबर आहे.
0: आणि आपण चार लोकांमध्ये जातो आपल्याला जे मान मिळते. जेव्हा मी आज तुम्ही मला इथे बोलवलात मला खूप आनंद वाटला. म्हणजे आज माझी पोस्ट कधी मी विचार नाही केला होता का इथं येऊन मला दोन शब्द तुमच्याशी गप्पा करण्याची संधी मिळेल, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि सगळ्यांना आताच्या ज्या नवीन पिढीला तर पहिले इच्छा होत नव्हती नव्हती, पण आता कसं आता आपल्याला आपल्या स्वतःच्या पायावर उभं व्हायचं आहे, त्याच्यामुळे सर्व लोक आकर्षित झाले.
1: बरोबर आहे.
0: नर्सिंगकडे आणि या प्रोफेशनमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मिळत आहे, पेमेंट चांगला मिळत आहे, शिफ्ट ड्युटी आहे, असं रिस्क कुठे नाहीये.
1: बरोबर.
0: ड्युटीची रिस्क नाहीये, प्रत्येक डिपार्टमेंटला रिस्क आहे. आणि आजकाल कॉम्पिटिशनच्या जमान्यामध्ये आपल्याला नोकऱ्या सुद्धा नाहीये. तर हेच एक असं क्षेत्र आहे का याच्यामध्ये आपण खाली नाही राहू शकत. आपण बिलकुल आपले सर्व नर्सिंगचं ट्रेनिंग घेऊन आपण आपलं कार्य करू शकतो चांगलं, आपल्या कुटुंबाला आधार मिळतो.
1: बरोबर.
0: आपल्या घरातल्या लोकांची आपण सेवा करू शकतो. तर भरपूर फायदे आहेत या नर्सिंग प्रोफेशनमध्ये. म्हणून मी सर्वांना हेच हाच संदेश देणार का सर्वांनी आपल्या नर्सिंगकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करावा आणि आपल्या नर्सिंग जॉईन करावं आणि असेच रुग्णसेवा करावं आणि समाजाला पण आणि देशाला पण आपलं तेवढंच योगदान द्यावं.
1: नक्कीच मायाते, खरंच खूप छान सांगितलं आपण. आणि मायाते आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि खूप छान आमच्यासोबत दिलखुलास गप्पा मारल्या, परिचारिका दिनाचं महत्व तर सांगितलं, आपले देखील अनुभव छान शेअर केले, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: निराशेच्या अंधारात आशेचा किरण दाखवणाऱ्यांना आणि माणुसकीची सेवा करणाऱ्या सर्व परिचारिकांना आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या मनापासून शुभेच्छा. तर श्रोते हो, कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे. नमस्कार.
2: विविधा या कार्यक्रमांतर्गत जागतिक परिचारिका दिनानिमित्त माया आत्राम सहाय्यक अधिसेविका सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळची 11:30 झालीत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझी आवड. आजच्या कार्यक्रमात रेखा धानकुटे यांचे विचार आणि त्यांची आवडीची गाणी आपण ऐकूया.
3: श्रोते हो नमस्कार. आपली आवड या कार्यक्रमात मी रेखा धानकुटे आपलं स्वागत करते. आणि माझी आवड या कार्यक्रमात माझे अनुभव, माझ्या भावना मांडण्याची संधी आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आज मी आपल्यापुढं माझे काही अनुभव, माझ्या भावना व्यक्त करणार आहे. शिवाय माझ्या आवडीची गीतही ऐकूया. श्रोते हो, निसर्ग सदानकदा मानवी मनाला आकर्षून घेत असतो. या निसर्गाच्या विविध छटांमध्ये आपण रममानही होतो. निसर्ग आपल्या सभोवतालचे भौतिक जग व आपल्यातील जीवन यांच्यातील एक दुवा आहे. निसर्ग हा मानवाला देवानं दिलेली सर्वात अनमोल आणि मोलाची देणगी आहे, बरं का. अशा या निसर्गाच्या सहवासात रममान व्हायला प्रत्येकालाच आवडतं. मला तर निसर्ग नेहमीच आकर्षून घेतो. म्हणूनच निसर्गाच्या नानाविध छटा अनुभवण्यासाठी मी पर्यटनाला नेहमीच जाते. वेगवेगळ्या जागी जाऊन तेथील वातावरण, निसर्ग सौंदर्य न्याहाळणं हा

जे डोळ्यासमोर उभा राहतो तो काश्मीर. काश्मीरचं सौंदर्य म्हणजे त्यांना मिळालेलं एक अप्रतिम दान, आणि ते शब्दात मांडणं अवघडच आहे. तरी सुद्धा मन मानत नाही आणि ओठावर सौंदर्याची झालर फुलल्याशिवाय राहावतही नाही. काश्मीर येथील दिमाखात उभे असलेले ते उंच बर्फाचे डोलारे, हिरव्यागार शालूला शोभून दिसणारा पांढरा शुभ्र बर्फाचा चकचकीत शेला, त्यानंतर हाय रिस्क मध्ये केलेला तो गंडोला राईड फेज वन आणि फेज टू चा. फेज टू वर जाताना खाली दिसणारा अभ्रकासारखा चकचकीत बर्फ, वर टोकावर असणारा आणि डोळ्याला सहन न होणारा देदीप्यमान सूर्यप्रकाश, वाटत की हातभरच दूर आहे की काय हा सूर्य. म्हणूनच शब्द फुटतात की उगाच नाही म्हणत काश्मीरला सौंदर्याची खान, उगाच नाही म्हणत काश्मीरला सौंदर्याची खान, स्वर्गीय आनंद देणारा तो तर आहे भारताची शान, भारताची शान. तर श्रोतो ऐकूया काश्मीर सौंदर्याचं हे गाणं. कितनी

त्याचप्रमाणे अजून एक सांगावंसं वाटतं, विशिष्ट महिन्यात उमलणारी, स्वतःकडे आकर्षित करून अभिमानाने स्वतःकडे खुणावणारी, विविध रंगा छटा असणारी ती तुलिपची फुलं, विशिष्ट आकारामध्ये प्रतिकृतीमध्ये हलणारी डुलणारी ती मनमोहक फुलं, त्यांच्या त्या लांबच लांब रांगा. आणि खरंच सांगते श्रोते हो, क्षणात मला आठवली ती एव्हरग्रीन लवली जोडी अमिताभ रेखाची, आणि त्या फुलाचं सौंदर्य पाहून माझ्याही मनात आलं आपणही या फुलांवरून अलगदचा हात फिरवावा आणि एखादी रील तर तयार करावीच, आणि मी ती केली सुद्धा. तर अशी ही त्यागाची प्रतीक असणारी लवली जोडी अमिताभ रेखाची, त्या जोडीचं सिलसिलाचं गाणं ऐकलं नाही तर काय म्हणावं. देखा एक ख्वाब तो है सिलसिले हुए, हे गाणं तर खरंच ऐकावंसंच वाटतं.

तसेच बरेचसे इंटरनॅशनल टूर पण केलेत मी, त्यातला तो युरोप. युरोप टूर मधील फ्रान्सची राजधानी पॅरिस.

माझ्या आयुष्यात स्मरणात राहील अशी. तिथे असणारा तो भव्य दिव्य गोल्डन गेट आणि तो वर्सेल पॅलेस, कमी वस्तीचं आणि शांत वातावरण अशी त्या पॅलेसची ओळख. तिथं असणारी ओपन शॉप, ओपन रेस्टॉरंट नी ओळखला जाणारा तो खरंच पॅरिस. बॉलिवूडची चित्रपट बनविण्यासाठी तो टॅक्स फ्री आहे, म्हणूनच पॅरिस फिल्म बनवण्याचं एक लोकप्रिय डेस्टिनेशन आहे, हे तर विसरायलाच नको. त्यात माझ्या आठवणीतला तो 10 मेचा दिवस, तो भव्य दिव्य गोल्डन गेट आणि तो वर्साईल पॅलेस आणि त्यात आमचा 35वा लग्नाचा वाढदिवस अगदी त्या गोल्डन गेट समोर साजरा करण्यात आला. अगदी पारंपरिक रीतीने मंगलाष्टक म्हणण्यात आली, गिफ्ट देण्यात आले आणि तो जो स्पॉट होता, जो पॉइंट होता ना, तो पाहण्यासाठी आमच्यासारखेच इतरही देशातील लोक होते तिथे. त्यांना कळेना की हे गाणं, हे मंगलाष्टक हा काय नवीन प्रकार. त्यातील एका चौकस व्यक्तीने चौकशीही केली. अशा रीतीने 35वी मॅरेज एनिव्हर्सरी विविध देशातील लोकांनीही मन भरून अनुभवली. त्या दिवशी केवढा आनंद झाला म्हणून सांगू, तो दिवस आजही माझ्या स्मरणात आहे. आणि तो दिवस, तो गोल्डन गेट आणि ते सादरीकरण कधीही न विसरणार. आणि आम्हाला सांगते, नजराना तो काय मिळाला, कॅबेरे शो ऑफ पॅरिस पॅराडाईज लॅटिन. तेव्हा मन भरून आलं माझं की एवढ्या मोठ्या गेट समोर आपला 35वा मॅरेज एनिव्हर्सरी साजरा होतोय. आणि त्यावेळी जेव्हा मला आठवलं ते गाणं होतं ना, ते आम्ही सगळ्यांनी अगदी सामुदायिकरित्या गायलं. खरंच रंगबिरंगी दुनिया है पॅरिस, तर श्रोते हो, घेऊया या गाण्याची मजा.

देखो देखो देखो जगातील प्रत्येक ठिकाण प्रत्येक ऋतूसाठी प्रसिद्ध पावलेला आहे, मग तो उन्हाळा असो पावसाळा असो कि हिवाळा, प्रत्येक ऋतू आपापल्या गुणांची पारख दाखविण्यात कुठेही आपली कसर कमी करत नाही। जीवाला ओढ लावणारा तो कोकण आणि त्यात मनाला चिंब करणारा कोकणचा पावसाळा। कोकणातला पावसाळा लय भारी, तो म्हणतो स्वप्नातलो ओ माझो कोकण गाव, म्हणतो सोडून माका नको जाव। स्वर्ग सुंदर कोकणातील गोडगोड फणसाची गरे, नहापूस आंब्याची ती लयलूट, मंत्रुप्त करणारा जिभेचे लाड पुरवणारा कोकण अगदी अविस्मरणीय। डोळ्यांची पाडण फेरणारी ती माथारीची चूळ, चिंब भिजलेली सुपारीची व नारळाची ती उंच उंच झाडं,

आणि वाऱ्यांच्या झुळकांनी थरथरणारी ती सुपासारखी पानं. पाऊस गेल्यानंतरही त्या पानावरून सतत टप टप टप आवाज करणारे पाण्याचे थेंब, त्यांचा तो कर्णमधुर आवाज, त्यांची बातच काही ओर. त्याचप्रमाणे कौलारू छपरांवरून थेंबाच्या रूपाने येणारी ती मोत्यांची माळ, नभात नभ दाटलेले आणि अवेळी झालेला तो अंधार आणि साऱ्या वातावरणामुळे कावरं झालेलं मन. इतकंच नव्हे तर ह्या सळसळणाऱ्या वाऱ्याने शहारलेलं ते थंडगार अंग, खरंच वेड लावणारा हा कोकणातील पावसाळा, कणा कणात समावणारा हा धुंदगार वारा, हा कोकणी शहारा. श्रोते हो, हे गाणं ऐकल्याशिवाय मन शांत होणार नाही बरं का, तर ऐकूया.

जीवाची लाही लाही करणारा उन्हाळा बऱ्याच लोकांना आवडत नाही आणि विदर्भातला तर नाहीच नाही जो सध्या आपण अनुभवतोय. पण याचही स्थान काही औरच आहे बरं का. अहो, आपली बच्चे कंपनी सुट्ट्यांसाठी उन्हाळ्याचीच तर वाट बघतात. आजोळी मामाच्या गावाला जायला, तेथील पाहुणचाराला, मजा मस्तीला. आणि धान्याची वाळवण हा महत्वपूर्ण टप्पा याच ऋतूमध्ये होतो. फळांचा राजा आंबा आपल्या रसरशीत आणि पिवळ्या धम्म रंगाने वेगवेगळ्या आकाराने बाजारात दिमाखाने मिरवतो. आंब्याबद्दलच्या या दोन ओळी बघा, जेवताना कशी लज्जत देतात. त्या दोन ओळी म्हणजे आम के साथ होती है यारी, आम के साथ होती है यारी, पापड कुरोडी और पुरी. उगाच ना या रसाला पाहुणचारात अग्रस्थान. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात एवढ्या कडक सूर्यप्रकाशात उगवणारी, सुवासाने तन मनाला थंडीचा आभास देणारी, हसऱ्या पाकळ्यांनी आपल्यालाही हसवणारी, आपल्या पांढऱ्या शुभ्र रंगाने सुवासाने दरवळून मन प्रसन्न करणारी ती मोगऱ्याची फुलं, ती कधी बायांच्या आंबाड्यात माळून, तर कधी मंदिरात देवाला, तर कधी अगरबत्तीच्या सुवासात, तर कधी स्टेज डेकोरेशनची शान वाढवतो. अशा वेळी आपल्या मनाच्या कोपऱ्यात दडलेला हा मोगरा, मोगरा फुलला, मोगरा फुलला, या रूपात ओठावर येतो आणि ऐकावंसं वाटतं हे गाणं.

प्रवास वर्णन, ऋतू वर्णन आणि निसर्ग वर्णन यांची माझी आवड मुलांच्या शिक्षण झाल्यावर जरा दुपटीनेच वाढली. माझ्या मुलांवरून सुखदुःखाचा एक प्रसंग सांगावासा वाटतो. माझा मुलगा ऋषिकेश सातवीत व मुलगी निवेदिता हे दुसरीत होते. त्यावेळी माझा नागपूरला जीवघेणा अपघात झाला, पण त्यात मी बचावले, पण हातपाय तोडून. त्यावेळी बरेच दिवस मला चालता येईना. त्यावेळी आम्ही अहेरीला होतो आणि तिथे लाईट खूपच जायची. संध्याकाळ झाली की माझा मुलगा पॅन्टच्या खिशात आगपेटी घेऊनच राहायचा, झोपायचा सुद्धा. मला पण हे खूप धोक्याचे वाटायचे, पण लाईट गेली की भीतीही वाटायची आणि हे खूप उशिरा यायचे. आणि लाईट गेली की तो घाईने लगबगीने आगपेटी पेटवायचा. पहिल्या प्रयत्नात ती पेटायचीच नाही, मग पेटल्यावर उजेड व्हायचा. त्यावेळी मला खूप गहिवरून यायचं. माझा एवढासा ऋषी मला किती सांभाळतो. मुलांचं हे बॉन्डिंग माझ्या मुलीच्या निवेदिताच्याही बाबतीत सांगितल्याशिवाय मला राहावत नाही. असंच रात्री आम्ही पोहोडलो होतो. रात्री लाईट गेली होती. मी यांना हळूच म्हटलं, काय हो, आपली निवेदिता डॉक्टर होईल काय? तिनं ते झोपल्या झोपल्याच ऐकलं आणि तेव्हाच तिने निर्धार केला की मी डॉक्टर होणारच. शिक्षणावरून मन हेलावणारा एक मार्मिक प्रसंग सांगावासा वाटतो. माझी मुलगी डॉक्टर निवेदिता वर्घने, जिने आयसीयू मध्ये स्पेशलायझेशन केले आहे, तिला मी सातवीत चंद्रपूरला शिकायला माझ्या आईकडे ठेवलं होतं. मी अहेरीला असायचे. आईकडे सोडायचा माझा तो पहिलाच दिवस. ती मला गेटपर्यंत सोडायला आली. लहानसं ते माझं पिल्लू. सोडताना मन गहिवरून आलं, पण पानावलेले डोळे तिला दिसू द्यायचे नव्हते. सोडतानाची सिच्युएशन अशी होती की तिचा एक हात माझ्या हातात व दुसरा माझ्या आईच्या हातात. केवढं ते मालिकेचं त्रिकोणी बॉन्डिंग, पण मायेचा हात एक आजीकडं आणि दुसरा आईकडं. पण तिच्या निर्धारामुळं ती आज डॉक्टर होऊ शकली आणि मुलासारखं बॉन्डिंग असणारी जावई डॉक्टर प्रदीप वर्घने कार्डिओलॉजिस्ट नशिबानेच मिळाले. असं मुला सुनेचं व जावई मुलीचं बॉन्डिंग शेवटपर्यंत टिकून राहावं व राहील ही खात्री आहे. या बॉन्डिंगवर न राहून एक दूसरे से करते है प्यार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम. या गाण्यात आपण रमूया. सरते शेवटी मला आवर्जून हे सांगावंसं वाटतंय की 15-20 वर्षापासून मला हे आकाशवाणी केंद्र कसं असतं हे बघायची खूपच इच्छा होती. ती पूर्ण आज आपली आवड या सदराने होत आहे. आकाशवाणी चंद्रपूर केंद्र त्याचप्रमाणे आयोजकांचे मनपूर्वक शतशः आभार मानते व मला ही संधी दिली याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.

श्रोते हो, माझी आवड हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. आजच्या कार्यक्रमात रेखा धानकुटे यांचं निवेदन आणि यांच्याच आवडीची गाणी आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आपण ऐकला आहेत आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून. दुपारचे 12 वाजत आहेत. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

0: मजडनो श्रोते हो, आज मंगळवार. तुम्ही सगळेजण अगदी आपुलकीनं वाट बघत असाल की सुखदा, रोहित आणि शर्वरी यांच्या नेमक्या गप्पा कुठल्या विषयावर रंगल्यात बोला. म्हणजे बाहेर उन्हाळा आहे हे मला मान्य आहे, खूप गरम होतंय, पण त्यांच्या देखील अशा छान गरमागरम खुमासदार गप्पा मारायला तुम्ही देखील आतुरतेनं वाट बघत आहात. चला तर मग अजिबात वेळ न दवडता ऐकूया स्मिता गानू जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया तर आपुलकी या घरात.
1: अरे वा सुखदा, काय ग आज एकदम छान साडी वगैरे तयार झाली आहेस.
2: छान छान साडी म्हणजे? म्हणजे फक्त साडी छान का? मी छान नाहीये का?
1: नाही ग नाही ग नाही, तसं नाही तसं नाही, तू छान आहेसच. ते काय आता रोज रोज सांगायचं. आणि मुख्य म्हणजे तुझा चॉईस मस्त आहे एकदम.
2: थँक्यू थँक्यू. माझा चॉईस मस्त आहे असं म्हटल्याबद्दल.
1: हे बघ, गोष्ट साधी सरळ सोपी आहे. तू मला जीवनाचा साथीदार म्हणून निवडलंस

0: इथे सुद्धा छान चॉईस निर्विवाद सिद्ध झालेला आहे.
1: म्हणजे माझ्या या चॉईस बद्दल तू बोलत होतास होय?
0: हा म्हणजे हा वन ऑफ युअर बेस्ट चॉईसेस असं म्हणू शकतो.
1: सगळं चांगलं तेवढं कसं स्वतःला लावून घेतोस रे तू?
0: कारण तू कधीच चांगलं म्हणत नाहीस.
1: अरे
0: बरं, आता विषय होता तुझ्या सुंदर दिसण्याचा आणि तुझ्या साडीचं प्रयोजन काय हा. पण सुखदा थांब एक मिनिट. ही साडी काय ग, ही मी कधी बघितली नव्हती. नवीन घेतलीस की काय? हा कुठे घेतलीस, म्हणजे सेल बिल मध्ये?
1: अरे हो हो हो, ऐक जरा, ही साडी तू बघण्याचा प्रश्नच नाही, कारण ही माझी साडीच आहे मुळी.
0: येस, म्हणजे बघ माझं किती बारीक लक्ष असतं तुझ्याकडे, आणि तू म्हणतेस की मला काही माहितीच नसतं, मला काही पर्वाच नाही वगैरे.
1: तुला काही माहित नसतं ही वस्तुस्थिती आहे. या खेपेला फॉर अ चेंज तुझं म्हणणं खरं ठरलंय की ही साडी माझी नाहीये, त्यामुळे तू बघितलेली नाहीये.
0: कोणाची आहे? कोणाची?
1: तर ती माझ्या आईची आहे.
0: हो काय ग, पण आईची साडी कशासाठी आणलीस? एकीकडे म्हणायचं त्या कपाटभर साड्यांचं काय करायचं म्हणून, आणि हे असं कोणाकोणाच्या साड्या नेसायला घेऊन यायचं, हे काय तुझं गणित मला कळत नाही.
1: एक मिनिट रोहित, ही काही कोणाकोणाची साडी नाहीये,
0: मग
1: माझ्या आईची साडी आहे.
0: यू मीन माहेरची साडी?
1: पण म्हणून ही साडी नेसून मी काही मुळे मुळे रडणार वगैरे नाहीये, उलट मला छान प्रसन्न वाटतंय.
0: हो हो हो, ते दिसतच चेहऱ्यावरून. पण माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर,
1: आईची साडी नेसायला कोणतंही कारण लागत नाही, मात्र ती नेसली की हसण्याचं खुश होण्याचं कारण आपोआप मिळतं.
0: हो, साहित्यिक आणि सेंटिमेंटल.
1: अजिबात सेंटिमेंटल नाही, पण तू कोणत्याही बाईला विचार, आपल्या आईची साडी नेसणं म्हणजे जणू काही आईच्या मायेची ऊब मिळणं.
0: हो हो हो, मात्र खरं आहे, आपली शर्वरी सुद्धा नाही का नेहमी आईच्या साड्या नेसायला घेऊन जाते.
1: आणि अरे गंमत म्हणजे एरवी ह्या मुली कॉर्पोरेट मध्ये फॉर्मल कपड्यात असतात.
0: पूर्वी खूप स्ट्रिक्ट होतं हे प्रकरण, फॉर्मल कपड्याचे सुद्धा एवढे नियम असायचे.
1: आणि रंगांच्या बाबतीत सुद्धा काय तर म्हणे न्यूट्रल कलर असावेत.
0: पण हल्ली ड्रेस कोड बऱ्यापैकी शिथिल झालेले आहेत, म्हणजे सिम्पल सलवार कमीज वगैरे चालतं. काही काही ऑफिसेस मध्ये ठराविक दिवशी टी शर्ट सुद्धा चालतात म्हणे. पण ते शर्वरीच तू काय सांगत होतीस?
1: हा तर शर्वरी आईच्या साड्या नेसून ऑफिसला जाते आणि भाव खाते, कारण आईच्या साड्यांचा चॉईस भन्नाट आणि हाय क्लास आहे.
0: हे बघ, साड्याच नाही एकूणच आईच्या सगळ्याच बाबतीमध्ये चॉईस रंगसंगती जबरदस्त असते.
1: आणि बऱ्याच लोकांचं मानणं असतं की खूप महागातली वस्तू म्हणजे भारी वस्तू, पण आई अगदी साधी सुती साडी सुद्धा किती छान पद्धतीने नेसतात. तो काय तो तुझा शब्द काय त्यासाठी?
0: एलिगंट. एलिगंट,
1: हा एलिगंट, मोहक आणि अभिरुची पूर्ण.
0: क्या बात है,
1: म्हणजे साधी वस्तू सुद्धा तुम्ही कशी प्रेझेंट करता यावर त्या वस्तूचं किंवा गोष्टीचं सौंदर्य आणि कल्पकता हे दिसून येतं.
0: आणि मग शर्वरी त्या साड्या नेसून ऑफिसला जाते आणि मग
1: ऑफिस मधल्या कलिग्स तिला हमखास विचारतात, ही मम्मीची साडी आहे ना?
0: आणि मग तिला रागच येत असेल.
1: इथेच चुकता तुम्ही पुरुष मंडळी
0: का?
1: अरे आईची साडी असं छान लेबल मिळालं की उलट ती प्राऊड वगैरे असं काय ते फील करून घेते.
0: आणि आईची साडी मिरवते असंच म्हणायचंय ना तुला?
1: रोहित तुला गंमत सांगते, अरे साडी नसल्यावर स्त्रीचं दिसणं साडीवर अवलंबून नसतं, तर ती स्त्री ती साडी कशी कॅरी करते यावर अवलंबून असतं.
0: हो हो, मला वाटलं नेसली साडी झालं काम, पण त्यामागे एवढं हे सगळं लॉजिक वगैरे असतं मला माहित नव्हतं बुवा.
1: साडी नेसल्यानंतर कुणी अवघडून वावरतात, कुणी अगदी सहज असतात ना, या सहजतेमध्येच खरं सौंदर्य दडलेलं असतं.
0: बरं बरं बरं, आता तू तुझी दडलेली गोष्ट सांगून टाक बरं, म्हणजे ते आईची साडी का बरं आणलीस ते. नाही मग अशी तू म्हणालीस की त्याला काही कारण लागत नाही वगैरे, तरी पण कुछ तो बात होगी असं वाटतं मला.
1: बात वगैरे काही नाही, मागच्या रविवारी मदर्स डे साठी आईला ही साडी सरप्राईज म्हणून आणली होती. तू हैदराबादला गेला होतास ना, म्हणून तुला दाखवता आली नाही, आणली तशी लगेच तिला देऊन आले.
0: अच्छा, मदर्स डे म्हणजे मातृदिन
1: इंटरनॅशनल.
0: मे महिन्यात असतो ना का
1: हा
0: दिवस?
1: हा मे महिन्यातला दुसरा रविवार. मला माहिती, आता तू म्हणशील की हा काही आपला सण नव्हे,
0: तिकडचा.
1: हा परदेशात ना आलेलं फॅड आहे.
0: पण आई हे बघ काय, म्हणजे मी टीका करणारा माणूस आहे हे तुझं म्हणणं बरोबर आहे. आला असेल परदेशातून हा दिवस, पण एका चांगल्या कारणासाठी साजरा केला जातो की नाही झालं तर मग.
1: दॅट्स लाईक अ गुड ह्युमन बिंग. अगदी बरोबर.

0: फक्त आपल्या देशातला नाही म्हणून एखाद्या दिवसाच्या आनंदावर बोट ठेवणं हे काही फारसं योग्य नाही.
1: आणि आपण सुद्धा नाही का मातृदेवो भव पितृदेवो भव असं म्हणतोस ना, मग या निमित्ताने हीच भावना व्यक्त करायची.
0: अगदी, म्हणजे आपण श्रावण अमावस्येला मातृदिन आपल्याकडे करतोच साजरा. आणखी एक तू की नाही, खरं म्हणजे छान सोपं करून टाकलं सगळं. तर मी आईला साडी आणि ब्लाऊज पीस आणि फॉल असं सगळं दिलं.
1: अगं हे पण तू सगळं घरी करतेस ना, हे फॉल बिल लावणं वगैरे?
0: मुलगी कोणाची आहे मी? माझ्या आईचीच ना. साडीला फॉल लावणं म्हणजे आईचं आवडीचं काम. तासा भरात लावते ती फॉल आणि तो सुद्धा परफेक्ट, मस्त, नीट नेटका.
1: आणि आई साहेबांचे हेच गुण आपल्यात आले आहेत म्हणजी.
0: असेलही, आपण कसे आहोत हे आपल्यापेक्षा इतरांना जास्त कळतं असं मला वाटतं. पण आईची टापटीप माझ्याही कामातून जर दिसत असेल तर तो आईचाच गौरव आहे.
1: बरोबर आहे, बरोबर आहे. पण तरी सुद्धा सुखदा एक विचारतो, म्हणजे तू कधीपासून हे डेज वगैरे साजरे करायला लागलीस ग?
0: पुन्हा आपण तिथेच येतो. अरे सणवार कशासाठी किंवा हे डेज वगैरे कशासाठी? तर
1: मज करण्यासाठी, गोडधोड खाण्यासाठी निमित्त. आणि अर्थशास्त्रात म्हणतात ना तसं, अर्थकारणाला म्हणजेच बाजाराला चालना देण्यासाठी
0: हे हेतू आहे तसं. पण आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे या निमित्ताने चार नातेवाईक किंवा शेजारी पाजारी जमावेत, विचारांची देवाणघेवाण व्हावी, कुणाला काही मदत हवी असेल तर केली जाते इतकं.
1: आणि कुणाला थँक यू वगैरे म्हणायला एरवी संकोच वाटत असेल तर या निमित्ताने ते म्हणता यावं. थोडक्यात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस. बरोबर की नाही?
0: अगदी बरोबर.
1: आणि तुझा आवडता फंडा, त्या त्या ऋतू प्रमाणे निसर्गाशी जवळीक साधणं किंवा संस्कृती जपणं.
0: हे तर नक्कीच खरे. हा म्हणजे आता हेच बघ ना, अधिक महिन्यात जावया खास बोलावून.
1: थांब, बेल वाजली, बघूया कोण आहे.
2: हा बापरे, गरम आहे. गरम असं मी आता अजिबात म्हणणार नाहीये.
0: हा
2: असं म्हणून ना आणखीन गरम व्हायला लागत.
1: हे काय नवीनच ऐकतोय मी. मग काय म्हणणारेस तू? वा काय मस्त चिडडे म्हणून वगैरे.
2: दादा तू ना, पण दादा एक मिनिट, हा तुझ्याकडे मी नंतर बघते. पण ही मा काय, बहारों की राणी, ख्यालों की मलिका, कोण आहे कोण इथे?
0: शर्वरी का ग, काही बोलतेस का तू?
2: बर मग काय म्हणू. हा, तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हे बनाया. हे सुखदा, मॉडर्न किंवा आजच्या भाषेत म्हणायचं तर टवका दिसतेस. टवका?
0: अग ए, तुझ्या जिभेला काही हाड? हा गप्प बसा, काय शब्द वापरतेस तू.
1: शर्वरी थँक्यू. म्हणजे मला सुद्धा असंच काहीतरी म्हणायचं होतं, म्हणजे टवका वगैरे असा नेमका शब्द मला सापडत नव्हता.
0: बास बास हा रोहित, आता तुम्ही दोघं काही ते टवका बिवका असलं काहीतरी नको उगाच, म्हणजे असलं काही बोलू नका. आईची साडी नेसल्यामुळे माझं मला छान वाटतंय हे मात्र नक्की.
2: येस, मला वाटलंच की ही तुझी साडी नक्कीच नाही, पण भारी आहे बरं का साडी, एकदम मस्त आहे.
0: थँक्यू. तू पण घेऊन जा एखादा नेसायला, एवढं शांत कूल वाटतंय ना या गर्मीमध्ये सुद्धा. छान सफेद आणि आकाशी रंग दोन्हीही थंडावा देणारे.
1: हे घ्या बहिणाबाई, तुम्ही पण हा थंडावा घ्या, ताजं गारेगार लिंबू सरबत.
2: वा वा वा दादा, असा वा तर असा. बर का, मी किने एक निरोप सांगायला आली आहे. म्हणजे हे काम मी फोनवर करू शकले असते.
1: पण तुला इथे येण्यासाठी काहीतरी कारण हवं असतं ना.
2: सुखदा याला ना गप्पा बसायला सांग, नाहीतर.
0: शर्वरी हे बघ, तू असं कर, तू फक्त माझ्याशी बोल. हा कसला निरोप आणि कुणाला द्यायचाय?
2: ते अधिकाचं वाण द्यायचं वगैरे आई म्हणत होती, पण मोहितने या वाण वगैरे किंवा काहीही वस्तू देण्या घेण्याला साफ नकार दिलाय.
1: वा वा वा क्या बात, म्हणजे चला माझ्या नकाराला आणखी एक भक्कम आधार मिळाला तर.
2: हो तर, तू सुद्धा नाही म्हणणार हे मला ठाऊकच होत. मग आम्ही एक प्लॅन बनवला.
1: काय काय काय?
0: अरे वा, कसला प्लॅन केलात ग तुम्ही?
2: अधिक महिना साजरा करायला म्हणून आपण सगळे कुठेतरी छोटीशी 4 दिवसांची ट्रिप करूया, कसं वाटलं?
1: पण मग ते माझे 33 अनारसे, जावयाची पूजा, चांदीची वाटी वगैरे वगैरे वगैरे.
0: बास बास हा रोहित, उगाच आपलं काहीतरी. आज सकाळीच तर आपण म्हणत होतो नाही का की जावयाचा मान म्हणजे लेकीचा सुद्धा मान असतोच ना.
1: नाही नाही, म्हणजे लेकीचा मान हा जावयाचा मान असं तुला म्हणायचंय का? आईची साडी नेसल्यामुळे असेल असेल असेल. वा वा वा, म्हणजे आमच्या मानात तुम्ही परभारे स्वतःला सुद्धा मोजून घेत आहे.
0: अरे केव्हाही आपला उल्लेख लेख जावई असाच होतो की नाही, जोड शब्द.
1: अगदीच अगदीच, आई बाबा.

0: किंवा रेवाच्या सुद्धा बोलण्यात नेहमी रोहित सुखदा असं जणू काही जोड नाव असावं असं आपलं नाव येतं.
1: आणि आपण सुद्धा नेहमी शर्वरी मोहित असा एकत्रच उल्लेख करतो की नाही.
0: नक्कीच नक्कीच, पण ते जाऊ दे, अधिक बिधिक बाजूला ठेव. वाण घ्यायचं नाही म्हणून आम्ही येतच नाही असं तू आईला म्हणाली नाहीस ना?
1: नाही रे, मला माहितीये माझ्या आई बाबांकडे जायला माझ्यापेक्षा तू जास्त उतावी असतोस.
0: नाही पण काही नवीन वस्तू घ्यायची असेल, काही उपकरण वापरताना अडचण आली तर ते पहिला फोन मला करतात म्हणून.
1: हो बरोबर,
0: आणि त्यामुळे तुला हेवा वाटणं माझा स्वाभाविक आहे.
1: अरे
0: थोडी जेलसी होते हो की नाही सांग.
1: होते खरी थोडी थोडी, पण ना मला की नाही तुझं कौतुक सुद्धा वाटत. कधी कधी तर मी विसरून जाते की तू त्यांचा मुलगा नव्हे जावईयेस, एवढं तुमचं नातं अकृत्रिम आहे.
0: वा वा, काय परफेक्ट शब्द वापरलायस, अकृत्रिम, झकास. आणि म्हणूनच सुखदा म्हणजे तुझे हे सगळे जे गुण आहेत ना त्यामुळे तुम्हाला आवडतं.
1: वा वा वा वा, मस्का बटर पुरे आता
0: बरं राहिलं नाही करत. पण मग प्लॅन काय आहे, म्हणजे पुरुष मंडळींना नामोहरम करण्याचा काही प्लॅन झालाय का शर्वरी?
2: हो सांगते मी काय ते सुखदा, तूच सांग ना.
0: ओ माय गॉड, म्हणजे सुखदा तुला हा कट आधीच माहिती होता? म्हणजे नामोहरम वगैरे करणं हे तुला माहिती होत?
1: नाही रे, उलट त्याच पुरुषाचं कौतुक करण्याचं आम्ही ठरवलंय. म्हणजे आम्ही आपल्या 3 कुटुंबांची मिळून एक झक्कास ट्रीप ठरवून टाकली.
2: हो ना, आधी आम्ही महाबळेश्वर ठरवत होतो पण आता गेस व्हॉट, मी असं म्हणेन गेस वेअर, कुठे जाते ओळख ओळख.
0: आता महाबळेश्वर नाही तर मग कुठे?
2: थेट सोमनाथला जातोय आपण, सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या अमृत महोत्सवात सहभागी व्हायला.
0: शपथ, बियॉन्ड इमॅजिनेशन, कसला भारी प्लॅन आहे. पण मला सांग सगळ्यांना जमणार आहे का ग?
1: जमावच लागेल, म्हणजे त्याचा सोहळा काय तो झाला पण वर्षभरात आपण जाऊ शकतो ना केव्हाही. लवकरच वर्षभर म्हणजे उगाच वेळ नाही घालवायचे. रेवा शर्वरी वर्क फ्रॉम होम म्हणजे वर्क फ्रॉम सोमनाथ करतील.
2: मोहितने तिथेच आसपास साईट व्हिजिट ऍडजस्ट करून घेतलीये. मुक्ताला शाळेला सुट्टीच आहे आणि दोन्ही आई बाबा मंडळींना सुट्टीचा काही प्रश्नच नाही.
0: व्हॉट अबाउट मी? मी काय रिकाम तिकडे आहे का? समजा त्याच आठवड्यात माझं काही महत्वाचं काम निघालं तर तुम्हाला माझं शेड्यूल तरी माहितीये का?
1: तुला आठवतं का रोहित, मागच्या रविवारी जेवताना मी सहज गप्पांमध्ये तुला पुढच्या महिन्याच्या टूर किंवा महत्वाच्या मीटिंग आहेत का वगैरे विचारलं होतं.
0: ते यासाठी होत तर अगं, पण ते अगदी आपलं कसं कॅज्युअल बोलणं चालू होत.
1: तुझ्यासाठी कॅज्युअल नाही का ग?
2: हो तुझ्यासाठी कॅज्युअल होत पण त्यातून आमचा गुप्तहेर बातम्या खणून काढत होता.
0: तुम्ही बायका ना खरंच म्हणजे अशा शातीर असता कल्पनाच येत नाही. मी आपला भाबडेपणाने सरळ सरळ उत्तर देत होतो.
2: दादा तू तरी हे बऱ्यापैकी शांतपणे ऐकून घेतलंस. मोहित तर उडालाच आणि त्याला ही खबर दिली कोणी माहितीये का?
0: कोण?
2: आपल्या साटोप बाई मुक्ताई.
1: अगं बाप लेकीचं नातं असंच असतं, मुली आपली सिक्रेट्स पहिली बाबाकडे शेअर करतात.
0: आणि लग्न झालेल्या मुली आपल्या आई वडिलांशी मेतकूट जमवून जावयाचा बकरा करतात, त्याचं काय?
2: ए दादा काही बोलू नकोस. अरे बकरा कसला, आम्ही तर तुमचा सन्मान आणि सत्कार करतोय.
0: सगळं तुम्हीच ठरवा आणि त्याला गोंडस नाव द्या, सन्मान सत्कार चालायचंच.
1: कौतुक अरे.
0: बरं ते जाऊ द्या, आपण ट्रिपला जातोय त्याबद्दल आणखी काय गुप्त खल वगैरे केलेत का तुम्ही?
2: हा सांगते सांगते ना, पण सुखदा त्याआधी माझा एक फक्त छोटासा प्रश्न आहे. मुळात हे अधिक मास प्रकरण आहे तरी काय, म्हणजे त्यावरून आपली आज एवढी चर्चा झाली.
0: म्हणजे हिला हेच मुळात माहित नाहीये, सांगून टाक.
1: प्रकरण वगैरे काही नाही ग, वैदिक काळापासून सौर कालगणना आणि चांद्र कालगणना अशा कालगणनेच्या 2 पद्धती चालू होत्या. वैदिकशींना हे लक्षात आलं की चांद्र आणि सौर कालगणना यांचा एकमेकांशी मेळ जुळण्यासाठी काही दिवसांचा फरक राहतोय. त्यात
0: म्हणजे आपले ऋषी मुनी किती ग्रेट होते बघितलंस ना, पुढे काय झालं?
1: हा तर हे अंतर भरून काढण्यासाठी मग दर 3 वर्षांनी कालगणनेमध्ये 30 दिवस अधिक घेण्याची पद्धत सुरू झाली, तोच हा अधिक मास.
2: पण त्यात जावयाचा संबंध येतोच कुठे?
0: अरे जावयाचा संबंध म्हणजे जिथे कमी तिथे जावई देतो हमी, कळलं? म्हणून जावयाला मस्का मारण्याची पद्धत रूढ झाली, कळलं का तुला?
1: काही या रोहित तुझं. बरं शर्वरी ट्रीप साठीचं कॉन्ट्रीब्युशन तुला ऑनलाईन ट्रान्सफर करू ना.
2: भाई ग, त्या 2 सिनियर मोस्ट जोडप्यांपुढे खर्च हा शब्द उच्चारू नकोस.
1: का?
2: कारण अगं ट्रीपचा सगळा खर्च तुमचे

0: गाडी आमचे आई बाबा करणार आहेत असं त्यांनी ठणकावून सांगितलंय.
1: अरे हे हे हे हे मात्र टू मच आहे, याला काय अर्थ
2: आहे? राहू दे रे, त्यांचा आनंद ते असं म्हणायचं. मग अजून मत करू द्यावं त्यांना, बाकीच्या गोष्टींमध्ये आपण या ना त्या रूपाने भरपाई करू.
0: ए म्हणजे आपण लहान मुलांचं मन राखायला त्यांच्या हो ला हो म्हणतो, पण शेवटी आपल्याला हवं तेच करतो असंच ना?
2: खरे, आपले आई वडील एका टप्प्यानंतर आपली मुलंच होऊन जातात ना शर्वरी. मग त्यांना मुलांसारखं जपायचं, त्यांचं मन राखायचं आणि त्यांना आवडतील अशा गोष्टी करायच्या शक्यतो.
0: येस,
1: सुखदा सुखदा. अग नको ना एवढं इमोशनल बोलूस. अग आपण सुद्धा 60-70 वर्षाचे झालो ना की आपली मुलं सुद्धा असाच विचार करतील का ग आपल्या?
0: अरे बापा, आता कोण इमोशनल होतंय हा.
2: चला चला, तो उगाच आपली मस्करी करत असतो ग. चला आता वास्तवात येऊया.
1: हो हो, वास्तवात यायचं म्हणजे ही मांजर माझ्याशी पुन्हा भांडायला सुरुवात करणार.
0: अरे असं म्हणतात की ज्यांचं एकमेकांवर जास्त प्रेम असतं ती माणसं जास्त भांडतात.
1: अजिबात नाही, कुठेतरी काहीतरी ऐकतेस वाचतेस आणि इथे माझ्यावरती फिलॉसॉफी फेकतेस.
2: थांबा दोघही, तुम्ही पुन्हा सुरू होणार का रे? कुणीतरी एकाने गप्प
1: सांगा, गप्प बसत
0: सांगा.
2: अगदी देवासारखं बसा, शांत
0: ऐकत नाही अजिबात.
1: नाही नाही नाही, तू तू ह्या ह्या भांडखोर मुलीला तू आधी सांग.
0: मी नाही भांडखोर, ह्या दुष्ट माणसाला सांग तू.
1: अरे
0: अरे नाही,
2: थांबा. कुणी जाल का सांगाल का, सुचवाल का या भावा.

मंडळी आताच आपण ऐकत होतात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, याचं लेखन केलं होतं मीता गानू जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

0: नमस्कार श्रोतेहो, आपलं आरोग्य दर्पणमध्ये मनापासून स्वागत आहे. मंडळी, हवामानात होणारा बदल असो किंवा इतर अनेक गोष्टींमुळे वाढणारा ताण असो, या आणि अशा अनेक कारणांमुळे तब्येतीवर परिणाम होताना दिसतो. मग अशा वेळेस हॉस्पिटलची पायरी चढण्याची वेळ येते. मग डॉक्टर अंडर ऑब्झर्वेशन ठेवतात, त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या इतकीच आपुलकीनं काळजी घेतात त्या म्हणजे प्रशिक्षित परिचारिका. वेळेवर औषधपाणी बघणं, औषधांना मिळणाऱ्या रिस्पॉन्सची दखल नोंदवून ठेवणं, या आणि अशा बऱ्याच गोष्टी परिचारिका रुग्णसेवेत असताना करत असतात. आज आहे जागतिक परिचारिका दिवस. आजच्या दिवसाचं औचित्य साधून आज आपण परिचारिका अर्थात नर्स यांचं आयुष्य नेमकं कसं असतं, त्यांना कोणत्या कोणत्या प्रश्नांना किंवा परिस्थितीला तोंड द्यावं लागतं, या सगळ्या विषयी जाणून घेणार आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलेला आहे अधिपरिचारिका उमा कानिटकर यांना. नमस्कार उमाताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: त्या ऑगस्ट 1990 ते जुलै 1993 पर्यंत विद्यार्थी परिचारिका म्हणून कार्यरत होत्या आणि त्यानंतर जानेवारी 1994 पासून आतापर्यंत अधिपरिचारिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा ऑपरेशन थिएटर मधला कामाचा अनुभव जवळपास 20 वर्षांचा आहे. अगदी सुरुवातीला तुम्हाला मला विचारावं असं वाटतं की हे क्षेत्र तुम्ही का निवडलं किंवा काय असं घडलं की हेच क्षेत्र निवडावं असं वाटलं?
1: खर तर क्षेत्र निवडायचं म्हणजे त्यावेळेला जेव्हा स्टुडंट म्हणून जॉईन व्हायचं होतं तेव्हा खर तर जॉब ओरिएंटेशन किंवा करिअर ओरिएंटेड असं काही नव्हतं, तेव्हा तेवढं काही कळत नव्हतं. पण माझ्या घरामध्ये काही 2-3 जणी आहेत ज्या परिचारिका होत्या त्यावेळेला कार्यरत, त्यांच्याकडे बघून किंवा पेशंट रुग्णांची सेवा की म्हणजे काय असतं, किंवा एक तो युनिफॉर्म, युनिफॉर्मचं एक अट्रॅक्शन होतं, सफेद वस्त्र पर कभी न लग्ने देंगे असं सर्व ते एक मनाला असं भावून जाणार होतं. त्यामुळे असं होतं की स्वच्छ आणि शुभ्र गोष्टी ज्या मनापासूनही शुभ्रता आणतील आणि रुग्णांची सेवा करतील त्याच्याकडे थोडं आकर्षित होऊन हा जॉब निवडण्याचं हे केलं. त्यामुळे म्हणजे तसं म्हटलं तर त्यासाठी नर्सिंग कडे आलो. पुढे जाऊन त्याच्यामध्ये काय चेंजेस असणार, काय करावं लागणार हे तेव्हा काहीच माहीत नव्हतं, पण ह्याचं अट्रॅक्शन म्हणून नर्सिंगला जॉईन झालो. खरं तर हा प्रश्न आम्हाला जेव्हा नर्सिंग जॉईन करताना इंटरव्ह्यू झाला त्यावेळी विचारला होता.
0: बर,
1: की काय तुम्ही नर्सिंगला का आलात, म्हणजे काय यावं असं वाटलं. पण तेव्हा असं नव्हतं की काय उत्तर द्यावं, पण घरामध्ये आमच्या आहेत नर्सेस म्हणून आम्ही त्यांना बघून आम्ही आलो असं. पण आज हे असं वाटतंय की त्यावेळेला आपण आलो ही काळाची गरज होती, कारण घरातील परिस्थिती तशी खूप चांगली नसल्यामुळे इन्कम सोर्स हा लगेच चालू होईल किंवा अशा दृष्टीने नर्सिंग कडे आलो.
0: आणि विद्यार्थी दशेत तुम्ही होतात अगदी सुरुवातीच्या काळात 1990 मध्ये, तर तेव्हाचे अनुभव कसे होते?
1: 90 मध्ये आम्ही आलो, खर तर इथे आले तेव्हा मी डहाणू दापचरी सारख्या एका छोट्याशा खेड्यातून इथे आले. जेव्हा हॉस्पिटलमध्ये आले त्यावेळेला एक मनात एक भीती होती की बापरे शहर आहे एवढं मोठं, इंग्लिश एकदम फ्लुएंटली बोलणारी लोक आहेत, आपला ह्याच्यात निभाव लागेल का, आपण हे करू शकू का, अशी थोडी शंका होती. हॉस्टेलला राहायचंय 3 वर्ष.

0: पूर्ण घर घर लांब आहे, सोडून सर्वांना सोडून हॉस्टेलमध्ये राहायचंय, हॉस्टेलमध्ये ऍडजस्ट होईल का, या गोष्टी मनात होत्या. पण ठीक आहे की जॉईन झालो त्याच्यानंतर सर्व हळूहळू ते सुधारत गेलं. आणि जेव्हा स्टाफ म्हणून नर्सिंग ट्रेनिंग पूर्ण झालं आणि स्टाफ म्हणून जॉईन झालं तेव्हा मात्र असं वाटलं की आता जबाबदारी आहे, आता आपल्याला जबाबदारीने काम करायचंय. स्टुडंट होतो तेव्हा आपल्याला सिनियर कोणीतरी पाठीशी घालणारे होते, शिक्षक होते की जे आपल्याला शिकवतील आणि चुका आपल्या माफ होतील. पण आता होणार नाहीये, आता आपण जे करायचंय ते मनापासून आणि जबाबदारीने करायचंय याची जाणीव मात्र तेव्हा झाली.
1: इथे जबाबदारी एक वाढली,
0: म्हणजे वाढली आणि ती जाणीव खरं झाली की आता आपण ऍज अ स्टाफ म्हणून जॉईन होतोय तर मग ही जबाबदारी आहे आपली की आपले रुग्ण हे आपली जबाबदारी आहे आणि त्यांची सेवा करणं हेच आपलं कर्तव्य आहे, त्या दृष्टीने ते करायचंय ही जाणीव तेव्हा झाली.
1: अरे वा, जेव्हा परिचारिका म्हणून तुम्ही हॉस्पिटलमध्ये सायन हॉस्पिटलमध्ये तुम्ही रुजू झाला तो पहिला दिवस तुम्हाला आठवतोय का आज?
0: हो आठवतो, तेव्हा पहिला दिवस आठवतो. तेव्हा असं होतं की आपल्या युनिफॉर्म चेंज झाले, विद्यार्थी दशेचे युनिफॉर्म वेगळे होते, आता एक बॅच मिळाला, त्या बॅचचं एक अट्रॅक्शन होतं की हा आज आम्ही परिचारिका म्हणून जॉईन झालो. किंवा एक म्हणजे ती एक वेगळीच भावना होती किंवा एक कर्तव्याची जाणीव झाली, त्यामुळे ते काय म्हणता येईल की आपण काहीतरी पुढे पाऊल टाकतोय आणि ते कर्तव्य आपल्याला पार पाडायचंय ह्याची जाणीव नक्कीच झाली.
1: वा क्या बात आहे. आणि आज जवळपास 30-32 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, या 30-32 वर्षांमध्ये कोणकोणते बदल तुम्हाला अनुभवायला मिळाले, पाहायला मिळाले? म्हणजे आपण बघतोय की मेडिकल सायन्स हळूहळू पुढे जात चाललंय, म्हणजे जे 5 वर्षात होत नव्हतं ते आता आपण होताना बघतोय, हा तुमचा अनुभव तर खरंच खूप मोठा आहे, तर काय सांगाल?
0: 30-32 वर्षाच्या काळामध्ये खूप गोष्टी बदलल्या. म्हणजे जसं मेडिकल सायन्स पुढे गेलं त्याच्यामध्ये जशा सोयी सुविधा आणि उपचारांच्या पद्धती वाढल्या तसेच आजारही वाढलेले दिसतात, की नवीन नवीन आव्हानं आलेली दिसतात. की जेव्हा मेडिसिन याच्यामध्ये त्वरित डायग्नोस करण्याची यंत्रणाच आली, किंवा पूर्वी मॅन्युअली चार्टिंग आणि ह्याची जागा आता इलेक्ट्रिक हेल्थ रेकॉर्ड्सनी घेतली, मॅन्युअल बीपी ऍपरेटसची जागा मोठमोठ्या व्हेंटिलेटर्स आणि लहान मुलांसाठीचे इन्क्युबेटर्स किंवा मॉनिटर्स ज्याच्यावरती तुम्ही पेशंटचं सर्व काही मॉनिटर एका मॉनिटरवर तुम्ही सर्व गोष्टी एका वेळी
1: बघू
0: शकता, मॉनिटर करू शकता, लक्ष ठेवू शकता. या कितीतरी गोष्टी बदलल्या. तसं प्रगत ह्याच्यामुळे प्रगत तंत्रज्ञानामुळे ऑपरेशन्स कमी वेळामध्ये अतिशय अचूक ह्यांनी ऑपरेशन्स करता, लॅप्रोस्कोपी सारख्या गोष्टी आल्या, रोबोटिक सर्जरीज चालू झाल्या, त्यामुळे मॅन्युअली गोष्टींचा जो वर्कलोड होता तो हळूहळू कमी होताना दिसतो. दुसरी गोष्ट की जनरल नर्सिंग करण्यावर इतकी वर्ष फक्त भर होता, आता ऑन्कॉलॉजी, क्रिटिकल केअर किंवा स्पेशलायझेशन इन ऑपरेशन थिएटर्स किंवा निओनेटॉलॉजी यासारखी स्पेशलायझेशन नर्सिंगमध्ये सुद्धा आली आणि तीही लोक करण्यासाठी आता प्रवृत्त झाली आहेत, किंवा त्याकडे लोकांचा कल आहे की आपल्याला हे स्पेशलायझेशन करायचंय. किंवा नर्सिंगमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता काही गोष्टी जर का अंमलात आणायच्या त्याच्यात सुद्धा नर्सिंगच्या लोकांचा विचार घेतला जातो. इथपर्यंत गोष्टी बदलल्या. किंवा ते जरी झालं तरी सुद्धा आता दुसऱ्या गोष्टी अशाही आहेत की NABH आणि JIC सारखी हे आली, मानांकन मिळायची आहेत, हॉस्पिटलला मिळाली पाहिजे, त्यामुळे रुग्णसेवेच्या सुरक्षा आणि कामाच्या प्रोटोकॉल्स मध्ये बदल झाले, त्यामुळे रुग्णांची सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने किंवा सुसूत्रता त्यामध्ये आली. दुसरी गोष्ट जेव्हा आपण तसं ह्या गोष्टी जशा चांगल्या आहेत तशा बदलणाऱ्या अजून गोष्टी म्हणजे की नैसर्गिक हे नैसर्गिक म्हणण्यापेक्षा तरुणांमधले वाढते म्हणजे वाढते आजार, जे मानसिक आजार वाढले, वृद्धापकाळातले आजार वाढलेले दिसतात, जसं कॅन्सर सारखे दुर्धर आजार खूप प्रमाणात वाढले. म्हणजे खूप गोष्टी जितक्या चांगल्या जशा झाल्या तशा हे झाल्या, आजाराचं प्रमाण वाढलं. कारण त्याच्यामध्ये कसं आहे की
1: ह्या सगळ्या गोष्टींमुळे
0: ह्या गोष्टीं

0: वृद्धाप काळातले आजार वाढलेले दिसतात, जसं कॅन्सर सारखे दुर्धर आजार खूप प्रमाणात वाढले, म्हणजे खूप गोष्टी जितक्या चांगल्या जशा झाल्या तशा हे झाल्या, आजाराचं प्रमाण वाढलं. कारण त्याच्यामध्ये कसं आहे की
1: ह्या सगळ्या गोष्टींमुळे
0: असं आहे की बैठे जॉब झाले लोकांचे, किंवा हालचाली कमी झाल्या, व्यायामाचं किंवा हे करणं कमी झालं, खाण्यापिण्याच्या हे बदलला, त्यामुळे आजाराचं प्रमाण जितकं वाढलं, जितके मेडिसिन आणि हे, त्यामुळे अजून दुसरी गोष्ट अशी झाली की छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोक मेडिसिन स्वतःच्या मनाने घ्यायला लागली, गुगलवर सर्च करून घ्यायला लागले, त्यामुळे त्याचे दुष्परिणामही त्याचे तितकेच दिसतात. तर ह्या सगळ्या गोष्टी या 30-32 वर्षात खूप प्रमाणात बदललेल्या दिसल्या.
1: बरोबर,
0: म्हणजे ज्या आम्ही जॉईन झालो तेव्हा त्याच्यापेक्षा आता कितीतरी गोष्टी खूप चांगल्याही झाल्या आणि खूप त्याचे दुष्परिणामही त्याच पद्धतीने दिसतात.
1: बरोबर. तुमचा ऑपरेशन थिएटर मधला जो अनुभव आहे तो जवळपास 20-21 वर्षांचा आहे, तर त्याविषयी जरा सांगा ना आम्हाला, तिथलं वातावरण एकंदर, किंवा तुमच्या शिफ्ट ड्युटी असतात तिकडच्या.
0: ऑपरेशन थिएटरमध्ये काम करताना पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही सतर्क असायला पाहिजे आणि तुम्ही कॉन्फिडंट असायला पाहिजे. कारण कुठल्याही प्रकारची सर्जरी जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा त्याला लागणारी साहित्य सामग्री किंवा स्टरलायझेशन, कारण आपण ऑपरेशन थिएटर हे पूर्णतः निरंतुक असणं गरजेचं असतं, त्यामुळे त्याच्या स्टरलायझेशनकडे जितकं चांगलं लक्ष दिलं जाईल तितका पेशंटचा आउटपुट चांगला मिळतो. कारण तुम्ही जर ऑपरेशन थिएटरमध्ये जर जंतुविरहित काही जंतू आणि ह्याच्यामध्ये काही असेल तर ते तुम्ही ओपन थिएटरमध्ये त्यांनी इन्फेक्शन किंवा हे तर ते कंट्रोल करणं जास्त महत्वाचं असतं, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं. दुसरी गोष्ट, सतर्क असायला पाहिजे, कारण ऑपरेशन जेव्हा चालू असतं तेव्हा त्यावेळी त्याच्या व्यवस्थित साधन सामुग्री जर तुमच्याकडे माहिती नसेल किंवा अवेलेबल नसेल तर गोष्टी शोधेपर्यंत किंवा हे करेपर्यंत पेशंटच्या अॅनेस्थेशियाची वेळ वाढू शकते. म्हणजे तुम्ही सतर्क असायला पाहिजे, तुम्ही घेतलेला काउंट इन्स्ट्रुमेंट म्हणा किंवा त्याच्यासाठी लागणारे स्पंजेस ह्या काउंट तुम्हाला व्यवस्थित ठेवता आला पाहिजे, त्या सर्जरीबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पेशंट तोच जो पेशंट घेतलाय, एकाच नावाचे अनेक पेशंट रुग्णालयात असतात, तोच पेशंट तुम्ही बरोबर घेताय की नाही ही खातरजमा करण्याची सवय हाताला असायला पाहिजे की पेशंट आलाय त्याचं पूर्ण नाव तोच आहे का, त्याची साईड जे ऑपरेट करायची ती साईड बरोबर आहे का, हेही बघणं तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळे ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणं आणि आयसीयू आणि जनरल वॉर्डमध्ये काम करणं ह्याच्यात खूप फरक आहे.
1: बरोबर बरोबर.
0: की म्हणजे ऑपरेशन थिएटरचं हे खूपच वेगळंच असतं की ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही खूप वेगळ्या गोष्टी करता, की असिस्ट करणं, त्याबद्दलची माहिती असणं, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की पोस्ट ऑप पण पेशंट आपण जाऊन की ऑपरेशन झालं बाहेर आला म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही, त्याचं जे काही पार्ट रिमूव्ह केले जातात किंवा ज्याची नोंद ठेवणं व्यवस्थित किंवा त्याचे हिस्टोपॅथ गेले की नाही, सॅम्पल्स बरोबर गेले की नाही, ही तितकीच जबाबदारी. कारण त्या सॅम्पल्सच्या रिपोर्टवरती त्या पेशंटची ट्रीटमेंट अवलंबून असते.
1: बरोबर.
0: की तुम्ही ऑपरेट केलं आणि सोडून दिलं जाऊ दे सॅम्पल असं नाही सर, तर ते जास्त त्या गोष्टी खूप जागरूकतेने आणि जबाबदारीने पार पाडाव्या लागतात.
1: नक्कीच नक्कीच. आणि या ऑपरेशन थिएटर इतकं जबाबदारीचं ते म्हणजे आयसीयू वॉर्ड.
0: हो, आयसीयू मध्ये तुम्हाला जास्त सतर्क राहावं लागतं कारण तुमचा डायरेक्ट पेशंटशी संबंध येतो. कारण पेशंट 10 पेशंट जेव्हा आयसीयू मध्ये आहेत आणि 2 स्टाफ आहेत, त्यावेळेला त्यांना सगळ्यांचेच मॉनिटर लक्ष ठेवायचे आहेत की कोण कोणाच्या मॉनिटरवर चेंजेस होत आहेत, कोणाला काय डॉक्टर्स आहेत, पण त्यांनी हे केलं तर प्रत्येकाला ड्रग्ज इन्फ्युजन पंप्सने जातात, तर मग इन्फ्युजन पंप कोणाचा संपलाय का, कुठला अलाराम वाजतोय, म्हणजे आयसीयू मध्ये असणाऱ्या मुली इतक्या सतर्क असाव्या लागतात की त्यांना इकडे तिकडे बघायची फुरसतही मिळत नाही. आणि ते सतर्कता त्यांची असावीच लागते, तरच तुम्ही आयसीयू मध्ये सुसूत्रता ठेवून आणि व्यवस्थित सर्वांकडे की एकाच पेशंटकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं म्हणून बाकीचे दुर्लक्षित होतील असं नाही चालणार.
1: जीवाशी खेळ,
0: जीवाशी प्रत्येक आपण एका जीवाशी खेळ खेळतो, तर ते
1: अगदी खरंय तुम्ही म्हणताय ते. आणि याबरोबर आहे महत्वाचा तो म्हणजे जनरल वॉर्ड, त्याबद्दल काय सांगाल, इथे खूप प्रमाणात असतात. कारण
0: जनरल वॉर्ड मधली गोष्ट अजून वेगळी, कारण जनरल वॉर्ड मध्ये येणारे पेशंट त्याबरोबरच सरकारी हॉस्पिटल असल्यामुळे त्याच्यावर येणारे नातेवाईकांची संख्याही जास्त असते, मग तुम्हाला त्यांनाही कंट्रोल करायचं असतं. येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे तुम्हाला ते वर्गीकरण करता आलं पाहिजे की कुणाला आधी ट्रीटमेंटची गरज आहे,

0: आणि ज्याला पहिली ट्रीटमेंटची गरज आहे त्याच्याबरोबर तुम्ही आधी हे केलं तरी सुद्धा दुसऱ्या पेशंटला असं नको वाटायला की त्याच्याकडे लक्ष देत आहेत आणि आम्ही दुर्लक्षित होतोय. तर ती क्वालिटी तुमच्यामध्ये ऍज अ नर्स असायला पाहिजे की येणाऱ्या नातेवाईकांना सुद्धा तुम्ही व्यवस्थित. त्यावेळेला सगळेच लोक तणावात असतात कारण त्यांचा पेशंट असतो, तर पेशंटला सुद्धा त्याच्या भाषेमध्ये त्याला समजेल असं व्यवस्थित जर सांगितलं की हे उपचार तुमच्यावर होणार आहेत आणि ह्या उपचाराने तुम्हाला ह्या गोष्टी होतील तर तुम्ही त्याचे काही साईड इफेक्ट होऊ शकतात, ते जर का तुम्ही व्यवस्थित पेशंटला समजावून सांगितलं तर पेशंट उपचारासाठी तयारही होतो ते सहकार्यही करतो. मग ती क्वालिटी तुमच्यामध्ये असायला पाहिजे. तसंच नातेवाईकांना सुद्धा तुम्ही धीर देणं किंवा त्यांच्याबरोबर प्रेमाने बोलणं किंवा हॉस्पिटलचे काही प्रोटोकॉल्स त्यांना समजावून सांगणं त्या किंवा हॉस्पिटलचे काही नियम न मोडता त्यांना न दुखावता तुम्हाला त्यांना हँडल करता आलं पाहिजे. हे सर्व जर तुम्हाला जमत असेल तर जनरल वॉर्डमध्ये काम करणं सोपं जातं आणि नाही तर ते मॅनेज करणं
1: कठीण होऊन बसतं. ऑपरेशन थिएटर असेल, आयसीयू वॉर्ड असेल किंवा जनरल वॉर्ड असेल, या तिन्ही ठिकाणी परिचारिका म्हणून काम करताना पेशन्स लेवल खूप हायेस्ट लेवलला खरंतर
0: पेशन्स हा महत्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये सगळ्याच ठिकाणी. कारण जनरल वॉर्डमध्ये तो जास्त जाणवतो कारण आयसीयू मध्ये कसं होतं की पेशंट बरोबरच आपल्याला फक्त डील डायरेक्टली रिलेटिव्ह बरोबर डील नसतं करायचं. जनरल वॉर्ड मध्ये तुम्ही पेशंट पण आहे आणि बाजूला रिलेटिव्ह पण आहे, त्यामुळे ते हे करणं खूपच कठीण असतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला पेशन्स आणि पेशंटला समजून घेणं किंवा त्याला समजावणं ह्या दोन्ही कला अवगत असायला.
1: खरं अगदी प्रेमानं त्यांना
0: हाताळावं लागतं त्यांचं. कारण प्रत्येक पेशंट हा भावनिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या किंवा आर्थिक दृष्ट्या सर्व पेशंट भिन्न असतात, त्यामुळे त्यांना कुठल्या पद्धतीने हे करायचं ती त्यांची हिस्ट्री घ्या किंवा त्यांच्याकडून ती माहिती काढून घ्या, पण ती कशा पद्धतीने घ्यायची तेही कळलं तर ते पेशंट आपल्याशी बोलू शकतात किंवा बोलतात
1: बरोबर.
0: तर ते केलं की सुरळीत काम करता येतं नाही तर.
1: आणि ही नॅक आय थिंक अनुभवातूनच
0: ती मिळते, त्यामुळे आपण जितकं पेशंट बरोबर बोलत राहू किंवा त्यांची माहिती काढण्याची एक कला असते की आपण असं प्रश्न जर पेशंट विचारले काय तुमचं आर्थिक हे किती आहे तर असं कोणी सांगणार नाहीये, पण ते कसं काढायचं त्यांच्याकडून किंवा आपण त्यांची माहिती कशी गोळा करायची ही एक तुम्हाला अनुभवातूनच येणारी गोष्ट आहे.
1: बरोबर आहे.

0: मंडळी, आज जागतिक परिचारिका दिन आहे आणि सायन हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिपरिचारिका उमा कानिटकर यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे. तर आज जागतिक परिचारिका दिन आहे आणि दरवर्षी याची काही ना काहीतरी खास थीम असते, तर काय आहे ही थीम आणि त्याबद्दल काय सांगाल?
1: जागतिक परिचारिका दिन हा आधुनिक सुश्रुषा शास्त्राच्या जनक मानल्या जाणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगल यांचा जन्मदिवस म्हणून मानला जातो. 12 मे 1820 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आठवणीत आणि त्यांनी केलेल्या रुग्णसेवेच्या सन्मानार्थ हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. इंटरनॅशनल नर्सिंग काउन्सिलनी 1965 पासूनच हा दिवस साजरा करायला सुरुवात केली, पण ऑफिशियल 1974 मध्ये 12 मे हा दिवस परिचारिका दिन म्हणून डिक्लेअर करण्यात आला. तर त्याचं ह्या वर्षीचं प्रत्येक वर्षी त्याची काहीतरी थीम असते. या वर्षीची थीम आहे अवर नर्सेस अवर फ्युचर, एम्पॉवर्ड नर्सेस सेव्ड लाईव्स.
0: हो बरं. आणि खरं तर अशीच परिस्थिती तुम्हाला अनेकदा अनुभवायला होते की त्या तुम्हाला परिस्थितीला तोंड द्यावं लागतं, मग ते नैसर्गिक आपत्ती असेल किंवा इतरही वेळेस तुम्हाला.
1: हो,
0: तर काय सांगाल, तुम्हाला असा कधी अनुभव आला होता का?
1: आमचा अनुभव म्हणजे मला स्टुडंट लाईफ मध्ये, मी थर्ड इयर स्टुडंट असतानाच आठवतं की आम्ही नैसर्गिक आपत्ती असं नाही म्हणता येणार, पण बाहेर काही राईड्स झाले आणि बाहेरचं येणारी लोक किंवा स्टाफ येणारे सर्व बंद झाले, त्यामुळे आम्ही रुग्णालयात थर्ड इयर असल्यामुळे आम्ही सिनियर म्हणून पूर्ण हॉस्पिटलची जबाबदारी ऍज अ सिनियर म्हणून आमच्यावरती आली, किंवा आम्हाला ते प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आमच्या बरोबर ज्युनियर दोन दोन देऊन वॉर्ड मॅनेज करायला सांगण्यात आलं. कारण तेव्हा बाहेरून येण्यासारखी कर्फ्यू होते, बाहेरून येण्यासारखी परिस्थिती नव्हती. काही असं बरेच वेळा होतं, त्यावेळेची परिस्थिती तरी सुद्धा आता असंही होतं की पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी जमलं, ट्रेन बंद झाल्या आणि बाहेरून येणाऱ्या स्टाफ येऊ शकत नाही. मग ज्या आतमध्ये आहेत डबल ड्युट्या करतायत त्यांच्या बरोबर असेल त्या परिस्थितीमध्ये असेल तितक्या स्टाफमध्ये ते करावंच लागतं. म्हणजे असं नाही की आम्ही म्हणू शकत की नाही नाही आम्हाला स्टाफ नाहीये तर आम्ही मॅनेज कसं करणार. तर त्यामुळे ती हे स्टुडंट लाईफ पासूनच आम्हाला सुरुवात होते की हा आपल्याला करायचंय आणि ते केलं पण जातं. की खर तर ते असं एक स्टुडंट लाईफ मध्ये असं होतं की आपल्यावरती जबाबदारी, म्हणजे असं वाटतं की हा आपण शिकलो म्हणजे आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं किंवा नवीन जबाबदारी पेलण्याची ताकद होते किंवा एक सवय होते की जी आम्हाला पुढे जाऊन त्याचे खूप फायदे झाले. आणि मोठ्या सरकारी रुग्णालयात असल्यामुळे त्या गोष्टी वारंवार

0: होतात किंवा मोठे ऍक्सिडेंट एखाद्या ठिकाणी आग लागली एकत्र येणारे पेशंट मास कॅज्युअल्टीज हे हँडल करण्याची कुठल्याही परिस्थितीमध्ये ते रुग्ण हँडल करण्याची एक सवय किंवा क्षमता वाढली असं म्हटलं तरी चालेल.
1: बरं, आणि नैसर्गिक जेव्हा आपत्ती येते तेव्हा पण असंच तुम्हाला अनुभव येतो का?
0: नैसर्गिक आपत्तीच्या वेळी काय होतं की अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये आता मागे जसा कोकण रेल्वेला ऍक्सिडेंट झाला, कोकण रेल्वेच्या ऍक्सिडेंट मधले बहुतेक पेशंट एका पूर्ण ह्याच्यातले बोगीतले सर्व पेशंट आमच्याकडे आले. ती अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती दरड कोसळली आणि ऍक्सिडेंट झाले, रोड ऍक्सिडेंट झाले, ट्रेन ऍक्सिडेंट झाले, त्याचे सर्व पेशंट येतात. ज्या वेळेला अशी आपत्ती येते आणि रुग्णालयात खूप मोठ्या संख्येने पेशंट येतात त्यावेळी मात्र त्यांची वर्गवारी करावी लागते की आधी कोणाला ट्रीटमेंटची गरज आहे, डॉक्टरांशी बोलून मेडिकल वैद्यकीय दृष्ट्या ज्याला आधी गरज आहे त्याच्याकडे आधी कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं, किंवा येणाऱ्या त्यांच्याबरोबर येणारे नातेवाईक तणावामध्ये असतात त्यांना हँडल करावं लागतं. कारण बऱ्याच गोष्टी डॉक्टर जरी असले तरी ते वेगळ्या ह्याच्यामध्ये काम करत असतात, त्यावेळेला फर्स्ट एड देऊन आपण काय रुग्णांचं हे करू शकतो, किंवा रक्तस्राव होतोय तो थांबवता येतो, किंवा फ्रॅक्चर आहे त्याला इमोबिलाइज करता येतं की जोपर्यंत ऑपरेशन होत आहे तोपर्यंत पेशंटला अजून त्रास होऊ नये, किंवा बऱ्याच वेळा असं होतं की मर्यादित अचानक आलेली पेशंटची संख्या वाढल्यामुळे मर्यादित संसाधन असतात ज्याच्यामध्ये उपकरणांची किंवा औषधांची कमतर त्यावेळी भासू शकते अचानक आलेल्या ह्याच्यामुळे. अशा वेळी उपलब्ध संसाधनाचा पुरेपूर वापर करून आपण पेशंटना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उपचार किंवा आराम कसा देऊ शकतो ह्याकडे लक्ष द्यावं लागतं. आणि अशा गोष्टी सरकारी रुग्णालयामध्ये होतात, त्याची तीव्रता बघावी लागते, पेशंटची त्यांचे भाषिक अडथळे कुठल्याही याच्यातून लोक आलेली असतात आणि भाषिक अडथळे दूर करा, त्यांना समजावून घ्या किंवा समजावून सांगा, आपण त्यांना समजून घेतोय ही भावना जेव्हा त्यांच्या मनात निर्माण होते त्यावेळेला ते कामामध्ये शांततेने आपल्याला काम करता येतं किंवा पेशंट उपचारासाठी तयार होतात. त्या सर्व गोष्टी जेव्हा मास कॅज्युअल्टीमध्ये येते त्यावेळेला कराव्या लागतात आणि त्या त्याच दृष्टीने हँडल केल्या तर आपण व्यवस्थितपणे काम करू शकतो, पेशंटला उपचारही चांगल्या पद्धतीने मिळू शकतात.
1: अगदी खरं आहे, आणि हा जॉब असा आहे की चॅलेंजिंग आहे, पुढच्या क्षणाला काय होणार ह्याची खात्री नसते,
0: कारण प्रत्येक पेशंटची मानसिक स्थिती वेगळी असते, प्रत्येकाची समजून घेण्याची कपॅसिटी वेगळी असते, किंवा बरेच पेशंट सर्वच उपचारांना तुम्हाला तयार होतील किंवा तर त्यांना ते समजावून सांगणं गरजेचं असतं, किंवा त्यांच्या भाषेमध्ये जेव्हा त्यांना आपण सोप्या सरळ शब्दामध्ये सांगतो की तुम्हाला ह्या उपचाराने ह्या गोष्टी तुमच्या होणार आहेत किंवा ह्या डायग्नोस ह्या टेस्ट केल्यामुळे तुमचे ह्याचा डायग्नोस होईल आणि त्यामुळे तुम्हाला ते सहजरित्या उपचार घेणं किंवा करणं सोपं जाईल किंवा त्यांनी तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो हे त्यांना समजावून जेव्हा सांगितलं जातं तेव्हा पण ऐकतात, नाही असं नाहीये. आणि दुसरी गोष्ट की जेव्हा पेशंट हे ऐकतात आणि त्यांच्यामध्ये त्यावेळेला पेशंट ते सहकार्य करतातही आणि समोरून सांगतातही की हो आम्ही तुमच्या केलेल्या ह्याच्याबद्दल समाधानी आहोत किंवा आम्हाला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने गायडन्स दिला किंवा आम्ही तुमचं ऐकल्यामुळे आज आमची प्रकृती सुधारली हे सांगणारेही पेशंट असतात. तर असं जेव्हा फीडबॅक पेशंट कडून मिळतो तेव्हा मात्र आपण केलेल्या कामाचं काहीतरी समाधान आपल्याला मिळतं, किंवा ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आलेला पेशंट 4 दिवसांनी खूपच चांगला झालाय, मी खूप छान आहे, माझं ऑपरेशन छान झालं असं जेव्हा तो सांगतो त्यावेळी आपण केलेल्या 10 तासाची सर्जरी असली आणि आपण उभं राहिलोय खूप 10 तास स्टँडिंग ड्युटी केली पण त्यावेळेला ते सांगणं जे असतं त्यांनी तो क्षीण सगळा निघून जातो आणि ते जे एक समाधान असतं ते खूप वेगळं असतं.
1: खरंय खरंय, हे सगळं करत असताना शिफ्ट ड्युटीज तुम्हाला कराव्या लागतात आणि हे करताना म्हणजे फक्त हॉस्पिटल पुरतं ते मर्यादित नसतं, ते घरच्यांना सुद्धा तुम्हाला सांभाळून घ्यावं लागतं आणि ते तुम्हाला सांभाळून घेणार हे असणं खूप गरजेचं आहे.
0: त्यामुळे कसं आहे की जेव्हा आम्ही नर्सिंग प्रोफेशन स्वीकारलंय हे घरच्यांशी व्यवस्थितपणे बोला, त्यांचं आपल्या कामाच्या वेळांप्रमाणे कुटुंबाचंही एक नियोजन केलं की बाबा आमची ह्या वेळेला ही ड्युटी आहे ह्या वेळेला ही, तर आम्हाला ह्या वेळेला आम्ही घरात नसणार तर ह्या वेळेला हे काम तुम्ही बघा, आम्ही जेव्हा परत येऊ तेव्हा आम्ही, असं जेव्हा तुम्ही नियोजनबद्ध व्यवस्थित हे करता तेव्हा घरात लोक सुद्धा तुम्हाला पाठिंबा देतात किंवा सहकार्य करतात. खूप फॅमिली आहेत की ज्या खूपच म्हणजे पॉझिटिव्ह असतात की तुम्ही एक चांगलं काम करताय त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने घरामध्ये मुलांना आम्ही सांभाळू किंवा आम्ही बघू असं म्हणणारी लोक सुद्धा आहेत, किंवा ज्यांच्या घरात आता कोणी नाहीच आहे तर त्यांचा हे प्रश्न वेगळा आहे, त्यांना

0: चॅलेंज जास्त किंवा अडचणी जास्त येऊ शकतात, पण त्याची एक सवय असते आणि ती स्वीकारलेला जॉब आहे, आपल्याला शिफ्ट करायची आहे ही एक मानसिकता तयार झालेली असते, त्यामुळे ते आपण म्हणजे ते सहजपणे होऊन जातं.
1: बरोबर. आणि हा जॉब असा आहे की घरी एखादा दुःखाचा प्रसंग घडला असेल किंवा काही एखादा हॅपी मुवमेंट आहे जिकडे आपण असणं सुद्धा तितकंच मस्ट आहे, पण हे सगळं बाजूला सारून किंवा तिथे एक 5-10 मिनिटं थांबून मग पुन्हा त्या ड्युटीला उपस्थित राहणं, आणि ड्युटीला नुसतं उपस्थित नाही तर ते सगळं डोक्यातनं काढून आहे त्या गोष्टीला महत्व देणं समोरच्या.
0: बरोबर आहे. त्यासाठीच घरच्यांचा पाठिंबा आणि त्यांना ती त्यांचीही मानसिकता त्या दृष्टीने तयार करणं हे जास्त महत्वाचं आहे. तेव्हा त्या गोष्टी होतात की त्यांनाही माहिती आहे की आज घरामध्ये लक्ष्मी पूजन आहे तरी पण तिला कामावर जायचंय, कारण आम्ही लक्ष्मी पूजन घरात केलं पण पेशंट आमचे असेच राहणार आहेत जर आम्ही घरी बसलो तर. त्यामुळे पेशंटची सेवा ही सुद्धा एक लक्ष्मी पूजन असल्यासारखंच आहे. हे जेव्हा घरातली लोक समजतात त्यावेळेला तो ताण मनावर येत नाही आणि आपण तणावरहित आपली ड्युटी करू शकतो.
1: बरोबर.
0: घरातल्यांची मानसिकता आणि त्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे.
1: आणि घरात लहान मुलं असतात मग त्यांना समजून घेणं
0: हो त्यांना तेच की घरातले जेव्हा घरात असणारे मेंबर जेव्हा आपल्याला सहकार्य करतात त्यावेळी त्या गोष्टी आपोआप होतात की तू जाणारेस तर तू मुलांची काळजी करू नको, मुलांना आम्ही बघू. माझ्या घरची परिस्थिती असं म्हटलं तर माझी मुलगी मी 15 दिवसाची माझ्या सासूबाईंकडे सोडून मी आलेली आहे विरारवरून. 15 दिवसाची असल्यापासून त्यांनी तिला सांभाळली तर त्यांचा सपोर्ट होता किंवा घरच्यांचा सपोर्ट होता म्हणून आपण हे पुढेपर्यंत करू शकतो.
1: बरोबर.
0: त्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत तितक्याच, कारण शिफ्ट ड्युटी मध्ये तुम्हाला रात्री 10 तास तुम्ही बाहेर असता, रात्रीच्या वेळी मुलांना सांभाळणं किंवा आम्ही सेकंड शिफ्ट करून रात्री विरारला आम्ही 12-12 वाजता घरी पोहोचायचो तोपर्यंत मुलांना सांभाळणं, याच्यासाठी घरच्यांचा सपोर्ट खूपच महत्वाचा आहे.
1: अगदी खरं आहे. आणि हे सगळे चॅलेंजेस तुम्ही स्वीकारले आणि एकीकडे त्या सगळ्या रुग्णांचे त्यांच्या नातेवाईकांचे सुद्धा मूड तसेच तुम्हाला सांभाळावे लागतात. आज गेली 30-32 वर्ष तुम्ही या सेवेमध्ये आहात, आज मागे वळून बघताना तुम्हाला कसं वाटतंय?
0: मागे वळून बघताना म्हटलं तर असं वाटतंय की हो आपण जे स्वीकारलं ते आपण प्रामाणिकपणे आणि खूप चांगल्या पद्धतीने केलंय असं जाणवतं. कारण आता पेशंटकडे बघितलं की एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर पेशंटच्या वागण्यातून किंवा त्यांच्या बोलण्यातून जाणतं की त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आदर आहे ते जाणवतं. कारण आता येणारी लोक ही जास्तीत जास्त पेशंट हे सुशिक्षित आहे त्यामुळे गुगलवरती सर्व बघून येतात, त्यांना डायग्नोस कळला की ते गुगल करतात, त्यांचे संभ्रमात असतात की गुगलवर विश्वास ठेवायचा की देतात ट्रीटमेंटवर विश्वास ठेवायचा असं संभ्रम, तो संभ्रम आपल्याला दूर करायचा आहे किंवा आपण जे सांगतो ते त्यांना पटलं पाहिजे आणि ते पटतं ते आपल्याला त्यांच्या वागण्यातून कळतं. तर ते मागे वळून बघताना असं वाटतं की हो जरी म्हणजे तीही एक चांगली गोष्ट आहे की लोकांना आपल्याबद्दल काहीतरी आदर आहे किंवा एक रिस्पेक्टेड जॉब आहे आणि लोक तितका रिस्पेक्ट देतात ही ते बघून असं मागे वळून पाहताना असं वाटतं की जे आपण स्वीकारलंय ते खूपच चांगली गोष्ट आहे. म्हणजे त्याच्यात आपण काही चूक केली आहे किंवा आपण आणि ते आपल्या मनाला कुठेतरी असतं की आपण प्रामाणिकपणे काम करतो.
1: खरंय खरंय. एक परिचारिका म्हणून काम करताना आज इतक्या वर्षांचा तुमच्याकडे अनुभव आहे, असा एखादा क्षण की ज्याने मनाला खूप मोठा दिलासा मिळाला?
0: असं दिलासा मिळाला म्हटलं तर असं आहे की 32 वर्ष आम्ही या ह्याच्यामध्ये, पण आता जेव्हा आपण ह्या परिस्थितीमधून लहान मुलांना घरी सोडलं, त्यांना कोणाच्याही जीवावर असं सोडून आलो किंवा ज्यांच्या घरामध्ये कोणी सांभाळणार नाही त्या बेबी सिटिंग मध्ये, पण आज इतक्या वर्षानंतर जेव्हा आपण मुलांकडे बघतो तेव्हा ते एक आहे की आपण इतक्या खडतर ह्याच्यातून ड्युट्या अशा शिफ्ट ड्युट्या करून आणि हे करून तरी सुद्धा आपण मुलांना एक चांगलं वळण लावलं, चांगलं शिक्षण देऊ शकलो, ते आज त्यांच्या पायावर स्वतःच्या उभे आहेत, हे हाही एक आनंद वेगळा आहे की ते एक समाधान आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी अचीव केलं की आपण स्वीकारलेला जॉबही आपण प्रामाणिकपणे केला आणि तितकीच घरची जबाबदारी पण प्रामाणिकपणे पाळली.
1: वा अगदी खरं आहे. आणि
0: म्हणजे ते एक मोठं समाधान आहे. त्यामुळे आताचं नंतरच हे आपण की बाबा आता मुलं मोठी झाली तर आपण आपल्यासाठी जगावं असं वाटायला लागलं.
1: खरंय खरंय. आणि आज तुम्ही इतक्या पेशंट्सना हाताळलं, त्यांच्या नातेवाईकांना समजून घेतलं आणि तुमचा इतका छान अनुभव तुम्ही आज आम्हाला इथे येऊन सांगितलात त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले

0: माते धन्यवाद.
1: एक बोलायचं भविष्यामध्ये वैद्यकीय क्षेत्राकडून एक अपेक्षा आहे की प्रत्येक व्यक्तीच्या जेनेटिक रचनेनुसार त्यांना औषधोपचार दिले जावे जेणेकरून त्याचे दुष्परिणाम कमी होतील. आणि दुसरी गोष्ट की आरोग्य सेवा या सामान्यातील सामान्य लोकांनाही परवडतील अशा कराव्यात की जेणेकरून सर्व लोकांना सर्व प्रकारच्या आजारांना सामान्य लोकांना सुद्धा त्याची ट्रीटमेंट घेता येईल आणि त्याचा त्यांना उपयोग होईल.
0: निश्चितच निश्चितच. खूप खूप धन्यवाद.
1: थँक्यू.

वनिता श्रोते आताच आपण ऐकत होतात आरोग्य दर्पण हा कार्यक्रम आणि याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता आणि सादरकर्ते दीपक केसावलेकर सर यांच्यासह मी मधुलिका पोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोतो वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच एआयआर मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनीवरून दुपारचा एक वाजतोय ठीक एक वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतील बातम्या आम्ही सहक्षेपित करू एक वाजून पाच मिनिटांनी श्रोते हो आपण ऐकू शकाल गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सुरुवातीला ठीक एक वाजता दिल्ली केंद्रावरून होणाऱ्या हिंदीतील बातम्या
1: कार आकाशवाणी समाचार के साथ मैं कनकलता राष्ट्रीय परीक्षा एजेंसी एनटीए ने चिकित्सकीय

नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 30 आमदारांचा गट मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 30 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएस सह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी यंदा ही परीक्षा दिली होती. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गौहत्तीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नेओग, अतुल बोरा आणि चरण बोरो या 4 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पक्षात फूट पडल्याची चिन्ह आहेत. पक्षातल्या एका गटात

मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला आहे. एस पी वेलुमणी आणि सी व्ही षण्मुगम यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. दुपारी विजय यांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं. वेलुमणी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करत असल्याचं पत्रही त्यांनी काल विधानसभेच्या काळजीवाहू अध्यक्षांना दिलं. द्रमुक या साथीनं सरकार स्थापन करण्याचा अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ई के पलानीस्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला असून या प्रकरणी FIR नोंदवण्यात आला आहे. याआधी पश्चिम बंगाल पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. राज्य सरकारनं विनंती केल्यामुळे हा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 2 दिवसांनी रथ यांची हत्या झाली होती. या प्रकरणी तपास पथकानं काल उत्तर प्रदेश आणि

द्रमुक या साथीनं सरकार स्थापन करण्याचा अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ई के पलानीस्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांचे सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला असून या प्रकरणी FIR नोंदवण्यात आला आहे. याआधी पश्चिम बंगाल पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. राज्य सरकारनं विनंती केल्यामुळे हा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 2 दिवसांनी रथ यांची हत्या झाली होती. या प्रकरणी तपास पथकानं काल उत्तर प्रदेश आणि बिहारमधून 3 जणांना अटक केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्यानं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमांद्वारे कळवलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा या पुरस्कार जेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या नोंदणीकृत नर्सेस, मिडवाईव्ज, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्काराचं स्वरूप प्रमाणपत्र, 1 लाख रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी UAE पोहोचतील. तिथे त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांची भेट नियोजित आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर, विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेटणार असून त्यानंतर ते रॉब जेटन यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टलसन यांच्यासह प्रधानमंत्री द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. चौथ्या टप्प्यात सोमवारी प्रधानमंत्री नॉर्वेमध्ये 3rd भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होतील. भारताच्या प्रधानमंत्र्यांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल. आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात प्रधानमंत्री इटलीचे राष्ट्रपती सर्जिओ मॅटारेला यांची भेट घेतील आणि प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील. अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला नकार दिला आहे. 2020 त्यांच्या शेतावरून मोठी रक्कम चोरीला गेली होती. या प्रकरणावरून त्यांच्यावर भ्रष्टाचार, करचोरी, नैतिकता असे बरेच आरोप होऊन आता महाभियोग चालवला जात आहे. श्रीलंकन सरकारनं सायबर गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई सुरू केली असून या अंतर्गत आतापर्यंत 200 परदेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये 173 भारतीय तर 25 नेपाळी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती श्रीलंकेच्या

पोलिसांनी आज दिली. भारतामध्ये तिसऱ्या शतकात विकसित झालेल्या द्विमान अंक पद्धतीच्या आधारे आज जगाचा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा प्रवास होत असल्याचा दावा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केला आहे. ते न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात गणितातील भारताचं योगदान या विषयावरच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करत असताना बोलत होते. IPL क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल धरमशाला इथे झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्जचा 3 राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्जनं निर्धारित 20 5 गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सनं हे लक्ष 19 7 गड्यांच्या मोबदल्यात 216 धावा करत पूर्ण केलं. चीनच्या युनान प्रांतातल्या एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत 5 मृत्यू झाला तर 2 जखमी झाले आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसून त्याचा तपास सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तबा CBI करणार. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा शर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 30 आमदारांचा गट मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई अमिता बड़े प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हेमंत बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कारानं गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2017

26 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेश पत्र जारी करण्याचे वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा MBBS सह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमाद्वारे कळवलं आहे. राज्यात पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याला आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठी विशेष निधी समितीची 50वी वार्षिक बैठक आज राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत लोकभवन इथं झाली. या बैठकीत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पुनर्स्थापना उपक्रमांना संस्थात्मक पाठबळ देणं, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणं, निधीच्या योग्य आणि पारदर्शक वापरावर देखरेख ठेवणं हा या समितीचा उद्देश आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावीत या दृष्टीनं राज्य सरकारनं घरबांधणी अग्रिम म्हणून 1,768 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5,459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनीवर FIR दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तशा आशयाचे पत्र महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना सरनाईक यांनी पाठवलं आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून विविध ॲप्सच्या माध्यमातून कोणतीही वैध परवानगी, शासन मान्यता किंवा परिवहन विभागाच्या नियमांचं पालन न करता प्रवासी वाहतूक सुरू आहे. विशेषतः रॅपिडोसारख्या संस्थांच्या अनधिकृत बाईक टॅक्सींचं प्रमाण वाढत असून ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात 3 विवाहित मुलं, 2 विवाहित मुली, सुना, नातवंड, जावई असा परिवार आहे. अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 1985 झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ भाजप नेते हिमंत बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नोग, अतुल बोरा आणि चरण बोरा या 4 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पक्षात फूट पडल्याचं चिन्ह आहे. पक्षातल्या एका गटानं TVKचे नेते मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. SP वेलुमणी आणि CV षणमुगन यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. दुपारी विजय यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र देणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं. वेलुमणी यांची

विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करत असल्याचं पत्रही त्यांनी काल विधानसभेच्या काळजीवाहू अध्यक्षांना दिलं. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याच्या अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ई के पलिनास्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी पलिनीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. टीव्हीके सरकार उद्या बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहे. दरम्यान मद्रास उच्च न्यायालयानं टीव्हीकेचे आमदार श्रीनिवास सेतुपती यांना बहुमत चाचणीत सहभागी होण्यापासून रोखलं आहे. तिरुपट्टूर मतदारसंघातून ते एक मत अधिक मिळवून विजयी झाले आहेत. द्रमुकच्या उमेदवारानं त्यांच्या या विजयाला आव्हान दिलं आहे. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या नोंदणीकृत नर्सेस, मिडवाईव्स, ऑक्झिलरी नर्स, मिडवाईव्स आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्कारांचं स्वरूप प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं आहे. देशात इंधन पुरवठ्याची कोणतीही समस्या नसल्याचं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज स्पष्ट केलं. पश्चिम आशियातली परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारनं LPG उत्पादन दररोजच्या 35 ते 36 हजार टनांवरून 54 हजार टन इतकं वाढवलं आहे असं ते म्हणाले. नवी दिल्लीतल्या CCI वार्षिक व्यापारी शिखर परिषदेत ते बोलत होते. देशात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. प्रधानमंत्री मोदी यांच्या काटकसरीच्या आव्हानाकडे सावधगिरीचा इशारा म्हणून पाहिलं पाहिजे आणि पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे देशावर परकीय चलनाचा ताण येऊ नये या दृष्टीनं उपाययोजनांचा विचार केला पाहिजे असं पुरी म्हणाले. लातूरमध्ये VS पॅन्थर्स युवा संघटनेच्या वतीनं 7वा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात 35 वधूवरांचे विवाह झाले. जोडप्यांना संसारोपयोगी साहित्याचं वितरण करण्यात आलं. IPL क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. काल धरमशाला इथे झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या किंग्सनं निर्धारित 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सने हे लक्ष 19 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 216 धावा करत पूर्ण केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास CBI करणार. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हेमंत बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मंडळी, आजचं जग वेगानं धावतंय. प्रत्येक क्षणाला काहीतरी बदलतंय. मोबाईलच्या स्क्रीनवर येणाऱ्या नोटिफिकेशन पासून ते करिअरच्या स्पर्धेपर्यंत, नात्यांच्या बदलत्या व्याख्यांपासून ते स्वतःला सिद्ध करण्याच्या धावपळीपर्यंत प्रत्येक गोष्ट जणू सतत पुढे पळते. या वेगवान जगात तरुण असणं ही फक्त वयाची अवस्था राहिलेली नाही, तर ती एक वेगळी मानसिकता बनली. आजचा तरुण स्वप्न पाहतो, संघर्ष करतो, स्वतःला शोधतो, कधी हरवतो, कधी पुन्हा उभा राहतो. आणि या सगळ्या प्रवासात सर्वात महत्वाचा प्रश्न असा उरतो, या इतक्या वेगवान जगात स्वतःला हरवू न देता, स्वतःचं अस्तित्व जपत, मन जिवंत ठेवत तरुण राहण्याची कला नेमकी काय आहे? आणि म्हणूनच आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण ह्याच विषयावर मन मोकळेपणानं बोलणार आहोत. द आर्ट ऑफ बीइंग यंग इन अ फास्ट वर्ल्ड, म्हणजेच वेगवान जगात तरुण राहण्याची कला. ही फक्त प्रेरणादायी गोष्ट नाहीये, ही प्रत्येक तरुणाच्या आयुष्याची एक कहाणी आहे. मित्रांनो, आजची तरुणाई खूप हुशार आहे. त्यांच्याकडे माहितीचा महासागर आहे. एका क्लिकवर जग त्यांच्या हातात येतं. पण माहिती वाढली तशी मनातील शांतता कमी झालीय. पूर्वी माणसं एकमेकांना भेटून बोलायची, आज चॅटिंग मध्ये संवाद होतो. पूर्वी एखाद्या स्वप्नासाठी वर्षानुवर्ष मेहनत घेतली जायची, आज प्रत्येक गोष्ट लगेच मिळावी अशी अपेक्षा तयार झालीय. इन्स्टंट कॉफी, इन्स्टंट मेसेज, इन्स्टंट फेम, इन्स्टंट सक्सेस, या सगळ्या इन्स्टंट संस्कृतीत संयम मागे पडताना दिसतो. पण खरं तर आयुष्याची सुंदरता ही स्लो मुमेंट्स मध्ये असते. सकाळचा शांत सूर्यप्रकाश, मित्रांसोबत मनमोकळं हसणं, आईनं विचारलेलं जेवलीस का हे वाक्य, एखाद्या जुन्या गाण्यात अचानक सापडलेली आठवण, पावसातला वाफाळत्या चहाचा कप, पुस्तकांच्या पानांमधला सुगंध, हे क्षण आपल्याला जिवंत ठेवतात. वेगवान जगात टिकून राहण्यासाठी माणसानं स्वतःच्या मनाला वेळ देणं शिकायला हवं. आज अनेक तरुण स्वतःला सतत इतरांशी तुलना करताना दिसतात. सोशल मीडियावर कुणाचं देशातलं शिक्षण दिसतं, कुणाचा स्टार्टअप दिसतो, कुणाचं परफेक्ट रिलेशनशिप दिसतं, तर कुणाचं फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन दिसतं. आणि मग नकळत स्वतःचं आयुष्य कमी वाटायला लागतं. पण आपण विसरतो की सोशल मीडिया ही संपूर्ण आयुष्याची गोष्ट नसते, ती फक्त निवडक क्षणांनी सजवलेली झलक असते. खरं आयुष्य फिल्टर शिवाय जगावं लागतं. तिथे संघर्ष असतो, अपयश असतं, गोंधळ असतो, रडणं असतं, पण त्यातही पुन्हा उभं राहणं असतं. आणि हेच खरं तर तरुणपणाचं सौंदर्य आहे. तरुण असणं म्हणजे फक्त वयानं लहान असणं नाही, तरुण असणं म्हणजे नवीन गोष्ट शिकण्याची तयारी असणं, चुका करूनही पुन्हा प्रयत्न करण्याचं धैर्य असणं, परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशा जिवंत ठेवणं, जग बदलू शकतं हा विश्वास मनात बाळगणं. आज मानसिक आरोग्य हा खूप महत्वाचा विषय बनलाय. स्पर्धा, अपेक्षा, करिअरचा ताण, नात्यांमधला गोंधळ, भविष्यभीत, या सगळ्यांमुळे अनेक तरुण आतून थकलेत. काही वेळा बाहेरून हसणारी माणसं आतून खूप तुटलेली असतात. त्यामुळे स्वतःच्या भावनांना मान्यता देणं खूप गरजेचं आहे. रडणं कमजोरी नाहीये, मदत मागणं ही कमजोरी नाहीये, किंवा थकल्यावर थांबणं ही कमजोरी नाहीये. उलट स्वतःला समजून घेणं ही खरी मोठी ताकद आहे. आपल्या समाजात अनेकदा यशाची एकच व्याख्या तयार केली जाते, मोठी नोकरी, भरपूर पैसे, प्रसिद्धी म्हणजे यश. पण प्रत्येकाचं यश वेगळं असू शकतं. कुणासाठी घरच्यांना आनंदी ठेवणं यश असतं, तर कुणासाठी स्वतःच्या आवडीचं काम करणं यश असतं, तर कुणासाठी शांत झोप लागणं ही यश असतं. वेगवान जगात स्वतःचा वेग ओळखणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक जण एकाच वेळेला फुलत नाही. काही फुलं सकाळी उमलतात तर काही संध्याकाळी, पण प्रत्येक फुलाचं सौंदर्य वेगळं असतं. मंडळी, तुमच्या आमच्यासारख्या आजच्या तरुणाईकडे कल्पनाशक्ती आहे, ऊर्जा आहे, बदल घडवण्याची क्षमता आहे. म्हणूनच इतिहासात प्रत्येक मोठ्या परिवर्तनामागे तरुण शक्ती उभी राहिलेली दिसते. समाज सुधारणा असो, विज्ञान असो, कला असो किंवा देशनिर्माण.

दिली. तरुणांनीच नवीन दिशा दिली. पण बदल घडवण्यासाठी स्वतःच्यातली संवेदनशीलता जपावी लागते. आज माहिती भरपूर आहे, पण समजून घेणं कमी होत चाललंय. आपण पटकन प्रतिक्रिया देतो, पण ऐकून घेणं विसरून जातो. वेगवान जगात संवेदनशील राहणं ही सुद्धा एक कला आहे.

मित्रांनो, आज अनेक तरुण करिअरच्या मागे धावताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. भूक अपुरी असते, जेवण वेळेवर होत नाही, सतत स्क्रीन समोर वेळ जातो. पण लक्षात ठेवायला हवं की थकलेलं शरीर आणि थकलेलं मन मोठी स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत. योग्य झोप, संतुलित आहार, व्यायाम, चालणं, थोडा शांत वेळ, या साध्या गोष्टी जीवनाला स्थिरता देतात. काही वेळा आयुष्यात अपयश येतं, परीक्षेत नापास होणं, नोकरी न मिळणं, रिलेशनशिप तुटणं, आर्थिक अडचणी येणं, या गोष्टी तरुण मनाला हादरवतात. पण प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवत असतं, कारण अपयश हा शेवट नसून ती नवीन सुरुवातीची तयारी असते. जगातील अनेक यशस्वी लोकांना सुरुवातीला अपयश आलं होतं, पण त्यांनी स्वतःवरचा विश्वास सोडला नाही आणि म्हणूनच ते आज प्रेरणादायी ठरलेत. मित्रांनो, आजच्या पिढीकडे एक मोठी ताकद आहे, शिकण्याची तयारी. इंटरनेटमुळे आज कोणतीही गोष्ट शिकणं शक्य झाले. नवीन भाषा, नवीन कौशल्य, संगीत, डिझाईन, लेखन, फोटोग्राफी, कोडिंग अशा भरपूर संधी उपलब्ध आहेत. फक्त प्रश्न एवढाच आहे की आपण त्या संधींचा उपयोग कसा करतो. वेगवान जगात सतत स्वतःला अपडेट ठेवणं गरजेचं आहे, पण त्याच वेळी स्वतःची ओळख हरवू न देणंही त्याहून महत्वाचं आहे. आज अनेक तरुण स्वतःच्या आवडीनिवडी शोधतायत. कुणी प्रवासातून स्वतःला शोधतं, तर कुणी संगीतामध्ये, कुणी लेखनात, तर कुणी समाजकार्यात. हे खूप सकारात्मक चित्र आहे, कारण स्वतःशी जोडलेलं राहणं ही मानसिक आरोग्यासाठी मोठी रज आहे. कधी कधी थोडा एकांतही गरजेचा असतो. सतत आवाजात राहणाऱ्या मनाला शांततेची सवय हवी असते. स्वतःसोबत वेळ घालवणं, डायरी लिहिणं, पुस्तक वाचणं, समुद्रकिनारी बसणं, चालत जाणं, या गोष्टी मनाला नव्यानं उभं करतात. मित्रांनो, वेगवान जगात ब्रेक घेणंही तितकंच आवश्यक आहे. मशीनलाही विश्रांती लागते, मग मनाला का नाही. आजच्या काळात करिअरच्या अनेक वाटा खुल्या झाल्यात. पूर्वीसारखी फक्त काही मोजकी क्षेत्र उरलेली नाहीत, त्यामुळे स्वतःच्या क्षमतेनुसार वाट निवडणं शक्य आहे. पण त्या निवडीसोबत मेहनत, सातत्य आणि संयमही आवश्यक असतो. एका रात्रीत यश मिळाल्यासारखं दिसत असलं तरी त्यामागे अनेक वर्षांचा संघर्ष असतो. त्यामुळे स्वतःच्या प्रवासाचा आदर करायला शिकायला हवं. आजच्या तरुणाईनं आर्थिक शहाणपणही शिकायला हवं. पैसे कमावणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच ते योग्य प्रकारे वापरणंही महत्वाचं आहे. बचत, नियोजन, जबाबदारी या गोष्टी भविष्यासाठी आधार देतात. तसंच डिजिटल जगात स्वतःचं संरक्षण करणंही गरजेचं आहे. फेक माहिती, ऑनलाईन फसवणूक, ट्रोलिंग, नकारात्मकता या गोष्टींपासून सावध राहणं आवश्यक आहे. ही पिढी स्वतःसाठी जगत नाही, तर समाजासाठीही विचार करते, आणि म्हणूनच ही पिढी वेगळी आहे. मंडळी, तरुणपणाचं खरं सौंदर्य म्हणजे उत्सुकता. नवीन सूर्योदयाकडे आशेनं पाहणं, पडूनही पुन्हा उठणं, स्वतःच्या स्वप्नांवर प्रेम करणं आणि इतरांचं आयुष्यही थोडं सुंदर करण्याचा प्रयत्न करणं. कधी कधी जीवन खूप गोंधळलेलं वाटतं, काहीच समजत नाही, सगळे पुढे गेलेले दिसतात आणि आपणच मागे राहिलोय की काय असं वाटायला लागतं. पण प्रत्येक माणसाचा वेळ वेगळा असतो. स्वतःची तुलना थांबवून स्वतःचा प्रवास स्वीकारणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आपण तरुणाईनं एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे तुम्ही अपूर्ण असलात तरी सुंदर आहात, तुम्ही संघर्ष करत असलात तरी सक्षम आहात, तुम्ही हरवल्यासारखं वाटत असलात तरी तुमच्यात क्षमता आहे. फक्त तुमच्या स्वप्नांना वेळ द्या,

त्या मनाचं ऐका, स्वतःवर प्रेम करा, अपयशाला घाबरू नका. कारण प्रत्येक यशस्वी व्यक्ती कधीतरी नवखी होती, घाबरलेली होती, गोंधळलेली होती. या वेगवान जगात स्वतःचा श्वास ऐकू येणं, स्वतःचा आवाज ओळखू येणं आणि स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहणं हाच तरुण राहण्याचा खरा मार्ग आहे. कारण तरुणपण म्हणजे फक्त सेल्फीज, ट्रेंड्स किंवा फॅशन नाहीये, तर तरुणपण म्हणजे आशा, धैर्य आणि जिद्द आहे. काळ बदलत राहील, तंत्रज्ञानही बदलेल, जगाचा वेगही वाढेल, पण मनातली स्वप्न जिवंत ठेवणारी माणसं कधी सरवत नाहीत. म्हणून धावा, पण स्वतःला हरवू नका. स्वप्न पहा, पण स्वतःवर प्रेम करायलाही विसरू नका. यश मिळवा, पण मन शांत ठेवणाऱ्या गोष्टी जपा. कारण शेवटी आयुष्य ही स्पर्धा नाहीये, तर तो अनुभवांचा प्रवास आहे. आणि त्या प्रवासात तरुण राहणं हीच सर्वात सुंदर कला आहे. तर मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण सध्या घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्या

तर मंडळी, कार्यक्रमात वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: युववाणी हा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी.
1: श्रोते हो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
2: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर N राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही सूरगौरव संध्या.

0: जागतिक अन्न पुरवठा साखळी म्हणजे काय, जागतिक पातळीवर आयात निर्यात कशी चालते, अशा वेगळ्या विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका बलसागर भारत हो. अन्न तंत्रज्ञ भूषण येंगडे यांची मुलाखत. बुधवार दिनांक 20 मे रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 21 मे रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारत हो.
1: मध्यम लहरी 537.6 MHz तसंच 558 kHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव. नागपूर जिल्ह्यातील कोराडी इथल्या श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात उभारण्यात आलेली 206 फूट उंच भव्य हनुमान मूर्ती उद्घाटनासाठी सज्ज. विदर्भात उन्हाचा तडाखा, उद्या आणि परवा अकोला अमरावतीमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता. आता सविस्तर बातम्या. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाही. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेश पत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलंय. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी युएईला पोचतील. तिथं त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायन अल नाहयान यांची भेट नियोजित आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटिन यांच्याबरोबर चर्चा करणार आहे. आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टर्न यांच्यासह पंतप्रधान द्विपक्षीय चर्चा करणार आहे. चौथ्या टप्प्यात पंतप्रधान सोमवारी नॉर्वेमध्ये 3rd भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होणार आहे. भारताच्या पंतप्रधानांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल. आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान इटलीचे राष्ट्रपती सर्जिओ मॅटारेला यांची भेट घेतील आणि प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील. अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय. देशात इंधन पुरवठ्याची कोणतीही समस्या नसल्याचं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज स्पष्ट केलं. पश्चिम आशियातली परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारनं एलपीजी उत्पादन दररोजच्या 35 ते 36 हजार टनांवरून 54 हजार टन इतकं वाढवलंय असं ते म्हणाले. नवीलीच्या सीआयआय वार्षिक व्यापारी शिखर परिषदेत ते बोलत होते. देशात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. पंतप्रधान मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनाकडे सावधगिरीचा इशारा म्हणून पाहिलं पाहिजे आणि पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे देशावर परकीय चलनाचा ताण येऊ नये या दृष्टीनं उपाययोजनांचा विचार केला पाहिजे असं पुरी म्हणाले. महात्मा गांधी यांच्या स्वदेशीच्या विचारालाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे नेलं असून देशाची संपत्ती देशातच राहणं आवश्यक असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. स्वदेशीच्या मुद्द्यावर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना त्यांनी पेट्रोल डिझेलला इथेनॉल आणि विजेला सोलर हा प्रभावी पर्याय असल्याचं सांगितलं. चार्टर्ड विमानाचा वापर केवळ तातडीच्या कामांसाठी वर्षातून 4-5 वेळाच केला जातो आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांची मंजुरी आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. प्रशासकीय बैठका प्रामुख्यानं ऑनलाईन घेतल्या जात असून विरोधक सततच्या पराभवामुळे अस्वस्थ झाल्याची टीका बावनकुळेंनी केली. महाराष्ट्राच्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आरोग्य सेवेची मशाल तेवत ठेवणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा आज नवी दिल्ली इथं गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस 2026 निमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उज्ज्वला सोयम यांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल प्रतिष्ठित राष्ट्रीय फ्लॉरन्स नाइटिंगेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या विशेष सोहळ्यात देशातून निवडक 19 नर्सिंग अधिकारी कर्मचारी यांचा त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा, आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव उपस्थित होत्या. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. ओलावर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर FIR दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तशा आशयाचं पत्र महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना सरनाईक यांनी पाठवलंय. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून विविध ॲप्सच्या माध्यमातून कोणतीही वैध परवानगी, शासन मान्यता किंवा परिवहन विभाग नियमांचं पालन न करता

0: प्रवासी वाहतूक सुरू आहे. विशेषतः रॅपिडो सारख्या संस्थांच्या अनाधिकृत बाईक टॅक्सींचं प्रमाण वाढत असून ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमांद्वारे कळवलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर जिल्ह्यातील कोराडी इथल्या श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात उभारण्यात आलेली 206 फूट उंच भव्य हनुमान मूर्ती उद्घाटनासाठी सज्ज झाली आहे. या मूर्तीचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
1: आणि मूर्तीचा साईज बघितला तर 162 फूटचे हनुमंतरायाची मूर्ती विराजमान झालेली आहे. आता कामाचे सुरू आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांच्या हस्ते या मूर्तीचा जो उद्घाटन सोहळा आहे तो या ठिकाणी होणार आहे. लोकार्पण सोहळा होणार आहे. प्रोजेक्ट हनुमान चालीसा दिसेल आणि मूर्ती वेगवेगळ्या रूपात दिसेल असं प्रोजेक्शन आम्ही या ठिकाणी करतो आहे. मूर्तीच्या खालच्या भागाला जो एक मोठी गुफा आहे त्या गुफेमध्ये हनुमानजीचे संपूर्ण 17-18 जे अत्यंत महत्वाचे त्यातील क्षण आहे त्या क्षणाचंही प्रेझेंटेशन या ठिकाणी करण्यात येणार आहे.
0: तब्बल 206 फूट उंच आणि सुमारे 162 फूट विस्तार असलेली ही प्रतिमा दूरवरूनही भाविकांचं लक्ष वेधून घेणार आहे. या मूर्तीचं विशेष आकर्षण म्हणजे अत्याधुनिक प्रोजेक्टरच्या माध्यमातून सादर करण्यात येणारी हनुमान चालीसा. यामुळे भाविकांना भक्तीचा एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव घेता येणार आहे. विदर्भात पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून आज दुपारी 2:30 नोंदवलेल्या तापमानानुसार अकोला जिल्ह्यात 44.9°C इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. अमरावती इथं 44.6 तर वर्धा इथं 43.2 आणि नागपूरसह बुलढाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 42°C पुढे आहे. अकोला जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून उद्या आणि परवा अकोला आणि अमरावती जिल्ह्यात येलो अलर्ट कायम राहणार आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल धर्मशाला इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळात गोंदिया आणि राजनांदगाव रेल्वे स्थानकावर स्वयंचलित विक्री मशीन ऑटोमॅटिक वेंडिंग मशीन सेवा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना खाद्यपदार्थ आणि पेय सहज, जलद आणि स्वच्छ पद्धतीनं उपलब्ध होणार आहे. मंडळ रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंग यांच्या नेतृत्वात ही सेवा सुरू करण्यात आली आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावी या दृष्टीनं राज्य सरकारनं घर बांधणी आणि अग्रिम म्हणून 1,768 कोटी रुपये मंजूर केले आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5,459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार सन्मान. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव. नागपूर जिल्ह्यातील कोराडी इथल्या श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात उभारण्यात आलेली 206 फूट उंच भव्य हनुमान मूर्ती उद्घाटनासाठी सज्ज. आणि विदर्भात उन्हाचा तडाखा. उद्या आणि परवा अकोला, अमरावतीमध्ये उष्णतेची लाट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. शेअर बाजार

0: आज सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार आहे, मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्रं नोंदी दिल्या जातील, तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएस सह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा नाशिकमध्ये इंदिरानगरचा रहिवासी आहे. या अटकेविषयी नाशिक शहर झोन 1 चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण म्हणाले.
1: सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याची विनंती आली होती, त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे. पथकानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.
0: नीट यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील दोषींना अटक करून त्यांना तुरुंगात पाठवलं जाईल. विद्यार्थ्यांनी भरलेलं परीक्षा शुल्क परत केलं जाईल आणि पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतंही अतिरिक्त शुल्क घेणार नसल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी आज सांगितलं. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. पुन्हा होणारी परीक्षा निपक्ष पद्धतीने होईल असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमाद्वारे कळवलं आहे. राज्यात पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याला आज राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठी विशेष निधी समितीची 50वी बैठक आज राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत लोकभवन इथं झाली. या बैठकीत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पुनर्स्थापना उपक्रमांना संस्थात्मक पाठबळ देणं, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणं, निधीच्या योग्य आणि पारदर्शक वापरावर देखरेख ठेवणं हा या समितीचा उद्देश आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावीत यादृष्टीनं राज्य सरकारनं घरबांधणी अग्रिम म्हणून 1,768 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5,459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या पाहता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथ ग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नियोग, अतुल बोरा आणि चरण बोरू या चार आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

0: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. पश्चिम आशियातलं युद्ध संपण्याच्या बाबतीत असलेली अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती यामुळे आजही देशातल्या शेअर बाजारात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1456 अंकांची घट झाली आणि तो 74,559 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 436 अंकांची घसरण नोंदवत 23,380 अंकावर बंद झाला. माहिती तंत्रज्ञान, बांधकाम उद्योगातले समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. परकीय चलन विनिमय बाजारात रुपया आज 35 पैशांनी घसरला, त्यामुळे एका डॉलरसाठी 95.63 रुपये मोजावे लागत होते. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव स्वयं यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी स्वयं यांना हा पुरस्कार देण्यात आला. प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचे प्रतीक असलेलं पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. नवा आयकर कायदा 2026 हा करदात्यांना केंद्रस्थानी ठेवून बदलता काळ आणि डिजिटल युगाचा विचार करून तयार केला आहे, असं प्रतिपादन मुंबई विभागाचे प्रधान आयकर आयुक्त आलोक कुमार यांनी आज केलं. या कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या प्रारंभ 2026 या कार्यक्रमात ते बोलत होते. आत्मनिर्भर भारत हा या कायद्यामागचा विचार असून विकसित भारत 2047 ध्येय पूर्ण करण्याच्या दृष्टीनं एक सक्षम करप्रणाली तयार करायचा याचा उद्देश आहे, असं त्यांनी सांगितलं. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सुतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 1985 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. प्रख्यात आंबेडकरी विचारवंत आणि साहित्यिक डॉक्टर प्रशांत खरात यांचं आज नागपुरात निधन झालं. 1 मे रोजी हृदयविकाराचा झटका आला, रुग्णालयात दाखल. विचारसरणी, साहित्य चळवळ तसंच मराठी साहित्याचा अभ्यास आणि समृद्ध साहित्य निर्मितीसाठी समर्पित केलं. त्यांच्या निधनाबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्या सामना होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हवामान. गेल्या 24 तासात मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1,450 अंकांनी घसरला. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
2: संध्याकाळचे 7:10 आणि 30 सेकंद झालेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 दरम्यान. एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.

प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्यावी. वेबसाईट अशी आहे http://awards.gov.in http://awards.gov.in या वेबसाईटला अवश्य भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. त्याचप्रमाणे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. आता यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्व स्वागत. जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवरील कर्ज या देशाच्या GDP अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा अधिक असल्याचं एका अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालं.

0: आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी अमेरिकेकडे काय पर्याय उपलब्ध आहेत, भारताची याबाबतची काय भूमिका आहे, अशा विविध पैलूंवर ज्येष्ठ अर्थतज्ञ दीपक घैसास यांच्याशी केलेली चर्चा ऐकूया. जागतिक स्तरावर सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवरील कर्ज हे देशाच्या एकूण आर्थिक उत्पन्नापेक्षा अधिक झालं आहे, याची कारण मीमांसा काय कराल?
1: अमेरिकेचं राष्ट्रीय कर्ज त्याच्या एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या म्हणजे GDP याच्यापर्यंत May 26 जी आकडेवारी आली आहे त्याच्याप्रमाणे साधारण 101% ते 119% याच्या दरम्यान पोहोचलेलं आहे. आणि ही ऐतिहासिक कर्जवाढ म्हणायला लागेल, कारण प्रमुख त्याची कारणं मात्र अशी आहेत की एक तर साहजिक उत्पन्न आणि खर्चामध्ये तफावत आहे आणि सरकारचा खर्च GDP साधारण 23.3% आहे आणि उत्पन्न 17.5% फक्त आहे आणि तफावत भरून काढण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यायला लागतं, त्यामुळे ते कर्जाची मुख्य झालेली आहे. व्याज आतापर्यंत जे आहे की साधारण 32 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी म्हटल्यानंतर 34 ट्रिलियन डॉलरचं कर्ज, याचा अर्थ साधारण 1 ट्रिलियन डॉलर पर्यंतच फक्त व्याजाचा बोजा अमेरिकन इकॉनॉमीवर आहे आणि तोच साधारण 2020 पर्यंत हा व्याजाचा परतावा त्यांना साधारण GDP 4% होणार आहे. आणि मला वाटतं कोणत्याही इकॉनॉमी करता 4% GDP व्याज देणं हे खूप खर्चिक बाब असते. तिसरी गोष्ट महत्वाची आहे की लोकसंख्या जी आहे अमेरिकेची ती साधारणतः एजिंग होते, म्हणजे बेबी बुमर होती पिढी ती आता निवृत्त होती आहे, त्यामुळे त्यांना सोशल सिक्युरिटी आणि मेडिकेअर आताची बहुतेक सगळी अध्यक्षीय निवडणुका या मेडिकेअर वर आधारित असतात की तुम्ही काय काय योजना करताय, पण त्याचा खर्च मात्र म्हणजे मेडिकल इन्शुरन्स म्हणा यासाठी खर्च एजिंग पॉप्युलेशनमुळे म्हणजे वृद्ध होणाऱ्या पॉप्युलेशनमुळे त्यांच्यावर खूप मोठा बोजा पडतोय. आणि आरोग्य सेवांच्या वाढत्या किमतीमुळे सरकारला या योजनांसाठी अधिक निधी द्यावा लागतोय, तो या कर्जातून उभा केला जातोय. पुढचं म्हणजे कर कपात करायला त्यांनी सुरुवात केली होती, कारण राजकीय कारणांसाठी म्हणा 2017 टॅक्स अँड जॉब्स ऍक्ट म्हणून त्यांचा जो नवीन आला होता त्याच्यामध्ये कॉर्पोरेट आणि वैयक्तिक करात महसूल खूप प्रमाणात कमी झाला आणि त्यामध्ये COVID-19 आलं आणि त्यामध्ये आता युक्रेन रशिया आणि मध्य पूर्वातलं युद्ध या सगळ्या कारणांमुळे हा कर्जाचा बोजा अमेरिकन इकॉनॉमीवर दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय.
0: सध्याच्या इराण विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम म्हणून अमेरिकेचे कर्ज वाढलं आहे असं वाटतं का? या स्थितीमुळे अमेरिकेसमोर आता नवं संकट उभं राहिलं आहे असं म्हणता येईल का?
1: इराणच्या युद्धामुळे आणि आपण आता जे बघतोय की साधारण 20% पूर्ण जगातली ऑइल सप्लाय हा या त्या हॉर्मुझच्या हातातून होतो की जो सध्या इराणनी बंद केलाय आणि त्यामुळे नॅचरली तेलाचा साठा जगात पुरवला जात नाहीये आणि त्यामुळे जी $60-70 पर्यंत किंमत होती ती साधारणतः दुप्पट होऊन $120 प्रति बॅरल किंमत झाली आहे. त्यामुळे अर्थात जगभराच्या एकंदमध्ये तेलाचा भाव अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलाय आणि तेलाचे भाव वाढले की पेट्रोल डिझेल गॅस या सगळ्यांचे भाव वाढून मग महागाईच्या चक्रात प्रत्येक इकॉनॉमी पडत असते आणि त्यामुळे जास्ती करून याचा दुष्परिणाम युरोपमध्ये जास्त जाणवतो आणि या इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत त्याच्यामध्ये जाणवतो. त्यामुळे अमेरिकेला सध्या कर्जातून कर्ज अशी त्यांची परिस्थिती झाली आहे, कारण युद्धासाठी अतिरिक्त नसल्यामुळे नवीन कर्ज काढण्याची एक बाब सतत तिथे डिस्कस केली जाते आणि त्यांना तसं करायला लागणार आहे आणि ते जर का झालं तर साधारण 2026 अखेरपर्यंत हा 101-119% आपण जो म्हणत होतो GDP कर्जाचा बोजा आहे तो एकंदर पुढे जाऊन 125% जायची शक्यता आहे आणि तो इराणच्या युद्धामुळे त्याचा खूप मोठा फटका ते लष्करी आव्हान जरी त्यांना वाटत नसलं तरी आर्थिक ओझं मात्र ते ठरत आहे असं मला स्वतःला वाटतं आणि अमेरिकन नागरिकांच्या राहणीमानात आणि भविष्याच्या सामाजिक योजनांमध्ये योजनांवर जे निधी असतात म्हणजे सोशल सिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो त्या निधीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवटी या युद्धाचे परिणाम आपल्या रोजच्या जीवनात होऊ शकते ती भीती इकॉनॉमिस्टनच नाही तर अमेरिकन जनतेला सुद्धा आता वाटायला लागली आहे.
0: यापूर्वी 1940-1950 दशकात अमेरिकेचा GDP देशाच्या एकूण कर्जापेक्षा कमी झाला होता, त्याची कारण काय होती आणि त्याचा अमेरिकेवर काय परिणाम झाला होता?
1: 1940 सुमारा जर का आपण बघितलं तर त्या दशकात म्हणजे साधारण सेकंड वर्ल्ड वॉरचं दशक म्हणता येईल त्याला, तर दुसऱ्या महायुद्धाचं अर्थव्यवस्थेवर सगळ्यांचेच परिणाम झाले आणि त्याला सुद्धा शस्त्र विमान जहाज यांच्या बनवण्यामध्ये बराचसा पैसा खर्च होत होता आणि त्यावेळेला जर का संरक्षण खर्च बघितला 1940 तर GDP जनतेम तो 1.7% होता, की जो 1945 पर्यंत तो

0: साधारण 37% केला. म्हणजे एवढ्या प्रमाणात त्यांनी संरक्षणावर खर्च करायला सुरुवात केली आणि आता त्याकरता त्यांनी युद्ध रोखे म्हणजे वॉर बॉन्ड्स ज्याला म्हणतो ते जनतेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं आणि वॉर बॉन्डच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांना देशाच्या युद्धाच्या प्रयत्नांना पैसा पुरवायला सांगितलं त्यांनी आणि त्याच्यामुळे अमेरिकेवर परिणाम झाले तर पोस्ट वॉर इकॉनॉमी याच्यामध्ये आर्थिक तेजी आली. पण युद्ध संपल्यानंतर अमेरिकन अर्थव्यवस्थेने वेगळाच वेग घेतला कारण जपान आणि युरोप हे सगळं उद्ध्वस्त झालेलं असताना अमेरिका उत्पादक शक्ती म्हणून मोठ्या प्रमाणात उभारणीस आली आणि त्यामुळे त्यांच्या जीडीपी त्याला वेगाने वाढत घेतला. लोकसंख्या त्याला बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की त्याला अमेरिकन लोकसंख्या वेगाने वाढत होती कारण मायग्रंट बरेचसे तिकडे येत होते त्यामुळे घरांची मागणी वाढली वस्तूंचा खप वाढला आणि त्यामुळे कर महसूल अमेरिकन इकॉनॉमीचा वाढला. एक तिथे जीआय बिल म्हणून जे आलं त्याच्यामुळे माजी सैनिकांना शिक्षण आणि घरांसाठी कर्ज मिळायला लागले पण त्यामुळे काय झालं की एकंदरीत अर्थव्यवस्था विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आणि काही प्रमाणात जी महागाई वाढली त्याचा फायदा इकॉनॉमीला असं झाला कारण महागाई ही नेहमी कॅलोस्ट्रॉसारखी असते की ती एका प्रमाणात वाढली तर त्याच्या शरीराला हवी असते पण त्याच्या प्रमाणाबाहेर वाढली तर मला शरीराला त्रास व्हायला लागतो. तर त्याप्रमाणे 46 किंवा 50 जर का तुम्ही बघितलं तर अमेरिकन कर्ज हे कारण त्याचवेळेला सुरू झालेलं होतं 19% होतं आणि 1955 पर्यंत त्यांनी 60% खाली आणलं होतं.
1: अमेरिकेच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा राष्ट्राचा एकूण कर्ज वाढल्याचा जागतिक स्थितीवर काय परिणाम होऊ शकतो?
0: माझ्या मते अमेरिकेत व्याजदर वाढले की त्याचा परिणाम अर्थात इतर सगळ्या देशात होतो त्यामुळे जागतिक स्तरावर जसं भारत आहे किंवा ब्राझील आहे ब्रिक्स कंट्री आहे त्यांच्यावर सुद्धा हा व्याजदराचा मोठा परिणाम होईल त्यामुळे विकसनशील देश आपण ज्याला म्हणतो त्याचं चलनाचं मूल्य घसरेल जो परिणाम आपल्याला आता दिसतोय की 94-95 पर्यंत रुपयाचा डॉलरचा भाव रुपयामध्ये गेलाय. हे जर का झालं तर अर्थात त्यामुळे एकंदर इकॉनॉमीचा बोजवारा म्हणता येणार नाही पण खूप प्रेशर खाली ती इकॉनॉमी येईल. त्याच्याबरोबरच मला वाटतं जागतिक महागाई एक मोठ्या प्रमाणात व्हायची शक्यता आहे कारण अमेरिकन कर्जाच्या संकटामुळे जर का अमेरिकेत त्यांनी नोटा छापायला ठरवलं की जसं त्यांनी पूर्वी एकदा केलं होतं 1-4 वर्षापूर्वी तर डॉलरचं मूल्य कमी होत जाईल आणि ते कुमकुवत झाला जर का डॉलर तर सोन्याच्या किमती वाढतील आणि सोन्याच्या किमती वाढत गेल्या आणि भाव वस्तूंचे डॉलरमध्ये न ठरवता पूर्वी जसं सोन्यामध्ये व्हायचे तसे व्हायची शक्यता आणि आपण ते बघतोय की सोन्याचे भाव आता जगात गेला पोहोचलायत आणि माझ्या मते ते सोन्याचे भाव आणखी याच्यापेक्षाही वाढत राहतील जर का अमेरिकन इकॉनॉमी सावरता आली नाही त्यानंतर. आणि त्याच्याशिवाय त्यांची इकॉनॉमी प्रॉब्लेम मध्ये आल्यानंतर अर्थात अमेरिकेची मदत करते बऱ्याचशा देशांना म्हणजे युनो म्हणा किंवा जागतिक बँक म्हणा किंवा नॅटो म्हणा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे या गरीब देशांसाठी काम करणाऱ्या लोकांना संस्थांना जी आर्थिक मदत केली जाते ती मला वाटतं कापायला ऑलरेडी सुरुवात केली आहे आणि त्याचाही परिणाम त्याच्यावर होईल. आणि आतापर्यंत आपण जे अमेरिकेमध्ये गुंतवणूक केली सेफ हेवन म्हणत होतो ती आता ते सेफ हेवन राहणार नाही आणि ज्यातून शेअर बाजार त्याच्यावर परिणाम होतो आणि तो दिसतोय आता आणि कदाचित 1929-30 मध्ये जे एक महामंदी ग्रेट डिप्रेशन आलं होतं तर त्या तशी परिस्थिती निर्माण होते की काय अशी एक भीती बहुतेक तज्ञांना वाटते. त्यामुळे भविष्यात जर का बघितलं तर शेअर बाजार मोठ्या घसरण्याची शक्यता आहे सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे आणि कदाचित डॉलरचा डॉमिनन्स जो आहे करन्सी म्हणून तो जाऊन त्याला एक अल्टरनेट शोधायची शक्यता किंवा एक बायलॅटरल म्हणजे दोन देशांच्या व्यवहारमध्ये डॉलर ऐवजी आपापल्या चलनामध्ये करायची एक प्रथा निर्माण जर का झाली तर त्यामुळे त्याला एक लॉंग टर्म धोका डॉलर करता आणि अमेरिकन इकॉनॉमी करता शक्यता याची आणि त्यामुळे एक जगात एक साधारण मल्टीपोलार आर्थिक व्यवस्था तयार होऊ शकेल आणि ती व्यवस्था लागू होत असताना त्याचे जे फायदे तोटे जे असतील त्याच्या शिळा हा बहुतेक इकॉनॉमीजना देशातल्या द्यायला लागेल. त्यामुळे तो धोका आहे किंवा भारतासारख्या देशाला सुद्धा काही संधी मिळू शकतात त्याच्याकडे आपल्या इकॉनॉमीजने किंवा सरकारने लक्ष देणं जरुरी आहे.
1: सध्याच्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी अमेरिकेसमोर काय पर्याय आहेत?
0: अमेरिकेकडे उपाय करणं अत्यंत जरुरी आहे तर परंतु त्यांनी जे टॅरिफ सारखं जे अस्त्र वापरायचा प्रयत्न केला इकॉनॉमी सुधारण्यासाठी मला सुद्धा वाटतं की ते टॅरिफ म्हणून जे अस्त्राचा वापर केला तो संपूर्ण फसलाय आणि अमेरिकन कोर्टाची बातमी आली की त्यांनी 10% जे टॅरिफ ठेवलं होतं सरसकट ते त्यांनी इलिगल ठरवलं त्यामुळे ते त्याला कंपल्सरी पाठी घ्यायला लागणार आहे आणि त्यामुळे अमेरिकेसारख्या देशाला सध्या मला वाटतं डेफिसिट फायनान्सिंग कमी करून इतर खर्चांना कपात लावून आपलं जास्ती आणखीनचं कर्ज न घेता आणि कुठच्याही देशात जाऊन युद्ध न करण्याची जर का त्यांनी काळजी घेतली कारण माझ्या मते त्याचा टू मेक अमेरिका ग्रेट असं त्याचं जे एक धोरण आहे अर्थात सदस्यांचं त्याच्यामध्ये इराण सारखी युद्ध मला वाटतं बसवा कामा नाही बसत नाहीत परंतु हे शेवटी राजकारण आहे आणि प्रत्येकाचे इगोज त्याच्यामध्ये येतात पण हे सगळे बाजूला सारून जर का जेन्युइनली अमेरिकेला प्रयत्न

0: करायचे असतील तर त्यांनी परिसर काही युद्ध थांबवून आपले लष्करी बेस सगळीकडे आहेत त्यांच्यावर नियंत्रण आणून अमेरिका प्रत्येक देशात जाऊन आर्थिक जी लुडबुड करते ती कमी करून आपल्या इकॉनॉमीवर जर कॉन्सन्ट्रेट केलं तर त्याचा फायदा मला वाटतं त्यांना होईल. त्यामुळे विचारपूर्वक चांगल्या इकॉनॉमीचा सल्ला घेऊन जर का काम केलं तर मला वाटतं अमेरिका परत वरती येऊ शकेल.
1: भारत किंवा अन्य देश अमेरिकेतील या स्थितीकडे कसं पाहतात?
0: विकसनशील देशांसाठी भारतासारख्या किंवा चायनासारख्या सुद्धा आपल्या देशात महागाई रोखण्यासाठी व्याजदराकडे जास्त लक्ष द्यायला लागले आणि आपल्याकडे मला वाटतं आरबीआय सारखी जी ऑर्गनायझेशन आहे ती त्याच्याकडे लक्ष देऊन असते आणि व्याजदराचा उपयोग ते अतिशय चांगल्या तऱ्हेने करू शकतात. त्यामुळे ग्लोबल इन्फ्लेशन आणि कंट्री इन्फ्लेशन या दोघांचे जे काही दुष्परिणाम होऊ शकतात ते टाळण्याचं मात्र काम आता प्रत्येक देशाला करणं जरुरी आहे. आर्थिक मदतीत जे कपात होईल त्याच्यामुळे एक फायदा भारतासारख्या देशाला होईल की आता आपल्याला लोकांना जाऊन मदत करता येईल आणि त्याच्यामुळे गुडविल चांगली वाढवता येईल. एस्पेशली एज्युकेशन किंवा एन्व्हायरमेंट सस्टेनेबल एनर्जी या क्षेत्रांमध्ये मला वाटतं भारतासारख्या देशाला खूप चांगला आता स्कोप आहे. हे करता आलं आपल्याला तर मला वाटतं रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण व्हायची शक्यता आहे. भारतातलं मॅन्युफॅक्चरिंग मेक इन इंडिया आपण जो कॅम्पेन करतोय त्याच्याकरता चांगली परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि इतर देशांमध्ये किंवा अमेरिकेसारख्या देशांमध्ये जर का गुंतवणुकीला जास्त स्कोप नसेल त्या गुंतवणूकदारांचा कॉन्फिडन्स नसेल तर तो पैसा भारतामध्ये इन्व्हेस्ट होण्याची शक्यता आहे. ह्या माझ्या मते जास्त मोठ्या संधी आहेत. पण त्याचबरोबर भारताची इकॉनॉमी तेवढी नसली तरी सुद्धा थोड्याफार प्रमाणात अमेरिकन एक्सपोर्टवर अवलंबून असले तर ते एक्सपोर्ट करण्याची शक्यता आहे आणि परकीय चलनाचा आपला साठा आहे त्याचा आपोआप व्हॅल्यू कमी होत राहील त्यामुळे त्याच्याकरता सुद्धा त्यांनी एक परकीय चलनाचा साठा कोणत्या चलनात ठेवायचा याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. तीन त्याचप्रमाणे स्वतःच्या करन्सीचा म्हणजे युआनचा जास्तीत जास्त वापर करायचा प्रयत्न करेल. चीनकडे अमेरिकन ट्रेझरी बॉन्डचा मोठा साठा आहे त्यामुळे चीन जपान या सगळ्या देशांनी जर का हे अमेरिकन बॉन्ड विकायला सुरुवात केली तर माझ्या मते शस्त्रांनी जी साधता येणार नाही ते सगळं या चीन आणि जपानने बॉन्ड विकून त्यांना अमेरिकेवर दबाव टाकण्याचा चान्स मिळू शकेल आणि त्याच्यामुळे अमेरिकन इकॉनॉमीला होणारे डॅमेज फार मोठ्या प्रमाणात असेल. माझ्या मते सर्व वाईट परिस्थिती युरोपाची आहे कारण युरोप बऱ्याचशा संरक्षणामध्ये अमेरिकेवर अवलंबून होता आणि जर का तो नॅटोचा खर्च त्यांनी कमी केला तर युरोपियन देशांना सर्वात मोठा धोका असा की त्यांना जीडीपीचा बराचसा पैसा हा त्यांच्या संरक्षणासाठी करायला लागेल आणि नॅचरली त्यामुळे जे राजकीय किंवा आर्थिक आणि मार्केट इफेक्ट हे मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. त्यामुळे माझ्या मते भारताला खूप चांगली संधी उपलब्ध होऊ शकते फक्त आपली पावलं योग्य तऱ्हेने योग्य दिशेने आणि जपून टाकायला पाहिजे.
1: श्रोते हो, कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचं द्योतक म्हणजे त्या देशाचं सकल राष्ट्रीय उत्पादन असतं. आज जागतिक आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचं कर्ज या देशाच्या जीडीपी पेक्षा अधिक आहे. मात्र या स्थितीतून सावरण्यासाठी अमेरिकेकडून योग्य कार्यवाही होणं आवश्यक आहे, तरच जागतिक स्तरावर येऊ घातलेलं आर्थिक संकट टाळता येईल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअरन्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन अमिता बडे.

103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरीवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सायंकाळचे ठीक 7:30 झालेत. प्रसारित करीत आहोत कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सौजन्याने ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम किसान वाणी.

0: किसान वाणी कार्यक्रमामध्ये हेमा सोबत मी सुशांत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय.
1: सुशांत, आज आहे मंगळवार, भारतीय सौर 22 वैशाख शके 1948 आणि 12 मे 2025.

0: हेमा, आता बघ मे महिना आपण सुरू आहे आणि आता खरा हंगाम सुरू होतो तो खरीपाचा.
1: हो ना,
0: शेतकऱ्यांना लगबग असते आपल्या पिकासाठी मशागती, बियाणे आणि खताची जमवाजमव करण्यासाठी.
1: खरंच हे दिवस जे आहे तेव्हा आपण लागवड करण्याचे दिवस कमी असतात, म्हणजे थोडेसे कुठेतरी ते मोकळं असतात आणि जसं जे बाकीची शेतीची कामं आहे ते या दिवसात हे करत असतात, बरोबर ना.
0: परंतु आपण याकडेच लक्ष देऊन साध्य होणार नाही, तर परत काही गोष्टी आपल्याला साध्य कराव्या लागतील.
1: अच्छा, ते कोणते ते सांग ना.
0: बघ, फक्त बियाणं घेतलं म्हणून आपलं काम झालं असं नाही.
1: अच्छा, मग
0: आपण खरीपामध्ये असो की आपली शेती कसत असता, आपल्याला मृद आणि जलसंधारण याविषयी सुद्धा माहिती हवी.
1: अगदी बरोबर बोललास तू सुशांत. जसं बघ ना, आता महाराष्ट्रामध्ये एकूण ओलिताखालची जी जमीन आहे ना त्याचं क्षेत्र 85% क्षेत्र आहे आणि कोरडवाहू म्हणजे ही जी शेती आहे ही पर्जन्यावर आधारित आहे. या परिस्थितीमध्ये जसं विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये मूलस्थानी जसं मृद आणि जलसंधारणाबाबतच पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन आणि जलसाक्षरतेची मोहीम शेतकऱ्यांमध्ये राबवणे अगदी आवश्यक आहे, बरं का.
0: अगदी खरं बोलली. बघ, आता यामध्ये काय होतं ना,
1: हा,
0: की आपण शेतीला आडवाचर करणे,
1: अच्छा,
0: शोष खड्डे किंवा कंटूरसारा पद्धत किंवा डोंगरावरचं येणारं पाणी आपण कशा पद्धतीने जमिनीत मुरवू शकतो याचा वापर केला जातो.
1: अच्छा,
0: यामध्ये आपण कोरडवाहू शेतीमध्ये जमिनीवर पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जिथे पडतो तिथे जिरवल्यास, मुरवल्यास जमिनीमध्ये ओलावा दीर्घकाळ टिकून ठेवण्यास मदत होते.
1: अच्छा,
0: आणि याचा परिणाम होतो तो पीक वाढीवर आणि उत्पादन वाढ होते. शेतामध्ये पडणाऱ्या पावसाचा थेंब जिथे पडतो त्या ठिकाणीच मुरविणे, यालाच मूलस्थानी जलसंधारण असे सुद्धा म्हणतात.
1: अच्छा सुशांत, मला सांग की याचे नेमके फायदे काय आहेत.
0: हेमा, आपण बरेचदा लहान सहान गोष्टीकडे लक्ष देत नाही.
1: हो ना,
0: परंतु काय होतं ना, या मूलस्थानी जलसंधारणामध्ये पावसाचे पाणी शेतात मुरविले जाते.
1: अच्छा,
0: जमिनीत ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो. आताच बोललो होतो मी, पावसाची उघडीप असताना पिकांना ताण बसत नाही, जमिनीची होणारी धूप कमी होते, सोबतच जमिनीची सुपीकता टिकून राहते, पिकाचा उत्पादनात वाढ होते. 1 इंच जमीन तयार होण्यासाठी बराच कालावधी लागतो. म्हणून आपल्याला जमिनीची जडणघडण असो किंवा जमिनीची धूप या माध्यमातून म्हणजे मृद आणि जलसंधारणाच्या माध्यमातून आपण साधू शकतो.
1: खरंच सुशांत, तू अगदी महत्वाची माहिती सांगितली आणि मला वाटतं याच विषयावर जर एखाद्या तज्ञांचं जर भाषण आपल्या शेतकरी बंधू आणि भगिनींना ऐकवलं तर.
0: चला तर ऐकूया, कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाई येथील स्नेहा वेलादी यांचं मृद आणि जलसंधारण या विषयावरील हे भाषण ऐकूया.

नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, मी आज आपल्याला समृद्ध संधारणाविषयी तसेच जलसंधारणाविषयी थोडक्यात माहिती देते. आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचा जो सरासरी पडणारा पाऊस आहे जो की 1231 mm इतका आहे, आणि ह्या पडणाऱ्या पावसाच्या भरोशावरच आपण तर

शेतकरी बंधूंनो, आता जी महत्वाची गरज जी आहे, आपण आता पुढचा जो येणारा काळ आहे किंवा पुढचे हे जे येणारे दिवस आहेत, तर याच्यामध्ये आपण संधारण म्हणजे जे काही पडणारं हे पावसाचं पाणी आहे ज्याला आपण जलसंधारण म्हणतो, तर हे जलसंधारण करणे किती गरजेचं आहे. कारण आताच जर उपलब्ध पाणी आताच आपल्याकडे नसेल तर भविष्यामध्ये पुढच्या काळामध्ये आपल्याला पाण्याची जी टंचाई आहे ती नक्कीच जाणवणार आहे. आणि शेती ही आहे ही विना पाण्याने शेती होणार नाही. तर शेतकरी बंधू

पाहिजे. म्हणजे आपला उद्देशच हा असला पाहिजे की जणू ही आपली शेती जी आहे हेच एक लघु पाणलोट क्षेत्र आहे, आता या उद्देशाने आपण पुढे जायला पाहिजे. येत्या काळात जर आपण बघितलं तर आपण आपल्या गाव स्तरावर सुद्धा या पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन करायला हवे. आपलं शेत हेच एक सूक्ष्म लघु पाणलोट क्षेत्र समजून शेताचे आपले जे चार धुरे आहे त्याच्या आत आपण हा पडणारा पाऊस आहे हा मुरवला पाहिजे. मूलस्थानी जलसंधारण मृदसंधारण केल्यानंतर सुद्धा जे उरणारं जे पावसाचं जे पाणी आहे जे बाहेर होऊन जातं ते आपण शेततळ्यांमध्ये आपण त्यात टाकलं पाहिजे, जेणेकरून या शेततळ्यांमध्ये आपल्याला संरक्षित ओलितांची सोय होईल. म्हणजे जो दोन पावसामध्ये पडणारा जो खंड आहे त्यावेळेस आपल्याला या ओलिताची सोय होईल. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला सांगायचं असं आहे की जे समोर म्हणजे भविष्यामध्ये जो येणारा आपला काळ आहे, जसं जागतिक पाणी संशोधन परिषदेच्या अंदाजानुसार सुमारे येत्या 20 ते 25 वर्षात जवळजवळ 40 ते 50% पाण्याच्या वापरामध्ये आपली वाढ होणार आहे. त्याच्यामुळे हे पाणी जे आहे हे संधारण करणे किंवा हे साठवून ठेवणे अतिशय गरजेचं आहे. आजही तलावावर जे काही पडणारं पाऊस आहे याच्यामधला 42% इतका पाऊस हा समुद्रामध्ये वाहून जातो. त्यामुळे पुढील काळामध्ये हे जे समुद्रामध्ये वाहून जाणारं हे पाणी आहे हे आपल्याला जलसंधारणाच्या माध्यमातून विविध उपचाराच्या माध्यमातून हे अडवणे आवश्यक आहे. आणि यासाठी आपण शेतकरी बंधूंनी शेती तर आपल्याला करायचीच आहे, पण सोबतच आपण जलसाक्षर म्हणजे पाणी वापरासंबंधी आपण साक्षर होणं फार महत्वाचं आहे. जे काही आपलं जे जलस्त्रोत उपलब्ध आपल्याकडे पाण्याचे स्त्रोत आहे त्याच्या क्षमतेचा आपण विचार केला तर नद्यांच्या तुलनेमध्ये जे गावामध्ये तलाव आहे शेततळ आहे याच्यामध्ये 10 पटीने पाणी जे आहे ते जास्त आहे. ज्या जमिनीचा जो ओलावा आहे तो नदीपेक्षा हा जास्तच असतो नेहमी. तर बदलत्या वातावरणामध्ये आणि भविष्यामध्ये कोरडवाहू शेतीमध्ये या जे स्त्रोत आहे याचा आपल्याला चांगला योग्य असा वापर करायचा आहे. त्याच्यासाठी जसं शेततळे आहे याच्यामध्ये आच्छादन तसेच आधुनिक सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब आपण प्रत्येक शेतकऱ्याने आतापासूनच करणे गरजेचं आहे. जून ते जो ऑक्टोबर महिन्यामध्ये हा पाऊस किती पडला यापेक्षा तो कसा पडला याला आपल्या कोरडवाहू शेतीमध्ये जास्त महत्व आहे. आणि पावसाळ्यात एकूण पाऊस थोडा कमी जरी पडला पण ठराविक अंतराने हमखास पडला तर त्याचे महत्व फार मोठे आहे आणि अशा पावसात पिके हमखास चांगली येतात. सोबतच आपल्याला पावसाचे पाणी आहे हे शेतातच मुरवायचे आहे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की आपली शेती हीच लघु पाणलोट क्षेत्र आहे, या अनुषंगाने आपण विचार करून जे पावसाचं पाणी आहे ते आपण शेतामध्येच पुरवलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला जी मशागत आपण जी करतो आहे ती उतारायला आडवी मशागत, त्यासोबतच एक तास आड किंवा प्रत्येक तासाला आपल्याला डवऱ्याच्या जानकुळाला दोरी बांधून आपण सऱ्या काढून त्या माध्यमातून सरी वरंबे किंवा गादी वाफे अशा प्रकारे रान बांधणी सुद्धा करू शकतो. हे आपण सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल या पिकांमध्ये अशा प्रकारे आपण सरी काढून रान बांधणी करू शकतो. यामुळे काय होईल की जे पावसाचे जास्तीत जास्त पाणी जे आहे ते शेतामध्ये ओलावा वाढेल आणि उर्वरित जे पावसाचे पाणी आहे ते शेततळ्यामध्ये आपण जमा करू शकतो. त्यामुळे अशा प्रकारे आता आपल्याला मूलसंधारण व जलसंधारण करून आपल्याला पडणारं जे पावसाचं पाणी आहे ते आपल्याला शेतीमध्येच मुरवायचं आहे. आणि जलसंधारण तर आपल्या करायचंच आहे, सोबतच आपल्याला जमिनीची जी धूप आहे ह्या पडणाऱ्या पावसामुळे होणारी जी जमिनीची धूप आहे म्हणजे जी आपली पोषक पिकाला जी पोषक असणारी जी माती आहे ती माती जी वाहून जाते तर ती माती सुद्धा आपल्याला या जलसंधारण करताना ती मातीचं सुद्धा आपल्याला संधारण करायचं आहे. मातीचे जे कण असतात जे जमिनीपासून वेगळे होऊन एका ठिकाण्याहून दुसऱ्या ठिकाण्यावर ह्या पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जातात याला जमिनीची धूप होणे म्हणतात. आणि शेतामध्ये अयोग्य रान बांधणी पाण्याचा अयोग्य वापर पाणी मुरवण्याची व्यवस्था नसणे आणि जो अपधाव होतो तो सुरक्षितपणे वाहून जाण्यासाठी योग्य ती व्यवस्था नसते अशा कारणांमुळे ही जमिनीची धूप होत असते. आणि ही धूप कमी करण्यासाठी आपण ह्या पावसाच्या हंगामामध्ये गवताची सुद्धा लागवड करू शकतो, ती फायदेशीर ठरते. आणि सोबतच त्यांचा जो उपयोग आहे जे आपले दुभते जनावरं असतील त्यांना चारा म्हणून होतोच, तसेच जमिनीवर आच्छादन निर्माण होऊन याने जमिनीची धूप देखील थांबते. जमिनीवर पडणारे पाणी जास्तीत जास्त जमिनीवर जिरवले जाईल किंवा शोषले जाईल व भूपृष्ठावरून वाहणारा अपधाव पाण्याचे प्रमाण

कमी होईल अशी आपण व्यवस्था करायला पाहिजे. पाण्याबरोबर वाहून येणारे जे गाळ आहे ते स्थापन घडवून आणण्याची सुद्धा व्यवस्थापन आपण करावी. तसेच पिकांची फेरपालट करून वेगवेगळ्या प्रकारची पिके आपण आलटून पालटून घ्यायला पाहिजे. पट्टा पेर पद्धतीचा वापर करून सर्वत्र सलग एकच पीक न घेता वेगवेगळ्या प्रकारची पिके वेगवेगळ्या पट्ट्यांमधून घ्यावी. शेतीमध्ये जी करावायची, आधी जसं मी सांगितलं, जी संपूर्ण मशागती असेल, जसे नांगरणी, कुळवणी, पेरणी, कुळवणी, ह्या सगळे जी कामे आहेत ती उताराच्या आडव्या आणि समपातळीत समांतर रेषेत करावी. जमिनीची धूप थांबवण्यासाठी समपातळीमध्ये उताराला आडवे वाफे करणे, पायऱ्यांचे मजगीकरण, तसेच ढाळीचे वरंबे इत्यादी आपण उपाययोजना करायला पाहिजे. धूप नियंत्रण करण्यासाठी जसं भुईमूग असेल, कुळीत, मटकी इत्यादी पिकांचा सुद्धा याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने, म्हणजे हे पिके अतिशय कार्यक्षम आहे. जसं आता मी तुम्हाला सांगितलं की पावसाचे जे पाणी आहे त्याचं योग्य पद्धतीने व्यवस्थापन करून त्याचा जो अपधाव आहे तो इकडे तिकडे न जाऊ देता तो आपल्या शेततळ्यामध्ये जाऊ दिल्यास जो संरक्षित ओली जो आहे तो आपल्याला याच्यामध्ये मिळेल. तर हे जे काही शेततळे आपल्याकडे शेतामध्ये उपलब्ध असतील, तर पाऊस सुरू होण्यापूर्वी या शेततळ्याचे नियोजन करणे सुद्धा गरजेचं आहे. तर शेततळ्यांची जी जागा आहे ती अशी असायला पाहिजे, म्हणजे शेतातील जर सर्व पाणी त्या निघलेल्या जागेवर एकत्र त्याच जागेवर येईल. आणि हे शेततळे बांधल्याच्या नंतर मान्सूनच्या सुरुवातीला आपल्याला शेततळ्यामध्ये अस्तरीकरण करायचं आहे, जेणेकरून शेततळ्यातील जे पाणी आहे ते जमिनीमध्ये ज्याचा अपव्यय होणार नाही तर त्याचा पाझर कमी होईल, यासाठी आपल्याला शेततळ्यामध्ये अस्तरीकरण करायचं आहे. आणि हे अस्तरासाठी माती, दगड, विटा, सिमेंटचं मिश्रण, चिकन माती किंवा आपण प्लास्टिक फिल्मचा सुद्धा वापर याच्यामध्ये करू शकतो. आणि प्लास्टिक फिल्म वापरत असताना त्याची जाडी जी आहे ती साधारण 300 ते 500 GSM असावी. आणि सिमेंट व मातीचं जर तुम्ही अस्तरीकरण करत असाल तर त्याचं प्रमाण 1:8 व जाडी 5 cm इतकी आपल्याला ठेवता येईल. तसेच या शेततळ्याची जी काळजी घ्यायची असेल, याचे नियोजन करायचे असेल, तर जर शेततळी जर ही काळ्या खोल जमिनीमध्ये बांधली गेली असेल तर अशा जमिनीमध्ये पाणी जास्त झिरपते, त्यामुळे पाण्याचे प्रमाण कमी राहते, परंतु तळ्यांमध्ये राहण्याचे प्रमाण जास्त असते. त्याच्यामुळे काही कालांतराने ही जी पाणी साठवण क्षमता आहे ही कमी होते. तर अशा प्रकारचे शेततळे घेण्यापूर्वी मृद आणि जल संधारणाचे उपाय जसं मी आधी सांगितलं ते त्यामध्ये करावेत. त्यामुळे पावसाचे जे वाहून येणारे पाणी आहे त्याच्याबरोबर वाहून येणारी जी गाळ आहे ती याच्यामध्ये येणार नाही. शेततळ्यामध्ये गाळ येऊ नये म्हणून जो पाण्याचा प्रवाह आहे, ज्या ठिकाणी शेततळ्यात पाणी प्रवेश करतो त्या अगोदर 2 बाय 2 बाय 1 मीटर आकाराचे खोदकाम करावे आणि पाणी ज्या बाजूने निर्गमित होते त्या ठिकाणी गवत लावावे. त्यामुळे गाळ जी आहे ती खड्ड्यामध्ये साचेल आणि प्रवाहाबरोबर आलेल्या गाळाची गवताच्या पानामुळेही गाळणी होईल. तर अशा प्रकारे आपण शेततळ्याचं सुद्धा सोबत नियोजन करू शकतो. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, आता आपल्याकडे शेतीमध्ये तर हा पर्याय आपल्याला उपलब्ध आहे की आपण शेतीमध्ये मूलस्थानी जल संधारण करू शकतो. त्यानंतर जे काही उरलेलं पाणी आहे ते आपण शेततळ्याच्या माध्यमातून त्याचं सुद्धा साठवण करू शकतो. सोबतच आपल्याला आणखी काही पर्यायाचा विचार केला पाहिजे, जसं की पुनर्भरण सर आहेत, रिचार्ज पीठ आहे, त्यानंतर शोष खड्डे आहेत. तर अशा प्रकारचे अगदी छोटे छोटे हे जे स्ट्रक्चर्स असतात तर याचं योग्य त्या वेळेवर याचं बांधणी करून आपण पडणाऱ्या पावसा नक्कीच मुरवू शकतो. पुनर्भरण सर याच्याविषयी सांगायचं झालं तर हे एक पाणलोटामध्ये अतिशय महत्वाचं एक काम आहे. पुनर्भरण सरामुळे होते काय की जे पाण्याचे स्रोत जे आहे नेहमी ते आपल्याला ते कायम राहण्यासाठी मदत होते. पाणी जमिनीच्या आत साठवून राहिल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन सुद्धा कमी होते. ज्या पाणलोटामध्ये नाला आहे, विहीर आहे, त्या नाल्याच्या खाली पुनर्भरण सर खोदावायचं असल्यामुळे नाल्याचा तळ जो आहे तो 4 ते 5 cm पर्यंत कच्चा मुरमाचा असावा लागतो. पुनर्भरण सर भरण्यासाठी लहान मोठ्या दगडांची आवश्यकता असे गड कमीत कमी अंतरावर उपलब्ध असावेत. नाल्याची रुंदी ही जवळजवळ 10 मीटर एवढी असेल तर नाल्यामध्ये 10 मीटर रुंद आणि 4 ते 60 मीटर खोलीचा खड्डा खोदावा. लांबी त्याची जवळजवळ 20 ते 30 मीटर उपलब्धतेनुसार ठेवावी आणि शक्यतो गोल दगड वापरणे इथे सोयीचे होते. दगड हे 20 ते 50 cm व्यासाच्या आकाराचे असावे. हे पुनर्भरण सर खोदत असताना कठीण खडक लागला तर उंचीही

आपल्याला तिथपर्यंतच ठेवायची आहे. आणि खोदकाम केल्यानंतर निघणारी माती नाल्याच्या दोन्ही काठावर आपल्याला समान पसरवायची आहे, जेणेकरून नाल्याचे काठ देखील याच्यामध्ये व्यवस्थित घट्ट बसले जातील. पुनर्भरण चर खोदल्यास जमिनीत पाण्याचे पुनर्भरण जवळजवळ 6 ते 7 महिने सतत होत राहते. जमिनीतील पाण्याचे पुनर्भरण पावसाचे पाणी एकत्रित करून साठवणे आणि त्याचा कार्यक्षम वापर करणे अतिशय महत्वाचे आहे. जमिनीमध्ये पावसाचे पाणी मुरवून भूगर्भातील पाण्याचा साठा वाढवण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या गाव पातळीवर, आपल्या शेत पातळीवर, तसेच आपल्या घराभोवतील देखील जे हे पडणारे पावसाचे पाणी आहे हे जमिनीत कसे मुरवता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. आणि ती सध्या गरज आहे, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला आणखी चांगल्या पद्धतीचं आयुष्य आपल्याला जगता येईल. त्यासोबतच रिचार्ज पीठ म्हणजे ज्या भागामध्ये विहीर नसेल तेथे आपण रिचार्ज पीठ तयार करू शकतो. आणि हे रिचार्ज पीठ तयार करून आपण जसं छतावरील किंवा इतर ठिकाणचे जे पाणी आहे ते आपल्याला जमिनीमध्ये मुरवता येतात. हे पीठ म्हणजे 2.5 ते 3 मीटर तसेच 1.5 ते 3 मीटर रुंदीची असते आणि यात मोठे दगड, छोटे दगड, वाळू, रेतीचा जो चाळा भरावा जो चाळा असतो तो आपल्याला भरायचा आहे आणि त्याचा जो पृष्ठभाग आहे तो कुठल्याही जाळेने झाकावा, जेणेकरून पाण्यासोबत जो येणारा कचरा आहे तो याच्यामध्ये येणार नाही. अतिशय सोप्या पद्धतीचं असं हे कन्स्ट्रक्शन आहे, जे आपलं पडणारे जे पाणी आहे आपण इथे अशा पद्धतीने मुरवू शकतो. त्यासोबतच शोष खड्डा जो आहे, जो आपल्या घरातील सांडपाणी किंवा पावसाचं पाणी सुद्धा आपल्याला मुरवण्यासाठी या सोप पीठचा वापर करता येतो. आणि हे शोष खड्डा जो आहे आपल्याला बनवायचा असेल तर हे 1.5 ते 2 मीटर ची आपल्याला लांबी आणि रुंदी 2 ते 2.5 मीटर इतका खोल खड्डा आपल्याला तयार करून त्यात दगड विटा भरून अशा प्रकारचा खड्डा करून ज्याला शोष खड्डा असं म्हणतात तर हा शोष खड्ड्याची सुद्धा आपल्याला निर्मिती करता येईल. शेतकरी बंधूंनो, सध्या जो आहे पाणी वापर आपण पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वास्तव्यास आहोत आणि या भागामध्ये निश्चित पावसाचा प्रदेश म्हणून आपण पूर्व विदर्भ म्हणा किंवा आपला चंद्रपूर जिल्हा हा आपला निश्चित पावसाचा असा प्रदेश आहे. परंतु जो खरीप हंगामामध्ये मान्सूनमध्ये हा पडणारा जो पाऊस आहे आणि हा कालावधी संपल्याच्या नंतर आपल्या इकडे जवळजवळ पाण्याची जी उपलब्धता आहे ती फार कमी होत असते, त्यामुळे रबिकाचं क्षेत्र देखील आपल्याकडे फार कमी आहे. त्याच्यामुळे कमी खर्चामध्ये अशा पद्धतीने जर आपण छोट्या छोट्या शोष खड्ड्यांची म्हणा पुनर्भरण पद्धतीचा जर आपण अवलंब केला तर निश्चितच हा पडणारा जो पाऊस आहे याला आपण मुरवू शकू, म्हणजे जल संवर्धन आपण एकूण करू शकू असा आपण विचार केला पाहिजे. यासोबतच एक कूपनलिकेचा जसं आपण विहीर पुनर्भरण करत असतो तर कूपनलिका पुनर्भरण हा एक सुद्धा आपल्याकडे पर्याय आहे. आपण आता सगळीकडे बघतोय शेतकरी बंधूंना कूपनलिकेचं सुद्धा प्रमाण फार वाढलेलं आहे, त्याच्यामुळे भूगर्भातील पाणी साठा जो आहे सगळीकडे विहिरीचं प्रमाण वाढलेलं आहे, कूपनलिका वाढलेला आहे, त्याच्यामुळे भूगर्भातील जो पाणी साठा आहे हा पण हळूहळू कमी होत आहे. तर विहीर पुनर्भरण तर आपण करतो हा एक पर्याय आहे आणि त्याला सोबतच कूपनलिका पुनर्भरण सुद्धा आपण करू शकतो. त्याच्यामध्ये बघायचं झालं तर पावसाचे जे पाणी आहे ते पुन्हा कूपनलिकेमध्ये सोडणे म्हणजेच कूपनलिका पुनर्भरण होय. आणि जर कूपनलिकेजवळ नाला अथवा ओढ्याचं पाणी जे आहे ते आपल्याला असेल आणि हे पाणी आपल्याला या कूपनलिकेमध्ये वळवता येईल तर ह्याकरिता कूपनलिकेच्या सभोवती 2 मीटर लांब, 1.5 मीटर रुंद आणि 2 मीटर खोल अशा आकाराचा आपल्याला खड्डा करायचा आहे. आणि या खड्ड्यातील उंची एवढा केसिंग पाईप जो असतो, ठीक आहे, तर या केसिंग पाईपच्या भागात 1 ते 2 सेंटीमीटर अंतरावर आपल्याला सर्व बाजूने 4-5 मिलीमीटर व्यासाचे छिद्र पाडायचे आहेत आणि या छिद्रावर जी नारळ दोरी असते ती गुंडाळायची आहे. खड्ड्यांचे 4 भागात विभाजन करून सर्वात खालच्या भागात दगड गोटे, त्यावरच्या भागात खडी, त्यानंतरच्या भागात वाळू आणि सर्वात वरच्या भागात चांगली धुतलेली स्वच्छ वाळू आपल्याला भरायची आहे. आणि अशा प्रकारे ओढ्याचे अथवा नाल्याचे जे गढूळ पाणी जे आहे ते या गाळणीतून स्वच्छ होऊन कूपनलिकेत जाईल आणि कूपनलिकेचे पुनर्भरण होईल. हे कूपनलिका पुनर्भरण करण्यासाठी साधारण 5,000 रुपये एवढा खर्च येतो. अतिशय कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे आपण कूपनलिकेचं सुद्धा पुनर्भरण करू शकतो, जेणेकरून भूगर्भातील पाणी साठ्यामध्ये वाढ होईल. पुनर्भरण करताना आपल्याला काही काळजी घ्यायची आहे, जसं की ओढ्याला जे येणारं पाणी आहे हे क्षार विरहित असावं, विहिरी पाणी तळापर्यंत पाईपद्वारे आपल्याला पोहोचवायचं.

आहे आणि पुनर्भरणापूर्वी आपल्याला दोन गाळणी खड्डे असायलाच पाहिजे. तर अशा प्रकारे आपण काही काळजी घेऊन अतिशय कमी साहित्यामध्ये जसं की लोखंडी ड्रिल, त्यानंतर गाळणी, धुतलेली वाळू, वाळूची चाळ, खडी आणि दगड गोठे, तर इतक्या अशा कमी साहित्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आपण पुनर्भरण करू शकतो. भविष्यामध्ये पुढचा जो येणारा आपला काळ आहे तर त्यावेळेस जर आपल्याला निश्चित पाण्याची उपलब्धता हवी असेल तर आतापासूनच या सगळ्या जलसंवर्धनाच्या, मृद संवर्धनाच्या ज्या उपाययोजना आहेत त्या आपण आतापासूनच करायला पाहिजे. अशा प्रकारे जलसंवर्धनाचे नियोजन करून आपण शाश्वत शेतीकडे कसं जाता येईल याचा आपण विचार करायला पाहिजे शेतकरी बंधूंनो. धन्यवाद.

0: सुशांत माहिती तर अतिशय छान अशी सांगितलेली आणि आपल्या शेतकरी बंधू आणि भगिनींना ही उपयुक्त माहिती मिळाली त्याचा नक्कीच फायदा होणार हो ना. चल तर मग एक संदेश आपण आपल्या शेतकरी बंधू आणि भगिनींना ऐकूया.
1: तो चला बोल पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
2: मतलब
1: देख बेटा तू जो ये अंधाधुंध रसायन आता है ना मिट्टी के तहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी. अरे पहले ऐसा नहीं था सुना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलाती थी शुद्धता झलकती थी माटी भी तंदुरुस्त और लोग. पहली वाली बात कहा
2: परंतु सभी डाले
1: सब नहीं आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत ही से फसल उगा रहे हैं खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
2: सच
1: है एक्सपीरियंस से बता रहे हैं धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
2: ठीक है भाई मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा.
3: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
0: सुशांत बघ ना वातावरणात बदल झाला की शेतकरी बंधू आणि भगिनींचे देखील काम बदलत असतात हो ना.
4: होय जसं की उन्हाळ्यामध्ये ऊन तापतंय पावसाळ्यामध्ये पाऊस पडतोय हिवाळ्यामध्ये धुके पडले की पिकावर त्याचा विपरीत परिणाम होतो
0: हो ना.
4: आणि या तिन्ही हंगामामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक पिकांची निरीक्षणे आणि त्यावरचे उपाय हे खूप महत्वाचे असतात.
0: हो म्हणूनच तर आपल्या या किसान वाणी कार्यक्रमात आपण हवामान अंदाज ऐकवत असतो बरोबर ना.
4: आणि हवामान अंदाज ऐकूनच शेतकरी आपली पिकाचे नियोजन ठरवत असतात.
0: चल तर मग आता आपल्या कार्यक्रमात ऐकूया हवामान अंदाज.

डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाई जिल्हा चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात आकाश अंशिक ढगाळ राहून 39 ते 43 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 ते 28 अंश सेल्सिअस राहून काही ठिकाणी तुरळक किंवा 1-2 ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामान्य सल्ला, वादळ वारा वाहण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी भाजीपाला फळबागा आणि इतर पिकाला पीक वाढीची अवस्था बघून आधार द्यावा. तापमान वाढण्याची शक्यता असून उन्हाळी मूग तीळ भुईमूग धान आणि भाजीपाला पिकांना उपलब्धतेनुसार आणि पिकांच्या आवश्यकतेनुसार ओलीत करावे. वादळी वाऱ्यासह हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे फळांची गळ आणि होणारे नुकसान टाळण्यासाठी फळांचा दर्जा खराब होऊ नये म्हणून भाजीपाला आणि फळ पिकांची बाजारयोग्य तयार फळांची काढणी करून विक्री करावी. तुरळक किंवा 1-2 ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता असून शेतकरी बंधूंनी धान पिकांची मळणी राहिली असल्यास त्यांनी मळणी करून बियाणे सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावी. दिकाने शेतकरी बांधवांनी ऊस आणि वादळी वाऱ्यामुळे फळांची गळ आणि होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि

फळांचा दर्जा खराब होऊ नये म्हणून फळ पिकाची बाजार योग्य त्यांची काढणी करून विक्री करावी. पक्वतेनुसार पक्व झालेले आंबा फळाची काढणी शक्यतो सकाळी 10 किंवा संध्याकाळी 4 नंतर करावी. उष्णतेमुळे आंबा फळांचे तापमान वाढून साखेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे काढणी केलेले फळ सावलीमध्ये ठेवावे. पशुपालकांसाठी पशुपालन सल्ला. विजांचा कडकडाट, मेघगर्जने आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेळ्या, मेंढ्या आणि इतर जनावर मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे. तापमानाची वाढ लक्षात घेता जनावरांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जनावरांना गोठ्याची सावलीची व्यवस्था करावी आणि स्वच्छ पाणी प्यायला द्यावे. पशुधनाकडून सकाळी 11 ते 4 काम करून घेऊ नये. जनावरांसाठी हिरव्या चारासाठी मका पिकाच्या आफ्रिकन टॉल आणि ज्वारी पिकाच्या पुसाचारी SSG 898 या वाणाची लागवड करावी. तापमान वाढण्याची शक्यता असून कुक्कुटपालन गृहात पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची भांड्यांची संख्या वाढवावी. स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात पाण्याची व्यवस्था करावी. तसंच खाद्य सकाळी आणि संध्याकाळीच्या वेळेसच द्यावे. तापमान वाढ होत असल्यामुळे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी कुक्कुटपालन शेडचे छप्पर गवत भाताचा पेंढा किंवा नारळाच्या झावळ्या यांनी झाकून त्यावर अति उन्हाच्या वेळी पाणी पडेल अशी व्यवस्था करावी. तसंच वारा वाहत असलेल्या दिशेने शेडच्या बाजूस पाण्यात भिजलेला बारदान किंवा गोंडपाट बांधावा. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, हे होतं प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाई जिल्हा चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक. नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सौजन्याने ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम किसान वाणी।

0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या

0: अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: श्रोते हो, आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही सूरगौरव संध्या.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास CBI करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. तमिळनाडूमध्ये जोसेफ विजय सरकारची उद्या बहुमत चाचणी. राजकीय उलथापालथींना वेग. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव. आणि शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट UG 2026 परीक्षा रद्द केल्याचं NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवला आहे. या प्रकरणी CBIने गुन्हा दाखल केला आहे. CBIच्या विशेष पथकांची स्थापना करण्यात आली असून त्यांना तपासासाठी विविध ठिकाणी पाठवण्यात आलं आहे. ही परीक्षा पुन्हा होणार आहे, मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी CBIला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील, तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं NTAनं म्हटलं आह. नीट ही परीक्षा MBBS सह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती.

0: 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा नाशिकमध्ये इंदिरानगरचा रहिवासी आहे. या अटकेविषयी नाशिक शहर झोन 1 चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण म्हणाले.
1: सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याची विनंती आली होती. त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. या आरोपी ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे. पथकानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.
0: नीट UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील दोषींना अटक करून त्यांना तुरुंगात पाठवलं जाईल असं राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं.
2: हमने इस मैटर को CBI को इंक्वायरी को दिया है और हम इस तरह के जितने लोग खुराफात किए हैं उनको जेल भेजेंगे ताकि बच्चों का भविष्य किसी भी प्रकार से एडवर्सली प्रभावित न हो. इसके साथ ही हमने यह भी कहा कि बच्चों के लिए हम दोबारा परीक्षा कराएंगे जो कि एकदम फेयर तरीके से होगी, जिसमें किसी भी तरह की अनियमितता नहीं होगी. हमने NTA के ऊपर जिम्मेदारी लेते हुए यह भी निर्णय लिया कि हम जो अगली परीक्षा दोबारा कराएंगे उसके लिए कोई एडिशनल फीस नहीं चार्ज करेंगे और हमने जो पहली बार जो परीक्षा कराई थी उसके लिए जो फीस ली थी उसको भी हम रिफंड करेंगे.
0: तमिळनाडूमध्ये TVKचे नेते आणि मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचं सरकार उद्या बहुमत चाचणीला सामोरं जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथींना वेग आला आहे. अण्णा द्रमुक पक्षातल्या एका गटानं विजय यांच्या पक्षाला पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला आहे. SP वेलुमणी आणि CV षणमुगम यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. पाठिंब्याचं पत्र त्यांनी विधानसभा अध्यक्षांना सोपवलं आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी अण्णा द्रमुकचे सरचिटणीस EK पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याचा पलानीस्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. मात्र पक्ष संघटनेच्या सचिव RS भारती यांनी हे आरोप फेटाळले आहेत. दुसरीकडे AMMK पक्षाचे आमदार S कामराज यांनीही विजय यांना पाठिंबा दर्शवला आहे. या निर्णयाबद्दल पक्षानं त्यांना निलंबित केलं आहे. दरम्यान मद्रास उच्च न्यायालयानं TVKचे आमदार श्रीनिवासा सेतुपती यांना बहुमत चाचणीत सहभागी होण्यापासून रोखलं आहे. तिरुपट्टूर मतदारसंघातून ते 1 मत अधिक मिळवून विजयी झाले आहेत. द्रमुकच्या उमेदवारानं त्यांच्या या विजयाला आव्हान दिलं होतं. तर मद्रास उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला सेतुपती यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे आणि उद्या या याचिकेवर सुनावणी होणार आहे. TVK पक्षाचे आमदार JCD प्रभाकर यांची तमिळनाडू विधानसभा अध्यक्ष म्हणून तर रविशंकर यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नेओग, अतुल बोरा आणि चरण बोरो या 4 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि राजप्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमाद्वारे कळवलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव स्वयं यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भ स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी स्वयं यांना हा पुरस्कार देण्यात आला. प्रमाणपत्र, 1 लाख रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पश्चिम आशियातलं युद्ध संपवण्याच्या बाबतीत असलेली अनिश्चितता, कच्च्या तेलाचे वाढलेले दर यामुळे आजही देशातल्या शेअर

0: बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवस अखेर 1456 अंकांची घट झाली आणि तो 74,559 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 436 अंकांची घसरण नोंदवत 23,380 अंकांवर बंद झाला. माहिती तंत्रज्ञान बांधकाम उद्योगातले समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. परकीय चलन विनिमय बाजारात रुपया आज 35 पैशांनी घसरला, त्यामुळे एका डॉलरसाठी 95.63 रुपये मोजावे लागत होते. भारत येत्या 14 आणि 15 तारखेला ब्रिक्स परिषदेत परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचं यजमानपद भूषवणार आहे. या बैठकीचं अध्यक्षपद परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर भूषवतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांना याबाबत माहिती दिली. या बैठकीत ब्रिक्स परराष्ट्र मंत्री तसंच सदस्य आणि भागीदार देशांचं शिष्टमंडळ प्रमुख सहभागी होतील. या बैठकीदरम्यान ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील, असंही त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याबाबतही जयस्वाल यांनी माहिती दिली.
1: संयुक्त अरब अमीरात दौरे के दौरान भी ऊर्जा सुरक्षा पर बातचीत होगी. जिस प्रकार का हमारी उनसे साझेदारी चल रही है, कैसे इसको और व्यापक किया जाए ताकि हम अपने जो ऊर्जा सुरक्षा हमारी है उसको हम मजबूत कर सके. इसके अलावा जो 4 अन्य देश हैं, नॉर्डिक समिट होने वाला है, नॉर्वे की यात्रा है, स्वीडन की यात्रा है, इटली की यात्रा है, नेदरलैंड्स की यात्रा है, यहाँ पर भी ये देश नवाचार के बहुत बड़ा केंद्र है. इनोवेशन इकोसिस्टम में भारत में बहुत काम हो रहा है और क्लीन एनर्जी टेक्नोलॉजीज में ये लोग और ग्रीन ट्रांजिशन में काफी आगे हैं. तो इन सभी मुद्दे पर हमारी बातचीत होगी और वो सब साझेदारी जो विकसित भारत की तरफ हमको ले आता है उसे कैसे मजबूत किया जाएगा.
0: देशात एप्रिल महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकात किंचित वाढ झाली असून महागाई निर्देशांक 3.48% पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा दर 3.4% होता. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज ही माहिती जाहीर केली. मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये ग्रामीण भागातला किरकोळ महागाई दर 3.74% राहिला, तर शहरी भागातला महागाई दर 3.16% नोंदवला गेला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना सुरू आहे. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटनच्या 8 षटकात 2 बाद 56 धावा झाल्या होत्या. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सूत गिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 1985 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. तमिळनाडूमध्ये जोसेफ विजय सरकारची उद्या बहुमत चाचणी. राजकीय उलथापालथींना वेग. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव. आणि शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 14.5 अंकांनी घसरला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.